एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौरदिनांक 24 भाद्रपद 1648 15 सप्टेंबर 2025. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगळ

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुंदर अशा भोपाळीनं. ही भोपाळी गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही भक्तिरचना.

सुरेश वाडकर यांनी गायलेली शाहीर राम जोशी यांची भक्तिरचना आपण ऐकली. भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया उत्तरा केळकर यांचा स्वर.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत गव्हाची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू. याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर यामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती. 6:55 काही ठळक दिनविशेष. 7:00 साहित्यविषयी कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात ॲडव्होकेट कुमुदवती भोसले यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल. पात्रता 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केले जातील. 7:15 आपण ऐकू शकाल कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 10:00 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्ण काळ लेखन

0: गतीली मुलाखत आपण ऐकू शकाल. आज रात्री 10:30 आपण नभोनाट्य ऐकू शकाल. दिशा अंधारल्या या नभोनाट्याचा भाग पहिला, लेखक हरिकृष्ण कौल, सादरकर्ते यशवंत वैद. याशिवाय मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाश.
1: सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.
3: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर
0: 6:40 झाले आहेत.
4: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया गव्हाची लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
5: मंडळी, गहू लागवडीबद्दल आपण कालच्या भागात जाणून घेतलं. आज 4 सूत्री पद्धतीबद्दल जाणून घेऊया. सूत्र पहिलं, यानुसार सुधारित किंवा संकरित जातीचं गव्हाचं बीज प्रक्रिया केलेलं बी जोड अळी पद्धतीनं म्हणजे 2 ओळीत 5 इंच अंतर ठेवून पेरावं. पुन्हा 13 इंच अंतर न पेरता ठेवून पुन्हा 5 इंचावर 2 ओळी पेरा घ्यावा, म्हणजे जोड ओळ आणि अर्धा पट्टा या पद्धतीनं पेरावं. दुसत नाही, हवा खेळती राहते, रोपांची गर्दी होत नाही आणि जोमदार वाढ होते. मधल्या पट्ट्यामध्ये भरपूर जागा मिळते. आंतरमशागत करण्यासाठी या पट्ट्याचा चालण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळं औषध फवारणी, खतं घालणं ही कामं सोपी होतात. तिसऱ्या सूत्रानुसार मधल्या 11 इंची पट्ट्यात कोणतंही कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत

0: पण आंतरमशागत औषध फवारणी करणं सोपं जातं. तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीची सुपीकता टिकते, खतांचा कार्यक्षम वापर होतो. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पारंपरिक गहू लागवडीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा चारसूत्री पद्धतीनं केलेल्या गहू लागवडीचं उत्पादन 40% जास्त मिळालं, आणि तेही दर्जेदार म्हणजे निर्यातक्षम. हे अनुभवानं सिद्ध झालंय.
1: गव्हाची लागवड याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क
5: जरूर ऐका. वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम 80 अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 80 अक्षरे रसिके.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: श्रोते हो अवश्य ऐका आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हा चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉ राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं, त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचं आहे त्या दोन प्रकारे असतात. त्याचे प्रकार एक असतो नॉन फार्माकोलॉजिकल मेजर्स, म्हणजे गोळ्या औषधा व्यतिरिक्त

रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्युएट स्लीप, पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकोलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन अब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे, त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लॉंग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार, वयानुसार डॉक्टर, जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायची औषधं, म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात, हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे, अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केलं म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झालाय, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील, रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकोलॉजिकल मेजर्स. फार्माकोलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.

0: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
5: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाणी, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेले आहेत, माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणा

0: सोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्याच लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीन दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतरही आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळीये या गावी 22 जुलै 2021 रोजी, मिरगाव आणि आंबेघर साताऱ्यातील 2021 साली, इरशाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा, कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय. परिसर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिस.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
5: परिसर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
6: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर वाटताय तो, आणि मग स्माइल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये.
7: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल.
6: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही हो जायचंय कॉलेजला.
7: बेटा, आपल्याकडे एक स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल, आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
6: वाव, किती मस्त. मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
8: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604-09-9500.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 15 सप्टेंबर, 19व्या शतकातले राष्ट्रीय कवी विनायक यांची आज जयंती. नरश्रेष्ठ पद्मश्री दाजी भाटवडेकर यांचा आज जन्मदिन. लेखक कवी दया पवार यांचा आज जन्मदिन. त्यांचं कोंडवाडा

0: बलुत चावडी ही साहित्य संपदा खूपच गाजली. महानुभाव वाङ्मयाचे संशोधक बाळशास्त्री महानुभाव यांचा आज स्मृती दिन. साहित्यिक प्रकाशक वारा सोनार यांचा आज स्मृती दिन. आज आहे अभियंता दिन. स्थापत्य विशारद भारतरत्न डॉक्टर सर मोक्षमंडन विश्वेश्वरय्या यांची आज जयंती. हा दिवस देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आज मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राम जोशी यांचा स्मृती दिन. दिल्लीहून भारतीय शासकीय दूरचित्रवाणी अर्थात दूरदर्शनची सुरुवात झाली. आजच्या दिवशी साल होतं 1959. बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिन. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आता प्रथमतः दातांबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर दात हे दोनदा उगवतात हे सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांचे दात बघितले आपण तर ते 20 असतात, पण जेव्हा मनुष्य मोठा होतो तेव्हा ते 32 होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक दात पडून येतोच असं नाही. जर प्रत्येक दात पडून आला असता तर 20 पडले असते आणि 20च आले असते. ज्या अर्थी ते 32 होत आहेत त्या अर्थी काही दात असे आहेत की जे पडून येत नाहीत. तर पालकांनी अशा दातांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की जे दात पडून येत नाहीयेत. जनरली पालकांचं किंवा शिक्षकांचं असं मत असतं की हे दात पडून येत आहेत आणि पाठीमागचे दात जे आहेत ते अचानक उगवलेत आणि हे दुधाचेच दात आहेत असा एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये निर्माण होते. तर या गोष्टींसाठी फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः दाताचं ब्रशिंग कधीपासून सुरू केलं पाहिजे असं म्हटलं जातं. तर मी असं म्हणेन की दाताचं ब्रशिंग हे

पात्रता या शब्दाचा अर्थ आहे योग्यता. एखादी व्यक्ती पात्र आहे, लायक आहे हे त्या व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून असतं. प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीला तिची योग्यता म्हणजेच गुणवत्ता सिद्ध करावी लागते. मानवी जीवन हे आशा आणि आकांक्षांनी भरलेलं आहे. त्या पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक असतं. प्रत्येक मानव आपलं जीवन सुखी, सुंदर आणि समृद्ध करण्यासाठी धडपडत असतो. हे स्पर्धात्मक युग असल्यानं त्या क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये नैपुण्य दाखवून अव्वल स्थान पटकावण्यासाठी चढाओढ सुरू असते. श्रोते हो, शिक्षणाची आणि कार्याची क्षेत्र अगणित आहेत. त्या क्षेत्रांमध्ये आपलं ध्येय गाठण्यासाठी कष्ट घेऊन आपली शारीरिक मानसिक क्षमता सिद्ध केल्या वाचून आपण यश मिळवू शकत नाही. तसंच सिद्ध केलेली क्षमता, पात्रता, गुणवत्ता कायमस्वरूपी टिकवावी लागते. फक्त निवड होण्याकरता कष्ट अथवा श्रम केले आणि मग त्याकडे दुर्लक्ष केलं तर स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे अवघड असतं. उदाहरणार्थ क्रीडा क्षेत्रात क्रिकेट, फुटबॉल हे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत खेळले जातात. अशा वेळी एकदा त्या स्पर्धेत निवड झाली तरीही ती योग्यता टिकून राहण्याची क्षमता कायमस्वरूपी म्हणजेच ती व्यक्ती स्वतः खेळत असेपर्यंत टिकवून ठेवावी लागते. यशाची पहिली पायरी ही पात्रता कमावणं हीच आहे असं मला वाटतं. पात्रता ही लहानपणी शाळेची पायरी चढल्यापासूनच ठरत असते. परीक्षा घेऊन गुणवत्ता तपासली जात असल्यामुळं लहान वयातच मुलांना चढा ओढ, स्पर्धा याची समज येते. ध्येयवादी मुलं कष्ट करून पुढे जातात. पात्रता गरीब श्रीमंत हा भेद करत नाही, पैशावरून पात्रता ठरत नाही. त्यामुळं जो गुणवत्ता सिद्ध करतो तो त्या जागेसाठी पात्र ठरतो. अशा प्रकारे पात्रता ही गुणवंत लोकांना पुढे जाण्याची संधी देत असते. श्रोते हो, प्रामाणिकपणा हे पात्रतेचं दुसरं अंग आहे. शाळेत मुलांमध्ये आदर्श निर्माण करण्यासाठी आणि शिक्षकांनी त्या मुलांना संस्कार देण्यासाठी स्वतः प्रामाणिक आणि संस्कारक्षम सुसंस्कृत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नीतिमत्ता हा गुण माणसात असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता आणि शारीरिक तंदुरुस्ती हे गुणही पात्रतेचे निकष असतात. उदाहरणार्थ पोलीस दलात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती हे निकष तपासले जातात, तर शैक्षणिक क्षेत्रात बुद्धिमत्तेचा कस लागतो. पात्रता ही शैक्षणिक, व्यावसायिक, कौशल्याधिष्ठित, शारीरिक, मानसिक, नैतिक पातळीवर बघितली जाते. केवळ पदवी असणं म्हणजे पात्रता नव्हे. आजच्या आधुनिक युगात तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य, व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी व्यावसायिक पात्रतेमध्ये मोडतात. अनुभवातून ही पात्रता अधिक समृद्ध होते. पात्र व्यक्तीला कामाची जबाबदारी दिली तर कामाचा दर्जा उत्तम राहतो. व्यक्तीला समाजात आणि कामाच्या ठिकाणी आपोआपच मान सन्मान मिळतो. देशाचा विकास करायचा असेल तर समाजात पात्रतेला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्यात कोणत्या उणीवा आहेत हे शोधून त्या दूर करणं आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणं म्हणजेच पात्रतेचा आलेख उंचावणं होय. केवळ पदवी असणं म्हणजे पात्रता नव्हे. आजच्या आधुनिक युगात तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य, व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी व्यावसायिक पात्रतेमध्ये मोडतात. अनुभवातून ही पात्रता अधिक समृद्ध होते. पात्र व्यक्तीला कामाची जबाबदारी दिली तर कामाचा दर्जा उत्तम राहतो. व्यक्तीला समाजात आणि कामाच्या ठिकाणी आपोआपच मान सन्मान मिळतो. देशाचा विकास करायचा असेल तर समाजात

पात्रतेला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्यात कोणत्या उणीवा आहेत हे शोधून त्या दूर करणं आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणं म्हणजेच पात्रतेचा आलेख उंचावणं होय. आज क्रीडा, संशोधन, उद्योग, कला या क्षेत्रांमध्ये अनेकांनी आपलं नाव कमावून देशाचंही नाव उज्ज्वल बनवलं आहे. त्यासाठी त्यांनी सतत कष्ट, जिद्द, मोठी स्वप्न साकार करण्यासाठी उंच झेप घेण्याची तयारी, धाडस अशा गोष्टींची आधी पात्रता कमावली आणि मग यातूनच आपलं जीवन उज्ज्वल बनवलं. आणि म्हणूनच श्रोते हो, असं वाटतं की ज्याला असं मोठं स्वप्न साकार करायचं आहे त्यांनी या दृष्टीनं प्रयत्न करणं जरुरीचं आहे. बरोबर ना?

0: ऐशी अक्षरी रसिके या साहित्यविषयी कार्यक्रमात आज आपण ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंद ऐकलात पात्रता वाचक स्व
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड स्वप्न तुमचे साथ आमची
1: अटी लागू
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच PGSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%.
1: PGSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची.
0: अटी लागू.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
0: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डरसाठी संपर्क 99877-98747
0: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: ते दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी, गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
6: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
5: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
7: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
8: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
7: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
1: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन

0: भवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नाशिकमध्ये 757 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी, तर धाराशिव जिल्ह्यात 45 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला आहे. नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळाफुलांनी सजवण्यात आली. नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर मनातील उत्साहाने बाप्पा समोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता. पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली. उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे. बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहणे ऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
0: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली. घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली. दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले. परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं. लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं. तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथे वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत एक आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बाफना 1985 आणि 1990 मध्ये मावळमधून आमदारपदी निवडून आले. सन 1987 ते 1992 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथे अंत्यसंस्कार केले जातील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: श्रोतेहो, अवश्य ऐका आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हा चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
4: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, येणाऱ्या ठीक 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. बरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला, विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात

0: नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आला की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपला विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचं आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीचा विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोक चळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
0: अच्छा मॅडम, मातीच्या गणेश मूर्तींचा वापर किंवा एक गाव एक गणपती हा उपक्रम, आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका किंवा लोकवाद्यांच्या वापरावर भर, असे अनेक उपक्रम किंवा या उपक्रमाबाबत जनजागृती करताना प्रशासन दिसत आहे. तर हे सगळं जनजागृती करत असताना अनेक अडचणी सुद्धा येत असतील आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवताना प्रशासनासमोर कोणती आव्हानं आली का आणि त्यावर आपण कशी मात केली किंवा कोणकोणते उपाय योजले?
1: गणेशोत्सव हे धार्मिक भावनाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने तो पर्यावरण पूरक कसा व्हावे ही पण एक विषय आहे, पण हे करताना लोकांची भावनाचा आदर करणे ही खूप महत्वाची आहे. तर जेव्हा आम्ही प्रत्येक गणपती मंडळाकडून किंवा गावोगावी घरातून गणेश मूर्ती संकलित करतो तेव्हा त्यांच्या फेरविसर्जन होईपर्यंत सर्व मूर्ती सुव्यवस्थित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतींना पार पाडावी लागते. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि योग्य पद्धतीने मूर्तीचा फेरविसर्जन करणे ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार हे सगळं राबवताना झाले नाही आहे. यामध्ये जे आव्हानं आहेत त्यावर मात करण्यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे त्यांचा सहभाग घेतो, आमचे तरुण मंडळ जे आहेत त्यांना आम्ही इन्वॉल्व करून घेतो, शाळांचे विद्यार्थ्यांपर्यंत ही संदेश आम्ही पोहोचवतो, गावोगावी आमचे महिला बचत गट स्थापित आहे तर त्या महिलांकडून खूप चांगला सहभाग आम्हाला मिळते आणि हे सगळ्यांच्या सहभागावरून आम्ही हे सगळं जेवढे आमच्याकडे आव्हान आहे त्यावर आम्ही मात करत गेलो आहे.
0: अच्छा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी यासाठी गणेश मंडळं, ग्रामपंचायती, महिला बचत गट, विद्यार्थी आणि युवकांना सुद्धा या उपक्रमाशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
1: हे उपक्रम जेव्हा सुरू झाला 2015 तेव्हा हे

0: परिषद ने सुरू केला असा नव्हता, तेव्हाच लोकांकडून सुरू झाला. जे काही एनजीओज पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत होते, पर्यावरण साठी किंवा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत होते, त्यांच्या सोबत मिळूनच जिल्हा परिषदने हे सुरू केला होता. आणि सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवले की हे प्रशासनाचं काम नाही आहे. प्रशासनाचं काम आहे की लोकांची हँड होल्डिंग करणे, त्यांना दिशा दर्शवणे आणि जिथे लोक कमी पडत आहे तिथे त्यांच्या हेल्प करणे. यासाठी आम्ही स्टार्टिंग पासूनच महिला बचत गट असो, आमचे विद्यार्थी असो, तरुण मंडळ असो, पर्यावरणामध्ये काम करणारे अनेक एनजीओज असो, या सगळी लोकांचा सहभाग घेऊनच केले. त्यामुळे ही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरू राहिली आहे.
1: हो, निश्चितच. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं राज्यभरातील दिलखुलासच्या श्रोत्यांना आणि विशेषतः गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल?
0: गणेशोत्सव हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक खूप उत्साहाचा आणि मोठा सण असते आणि दरवर्षी त्याचा महत्व तेवढाच वाढत गेला आहे, लोकांचा सहभाग तेवढाच वाढत आहे. परंतु हे सगळा करताना कुणालाही त्रास होऊ नये. आम्ही आपली भावना आणि सण साजरा करताना कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. लहान मुलांना त्रास झाला नाही पाहिजे, वयोवृद्ध जे मंडळी आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, जे मुलं स्कूलचे एक्झाम देतात किंवा ते स्टडी करतात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. तर ही सगळा करताना शक्यतो थोडा आवाजची मर्यादा आपण पाळली पाहिजे. ट्रॅफिक जास्त कंजेशन होऊ नये, कारण की आपण जेव्हा ट्रॅफिक किंवा रोड ब्लॉक करतो तेव्हा कोणती तरी ॲम्ब्युलन्स असू शकते, कोणता तरी पेशंट असू शकते ज्यांच्यासाठी एमर्जन्सी असू शकते, तर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपला जे सण आहे हे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपण साजरा केला पाहिजे. लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवा, लोकवाद्य जे आहे आपली जो संस्कृती आहे ते जपण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो आहे, तर ह्या भावनाने आपण सण साजरे केले पाहिजे.
1: हो, निश्चितच. आपण केलेल्या आवाहनाला गणेश मंडळ आणि गणेश भक्त निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. मॅडम, आपल्या संवादातून गणपती बाप्पाविषयीची आपली श्रद्धा जपण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षणही कसं करता येईल, लोकसहभागातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप कसं देता येईल आणि निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनालाही हातभार कसा लावता येईल याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. श्रोते हो, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा चैतन्यदायी असा उत्सव आहे. हा आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं आणि मनापासून एक एक पाऊल उचलायला हवं. श्रोते हो, गणेशाप्रती आपल्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवूया, जोरदार तयारी करूया, हा राज्य महोत्सव लय भारी पद्धतीनं साजरा करूया, पण सामाजिक भान मात्र राखूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोक चळवळ अधिक बळकट करूया. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, आजच्या या विशेष संवादासाठी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या केंद्राचं प्रसारण. 7:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप युवा संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात गावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचा असतं, तो शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
2: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
3: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
2: वा, क्या बात आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं

0: ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा. याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
4: नमस्कार.
0: आपल्याकडे आज जो प्रश्न आलेला आहे त्यांचं नाव सौ मनीषा असं समजूयात. त्या विचारतात, माझ्या मुलाचे वय 16 वर्ष आहे, 2 वर्ष झाले त्याच्या हाताला आणि पायाला खूप भेगा पडतात. हातापायाची त्वचा निघते, भेगा खोल होऊन त्यामध्ये जखम झाल्यासारखं सुद्धा होतं. हात धुताना किंवा लिहिताना छोटी छोटी कामं करताना सुद्धा त्याला खूप त्रास होतोय. क्रीम्स लावले आहेत पण तो तात्पुरता इफेक्ट राहतो, थोडाच वेळ फरक पडतो. तर या सगळ्यामध्ये आयुर्वेदात काही उपचार आहेत का याबद्दल सांगा.
4: विपादिका नावाच्या त्वचेच्या आजारामध्ये अशी लक्षणं दिसतात ज्याला पामोप्लांटर सोरियासिस असे देखील आपण म्हणू शकतो. यामध्ये तळ पायाला किंवा तळ हातांना भेगा पडणं, तिथली त्वचा कोरडी किंवा खरखरीत होणं, त्वचेचे पापुद्रे निघणं, भेगा जर खोल गेल्या तर चालताना वेदना होणं, रक्त येणं, जळजळ किंवा बारीक पुरळ खाज येणं आणि सूज येणं अशी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. ही एक ऑटोइम्युन कंडिशन आहे आणि कोणालाही कोणत्याही वयात हे होऊ शकतं. त्यात जर सतत तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, आंबट आंबवलेले पदार्थ हे वारंवार सेवन केले जात असतील, चहा, चपाती, दूध, भात असे विरुद्ध पदार्थ नेहमी खाण्यात येत असतील, त्याशिवाय नेहमीचा ताणतणाव, जागरण ह्या गोष्टी सतत घडत असतील तर त्वचेच्या आजारांना खतपाणी मिळतं.
0: अच्छा.
4: यावर उपचार करताना प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराची अवस्था आणि बिघडलेले दोष यानुसार पोटात घेण्यासाठीची वेगवेगळी औषधं, बाह्य उपचार म्हणून लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल किंवा घृत किंवा लेप यांचा, आणि आजार जर खूप क्रॉनिक असेल आणि जर गरज असेल तर पंचकर्मामधल्या विरेचन, भस्ती किंवा रक्तमोक्षण या चिकित्सांचा चांगला फायदा होताना दिसतो.
0: अच्छा. याबद्दल सर अजूनही बोलायचंय पण त्याआधी श्रोते हो, याचबरोबर जुनाट प्रकारच्या व्याधींपासून, आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी जेएम रोड पुणे आणि 4 रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 8300-8-8-54 8300-8-8-54 8308-8308-54. डॉक्टर निखिल, आता आपण जो विषय बघितला तो तळ हाता पायावरच्या भेगांचा होता हे समजून घेतलं, पण सर्वसाधारणपणे शरीरावर दिसणारा सोरायसिस यापेक्षा वेगळा असतो का?
4: शरीरावरती दिसणारा सोरियासिस असतो हा थोडा वेगळा असतो. हा एक जुनाट पुन्हा पुन्हा होणारा त्वचा विकार आहे. यामध्ये शरीराच्या रोग प्रतिकारक यंत्रणेची त्वचेवरती अतिरिक्त प्रतिक्रिया होऊन त्वचेच्या पेशी वेगाने तयार होतात, त्यामुळेच त्वचेवरती जाडसर, कोरडे आणि खपल्या पडणारे चट्टे तयार होतात. हा सोरियासिस कोपर, गुडघे, डोक्याची त्वचा म्हणजेच काल, पाट, कंबर किंवा कधी कधी छाती, पाट, पाय किंवा नख अशा अनेक भागांवरती दिसू शकतो. त्याचे पांढरे किंवा सिल्वर रंगाचे पापुद्रे निघतात. काही रुग्णांना खाज येते, काहींना जळजळ किंवा वेदना देखील होऊ शकतात. त्वचा खूप कोरडी झाल्यास भेगा पडून त्या ठिकाणी रक्तस्राव देखील होऊ शकतो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहिलं तर हा फक्त बाहेरचा त्वचेचा आजार नसून शरीरातील दोषदृष्टी, विशेषतः त्वचा, रक्त आणि रोग प्रतिकारक प्रतिसाद यांच्याशी संबंधित एक विकार आहे. म्हणूनच उपचार करताना फक्त बाहेरूनच मलम लावण्यापुरता न पाहता आतून दोषशमन करणारी औषधं, त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासाठी स्नेहपान म्हणजेच औषधी तुपाचे सेवन आणि गरज पडल्यास पंचकर्म अशा सर्व बाजूंनी उपचार केले जातात. एकदा आजार बरा झाला की योग्य खाण्यापिण्याच्या सवयी, हेल्दी डेली रुटीन आणि आवश्यक ती त्वचेची काळजी घेतली तर पुन्हा पुन्हा या आजाराचा उद्भव होत नाही.
0: अगदी. म्हणूनच श्रोते हो, सोरायसिस बरोबरच इतर

0: इतर जुनाट व्याधींपासून आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 83083804 83083804 8308-83084. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. ह्या रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो, तर पहिली गोष्ट म्हणजे दाताचा जो काही किडलेला पार्ट आहे किंवा जर दात फ्रॅक्चर झालाय, एखादा माणूस पडलाय गाडीवरनं किंवा लहान मुलं खेळता खेळता पडलेत, लागलंय, दात तुटलाय, एखादा पार्ट हलतोय, तर तो जो काही अफेक्टेड पोर्शन म्हणजे किडलेला जो दाताचा भाग आहे तो किंवा हलणारा दाताचा भाग हा तेवढाच काढला जातो. त्याच्यानंतर दात ओपन केला जातो, म्हणजे दाताची जी नस आहे त्या दाताच्या नसेपर्यंत आपण जातो. दातातली इन्फेक्टेड नस जी आहे ती काढली जाते. त्याच्यानंतर दाताची जी मुळं आहेत ती पूर्णपणे साफ केली जातात. जेव्हा तुम्हाला सूज आली असते किंवा मार लागला असतो तेव्हा मुळाच्या खाली हाडामध्ये पण इन्फेक्शन गेलेलं असतं. सो आपण मुळाच्या खाली 1.5 to 1 mm जाऊन हाडातला पण जो पोर्शन आहे जो इन्फेक्ट झालेला आहे ते सगळे इन्फेक्शन काढतो. त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग देतो. जसं आपल्याला हाताला पायाला लागलं की आपण डेटॉल लावतो किंवा हळद लावतो, सो दॅट सगळं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती सगळी व्यवस्थित निघून जायला पाहिजे. सो आपण असं कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आपण ड्रेसिंग देतो आणि 4 to 5 days किंवा आठवड्याभरानं आपण पेशंटला परत बोलवून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करतो की आता पेशंटला दुखत नाही आहे ना, किंवा सूज नाही आहे ना, किंवा कुठून पस निघत नाही आहे ना. आपण एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये परत चेक करतो की मुळाच्या खाली कुठं इन्फेक्शन नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नव ज्याला गटापरचा म्हणतात ती दाताच्या मुळांमध्ये घालून दाताची मुळं बंद करतो. आणि जो वरचा पोर्शन आहे जो तोंडामध्ये आपल्याला दिसतो तो आपण परमनंट सिमेंट न बंद करून टाकतो.
4: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
5: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

मन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम, अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. यूपीआयद्वारे केलेल्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट, गीतं आणि लावणी तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून

घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGCचा हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज, सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी जीवनात पैशाला जितकं महत्व आहे तितकंच किंबहुना काकणवर अधिक महत्व पुण्याला आहे। जीवनात स्वास्थ्य मिळणं हे केवळ पुण्याचं फळ असतं याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते। माणसाच्या जीवनात त्याच्या गाठी म्हणजे दिव्य बँकेत सत्कर्मांच्या द्वारे बहुत पुण्य जमा झालेलं असेल तर तेच पुण्य त्याला त्याच्या जीवनात स्वास्थ्य मिळवून देईल। इतकंच नव्हे तर ते पुण्य त्याला अचानक आलेल्या संकट प्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडेल। अशा प्रसंगी आणि बिकट परिस्थितीत माणसाला विलक्षण रीतीनं अंतर्मनाच्या शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या तरी रूपानं मदत होते आणि माणूस तशा संकटातून किंवा बिकट परिस्थितीतून निभावून जातो। सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणजे चमत्कार घडतात। हे जे चमत्कार घडतात ते कसे घडतात आणि ते कोण घडवून आणतो हे सामान्य लोकांना कळत नाही आणि त्यांची बुद्धी अक्षरशः चक्रावून जाते। परंतु वास्तविक हे चमत्कार नसतात तर ते माणसाच्या पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असतात। गाठी किंवा पाठी पुण्यच नसेल तर अशा स्वरूपाचे चमत्कार घडणार नाहीत। इथं एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे, तो हा की माणसाच्या जीवनात पुण्याईची कमाई जे अलौकिक कार्य करू शकते तसं कार्य पैशाची कमाई

करू शकत नाही. माणसांच्या जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडलं म्हणजे सामान्य लोक त्याला देवाची कृपा किंवा देवाचा कोप झाला असं म्हणतात. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते की माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट किंवा चांगलं घडतं तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्य प्रभाव असतो. त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडतं तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो. थोडक्यात जिथं पैसा उपयोगी पडत नाही तिथं पुण्य उपयोगी पडतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सामान्य लोकांना हे सत्य न उमगल्यामुळं ते रात्रंदिवस पैसा पैसा करत पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात आणि पुण्य संपादन करण्याकडे मात्र ते पूर्ण दुर्लक्ष करतात. या संदर्भात जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे की जगण्यासाठी पैसा हवाच तर सुखी जीवनासाठी पुण्य हवं. एखाद्या पक्षाला दोन पंख असले तरच त्याला आकाशात सुखाने विहार करता येतो. त्याचप्रमाणे पैसा आणि पुण्य हे दोन पंख माणसानं संपादन केले तरच त्याला जीवनाच्या गगनात आनंदानं विहार करता येईल. या ठिकाणी एक मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं की अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे माणूस बँकेत ठेवलेले पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या संकटप्रसंगी आपलं अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे दिव्य ईश्वरी बँकेतील पुण्याही खर्ची टाकून विलक्षण चातुर्यानं माणसाला संकटातून सुरक्षित आणि सुखरूप पार करीत असतं. सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत गुप्त रीतीनं बिनचूक करीत असतं. म्हणून जीवनामध्ये सुखसोयी प्राप्त होण्यासाठी जशी पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंबहुना कितीतरी अधिक पुण्याची कमाई जीवनामध्ये शांती सुख मिळवण्यासाठी आवश्यक आहे. या जगात जे काही चांगलं आहे बरं आहे बरवं आहे उत्तम आहे ते सर्व प्राप्त होण्यासाठी सतत अट्टहासानं शुभकर्म करत राहण्याचे प्रयत्न माणसानं केलेच पाहिजेत. आईबाप विचारी आणि सुबुद्ध असणं, सुलक्षणी पत्नी मिळणं, मुलं गुणी निपजणं, चांगला जावई आणि चांगले सून मिळणं, शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणं, गुरुला उत्तम शिष्य मिळणं, शेजारी चांगले मिळणं वगैरे चांगल्या आणि उत्तम गोष्टी मिळण्यासाठी आणि मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्यही पाहिजे आणि सत्कर्म करत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे. त्याचप्रमाणे सत्ता संपत्ती मान मोठेपणा वगैरेने युक्त अशी उत्तम आणि अनुकूल सुस्थिती आणि परिस्थिती पूर्वसुकृतांनी प्राप्त झाल्यानं माणसाची बुद्धी अहंकाराच्या आहारी जाऊन चळायला किंवा फिरायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये अहंकाररहित विनम्र आणि सावधचित्त राहून सद्बुद्धीची उपासना आणि सत्कर्मांची जोपासना करीत राहणं फार आवश्यक असतं. परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळं जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ आणि दुःखाचा सुकाळ झालेला आढळतो. माणूस जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुखसोयी उपभोगत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी माणूस पैसे कमावतो आणि खर्च करतो. खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी तो पुन्हा पैसे कमावतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस शुभकर्मांच्या द्वारे जे पुण्य दिव्य बँकेत जमा करतो त्या पुण्याईच्या बळावर तो एका बाजूनं सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूनं ते पुण्य खर्ची टाकून त्याचं अंतर्मन संकटप्रसंगी किंवा बिकट परिस्थितीमध्ये विलक्षण प्रकारानं त्याला सहाय्य करत असतं. संपादित केलेलं पुण्य अशा रीतीनं खर्ची पडत राहिल्यानं आणि ते पुन्हा भरून काढण्याचे काहीही प्रयत्न न केल्यामुळं काही काळानंतर सर्व पुण्य खर्ची पडून माणूस पुण्याच्या नावानं दिवाळं काढण्याची दाट शक्यता असते.

0: जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूनं माणूस सुखी जीवनाला आचवतो आणि दुसऱ्या बाजूनं संकटप्रसंगी त्याला सहाय्य करण्यास अंतर्मन असमर्थ ठरतं. म्हणून खर्ची पडलेलं पुण्य पुन्हा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसानं सतत प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या सत्याची बहुसंख्य लोकांना जाणीव तर नसतेच, पण उलट त्यांच्या वाट्याला आलेल्या सुखी आणि यशस्वी जीवनामुळे त्यांच्या ठिकाणी जबरदस्त मद आणि अहंकार निर्माण होऊन ते त्या मस्तीमध्ये इतरांना त्रास देतात, त्यांना तुच्छ लेखतात, त्यांचा छळ करतात. वास्तविक अहंकार हा फार मोठ्या प्रमाणात पुण्य खातो. त्यात अशी माणसं उन्मत्त, उर्मट आणि उद्धट बनतात. त्यामुळे एका बाजूनं त्यांच्या पुण्याचा पूर्ण क्षय होऊ लागतो आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या खाती पापाचा संचय होऊ लागतो. परिणामी ही माणसं पुण्याच्या नावानं अक्षरशः दिवाळं काढून बसतात. अशा परिस्थितीमध्ये या माणसांना जीवनामध्ये विलक्षण उलट अनुभव येऊ लागतात. पूर्व पुण्याची ठेव ही जोपर्यंत त्या दिव्य बँकेत होती तोपर्यंत लाथ मारीन तिथं पाणी काढीन असा त्यांचा अनुभव असायचा, किंवा त्यांनी मातीला जरी हात लावला तरी त्याचं सोनं व्हावं असा प्रत्यय यायचा. परंतु पूर्व पुण्याचा क्षय झाल्यावर या उन्मत्त, उर्मट आणि उद्धट वर्तनाच्या लोकांना लाथ मारीन तिथं डोळ्यातून पाणी काढावे असा उलट अनुभव येऊ लागतो, किंवा त्यांनी सोन्याला जरी हात लावला तरी त्या सोन्याची माती व्हावी असा उलटा प्रत्यय येऊ लागतो. म्हणून अशा माणसांनी घटत चाललेले पुण्याई पुन्हा भरून काढणं आवश्यक आहे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळले.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
7: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
6: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आहे किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे ठीक 9 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: रसिक श्रोते हो, नमस्कार.

0: अनुराधा आणि मनोहर यांच्या युगलस्वरातलं रामलखन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क करा.
4: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मुस्कान राजेखान जमादार तुमच्यासोबत दातांबद्दल बोलायला आली आहे. जर आपल्याला दातांना इजा होऊच नये असं वाटत असेल तर आपण काय काळजी घ्यावी. पहिला, आपल्याला 2 वेळा दिवसातून ब्रश करायला पाहिजे. ब्रश करताना सॉफ्ट ब्रिस्टल्सवाला टूथब्रश म्हणजे मऊ टूथब्रश वापरावा. त्याच्यासोबत फ्लोराईड असलेला टूथपेस्ट. ह्यासोबत आपल्याला फ्लॉसिंग करणेही आवश्यक आहे. आता फ्लॉसिंग म्हणजे काय? कीड ही 2 दाताच्या मध्येही लागते, तर ती जागा स्वच्छ करणे म्हणजेच फ्लॉसिंग. 6 महिन्यातून एकदा आपल्या डेंटिस्टना भेट देणे. ह्याच्याने काय होतं की जर थोडीही कीड लागली असेल तर त्याला आपण तिकडल्या तिकडे दात वाचवून घेऊ शकतो. तुम्हाला रूट कॅनलपर्यंत जायची गरज पडणार नाही. एक पिट अँड फिशर सिलेंट म्हणून ट्रीटमेंट असते. ह्यात आपण काय करतो, जे आपल्या दात मध्ये खास असतात आणि जे ब्रशने स्वच्छ करणे शक्य नसतं त्याच्यासाठी आपल्याकडे पिट अँड फिशर सिलेंट आहे. तर ते आपण डेंटिस्टकडे जाऊन ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. ह्याच्यामुळे आपल्या दाताची कीड जास्त नाही लागणार. आता लहान मुलांच्या दातांबद्दल बोलायचं झालं तर लहान मुलांचे दात किडले की पालक काय म्हणतात, हे दुधाचे दात आहेत, हे पडणार आहेत, ह्याची ट्रीटमेंट करायची गरज नाही. पण दुधाचे दात हे येणाऱ्या दातांना गाईड करतात किंवा त्यांना वरती कसं यावं ह्याच्यासाठी ते मदत करतात. जर ते दात किडले म्हणजे दुधाचे दात किडले तर येणाऱ्या दाताला इजा होऊ शकते. त्यामुळे दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे. जर दुधाचा दात आपण काढून घेतला तर ती जागाही

वाचवणे आवश्यक आहे, नाही तर ती जागा आजूबाजूचे दात घेतात आणि येणाऱ्या दाताला जागा राहत नाही. मग दातांमध्ये क्राउडिंग होते, ज्याच्यामुळे पुढं जाऊन आपल्याला ऑर्थोची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते.

वाचवणे आवश्यक आहे, नाही तर ती जागा आजूबाजूचे दात घेतात आणि येणाऱ्या दाताला जागा राहत नाही. मग दातांमध्ये क्राउडिंग होते, ज्याच्यामुळे पुढं जाऊन आपल्याला ऑर्थोची ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरातलं कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: माहिती मनोरंजन संगीत संवाद यांचा सुरेख संगम श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरातलं कयामत से कयामत तक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: माहिती मनोरंजन संगीत संवाद यांचा सुरेख संगम श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं हम आपके है कौन या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: क्रांती चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो या गीताबरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार समाप्त होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: इस कार्यक्रम के बाद अब हमारा आज का समय यहीं पर समाप्त होता है। तो अब उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी जगबंधु, चेतना, अर्शद, कुसुमलता और वीरेंद्र के साथ मुझे यानी विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
3: फोन 940 440 8000।

0: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
1: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
0: कळलं.
1: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
2: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
4: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
3: द कोल्हापूर अर्बन बँक.
5: प्रसारित करीत आहोत दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र.

रवींद्रकुमार ठाकूर यांचं, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ.

0: दूरदर्शन ही विज्ञानाची अद्भुत कामगिरी मानली जाते. सुरुवातीला दूरचित्रवाणीवर फक्त काळी पांढरी चित्र आपल्याला पाहता येत होती. नंतर रंगीत चित्रांबरोबर आता प्रसारण डिजिटल झालंय. दूरदर्शनने आपल्या विविध कार्यक्रमांमधून पसरवलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कौटुंबिक जीवन उजळून निघालंय. माणसांची मनं संस्कारक्षम झालीत. विचार आणि आकलनाची शक्ती वाढली, व्याप्ती वाढली.
1: शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वस्तुस्थितीशी संबंधित माहिती कुटुंबाला परिचित झाली. चांगलं वाईट असा भेद बघायला मिळाला. सामाजिक वाईट गोष्टी टाळण्यात आल्या. आपल्या कौटुंबिक जीवनावर दूरदर्शनचा आश्चर्यकारक आणि चिरस्थायी प्रभाव पडला. अर्भकांचं संगोपन, कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान आणि जीवनशैलीत गुणात्मक सुधारणा झाली. सण साजरे करण्याचा विश्वास वाढला.
0: स्त्री पुरुषांमध्ये परस्पर संमती, शिस्त, आत्मसमर्पण आणि कर्तव्य पार पाडणं या कौटुंबिक जीवनातील सुखशांती आणि प्रगतीच्या पायऱ्या. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांतून या गोष्टींचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आला. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल घडतोय. मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. आजचा टीव्ही आणि त्यावर दिसणाऱ्या वाहिन्यांची संख्या ही भरमसाठ आहे.
1: पण एक काळ असा देखील होता जेव्हा टीव्हीवर या शेकडो वाहिन्या नव्हत्या बघायला मिळत. फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हायचं. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. सुरुवातीच्या काळात अत्यंत कासव गतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली. लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते.
0: रविवारचा दिवस तर आपल्यासाठी त्या काळी पर्वणीच होता. त्या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचं प्रसारण होत असे. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्यांच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही मॅन, टर्निंग पॉइंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी
1: शेकडो वाहिन्या नव्हत्या बघायला मिळत. फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हायचं. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. सुरुवातीच्या काळात अत्यंत कासव गतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली. लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते.
0: रविवारचा दिवस तर आपल्यासाठी त्या काळी पर्वणीच होता. त्या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचं प्रसारण होत असे. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्यांच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही मॅन, टर्निंग पॉइंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.
1: छोट्या पडद्यावर अवघ विश्व सामावू शकतं ही अद्भुत बाब या इडियट बॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या माध्यमाने दाखवली. साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, उद्योग, शेती, गृहिणी यांना वाहिलेल्या कार्यक्रमांचं सुयोग्य नियोजन करून ते सादर केलं जात.
0: हे माध्यम सुरू झालं ते मुळात शिक्षणासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शालेय चित्रवाणीचे पाठ नियमित दाखवले जाऊ लागले. याचं रितसर वार्षिक वेळापत्रक तयार केलं जाईल. जिथं टीव्ही त्या शाळांमध्ये आणि घराघरात हजारो विद्यार्थी

0: शिक्षकांनी या दूरशिक्षणाचा लाभ त्या काळी घेतला.
1: माझे घर, किलबिल, युवदर्शन, ज्ञानदीप, फूल खिले है गुलशन गुलशन अशा बहुविध मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. कामगार विश्व, आमची माती आमची माणसं यांचाही प्रेक्षक वर्ग होता.
0: सच की परछाई आणि परिक्रमा यासारख्या सामाजिक जाणीवा सशक्त करणाऱ्या कार्यक्रमांनी दूरदर्शनच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलं. नाटक, मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा या पारंपरिक माध्यमांपेक्षा वेगळा दृश्य अनुभव आपल्याला मिळू लागला. दूरदर्शनचा सुरुवातीचा काळ हा स्वनिर्मितीच्या दृष्टीनं सुवर्ण काळ असाच होता.
1: हम लोग या दूरदर्शनतर्फे सादर झालेल्या पहिल्या प्रायोजित मालिकेनं माध्यमातील बदलत्या प्रवाहाचे संकेत दिले.

0: रामायण, महाभारत यांच्या प्रसारणाच्या वेळी तर रस्त्यावर संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती असायची। बालपणीच्या रामायण आणि महाभारत मालिकांच्या खूप रम्य आठवणी आहेत।
1: रामायण आणि महाभारत म्हणजे एक मोठा उत्सव असायचा। सकाळपासूनच मालिका सुरू व्हायच्या आधी अभ्यास करून घ्या अशा प्रकारच्या सूचना व्हायच्या। एवढंच काय तर अगदी लहान मुलांना झोपेतून उठवतानाच आज मालिका असल्याची आठवण करून दिली जायची। फक्त लहानच नाही तर मोठी माणसं सुद्धा आपापली कामं आवरायची आणि प्रक्षेपणाच्या वेळेच्या आधीच टीव्ही समोर मोक्याची जागा पटकवायची।
0: त्या काळात गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिकांच्या अशा अनेक आठवणी आहेत। कुटुंब व्यवस्थेवर टीव्ही मालिकेचे संस्कार आणि परिणाम बघायला मिळायचे। कोरोना विषाणूच्या संकट काळात लॉकडाऊनमुळे जेव्हा शूटिंग बंद होतं तेव्हा आपल्या मनोरंजनाची जबाबदारी दूरदर्शनने खांद्यावर घेतली। रामायण, महाभारत या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना आणि दूरदर्शनला देखील पुन्हा एकदा आपला संस्कारक्षम सुवर्णकाळ अनुभवता आला।

0: करमणुकीला प्रबोधनाची चौकट असलेले कार्यक्रम लाखो लोकांपर्यंत योग्य त्या ताकदीनं पोहोचलेत. 1982 मध्ये रंगीत टीव्ही आला. ते रंग एशियाड या खेळ स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणातून आपल्या डोळ्यांना सुखावू लागलेत.
1: हे वैभवाचे दिवस 90च्या दशकाच्या मध्यापर्यंत होते. नंतर जागतिकीकरणाच्या झंझावातात खासगी वाहिन्यांचा प्रवेश झाला आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एका संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून ऑनलाईन माध्यमापेक्षा टेलिव्हिजन हे माध्यम 5 पटीने प्रभावी असल्याचं पुढे आलं.
0: टीव्हीशी वर्षानुवर्ष जोडलं गेलेलं नातं आणि मालिकांमुळे दररोज त्यात गुंतलेल्या अपेक्षा यामुळे टीव्ही हा सर्वांसाठी आता तरी सेवानिवृत्त होण्याची शक्यता नाही. आव्हानही येतच राहणार. त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी टीव्ही माध्यमांनी कंबर कसायला हवी. याला तोंड देण्यासाठी दूरदर्शननं आपल्या मर्यादा आणि सुप्त शक्तींचा धांदोळा घ्यायला हवा.
1: कार्यक्रमाचं साधेपण आणि आशय समृद्धी हे दूरदर्शनचं खास वैशिष्ट्य. ते जपलं गेलं पाहिजे. कुटुंबातल्या सर्वांना एकत्र आनंद घेता येईल अशा कार्यक्रमाची निर्मिती ही दूरदर्शनची शैली. आजही कोणी त्याला हात लावू शकलं नाही.
0: शहरात मोबाईल आणि नेटफ्लिक्सचा धुमाकूळ सुरू असला तरी निमशहरी ग्रामीण प्रेक्षक आजही टीव्ही संचाकडेच आपलं करमणुकीचं साधन म्हणून पाहतो. कथा, कविता, शास्त्रीय संगीत, थोरांची चरित्र, चांगल्या एकांकिका, नाटकं, पुस्तक परिचय अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये खासगी वाहिन्या आजही फारसा रस

0: दाखवत नाहीत.
1: समाजाची नीतिवत्ता, त्यांच्या देशप्रेमाच्या राष्ट्रवादीच्या संकल्पना, बंधुभाव, परस्परांच्या भाषा, संस्कृती यांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी ही माध्यमं कडीची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी दूरदर्शन हे माध्यम सशक्त असायला हवं. तंत्रज्ञान आणि भारतभर पसरलेलं विविध विषयावरच्या वाहिन्यांचं जाळं यात आजही दूरदर्शन अग्रेसर आहे.
0: घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारी वाहिनी दूरदर्शन, आपल्या सर्वांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी, आपल्या अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले गेलेले आहेत.
1: दूरदर्शनशी या भावबंधाचं नातं असलेले आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणारे एक प्रेक्षक रवींद्र कुडाळकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. 15 सप्टेंबर हा दिवस दूरदर्शन दिन म्हणून याचं पालन केलं जातं. त्याचं कारण असं आहे की प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन आजच्या दिवशी 1959 साली चालू करण्यात आलेलं होतं. खरं तर ते दूरदर्शनचे जुने दिवस जे आहेत, 72 ते 80 चा काळ अजूनही आठवतो. जुन्या आठवणी दूरदर्शनच्या, जुन्या नॉस्टॅल्जियात गेलो ना, ते बालपणीचे दिवस अतिशय रंजक आणि जादूई होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांचं प्रचंड आकर्षण आणि अप्रूप अगदी लहानपणापासून आहे. आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध ज्ञान, माहिती आणि मनोरंजनपर कार्यक्रमात मी लहानपणापासून, मग ते फोन इन कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रमातही मला योग आलेला आहे. 72 साली जेव्हा दूरदर्शन चालू झालं, आपल्या अनेकांकडे तेव्हा टीव्ही सेट नव्हता. आम्ही आमच्या अहमदनगरच्या ज्या भागात राहायचो तिथे मोजक्या लोकांकडे टीव्ही होता. मग तिथे जाऊन आम्ही टीव्ही पाहायचो, दूरदर्शन पाहायचो. आणि कार्यक्रमांबद्दल जर म्हटलं तेव्हाच्या रामायण, महाभारत, भारत की खोज असे कार्यक्रम, तो मला आठवतं चिमनराव गुंड्या भवनावरचा एक छान कार्यक्रम दूरदर्शनला तेव्हा होता चिवी जोशींचा, तोही मला खूप म्हणजे आवडत असे तो कार्यक्रम. गोट्या नावाची एक मालिका मला खूप आवडायची तेव्हा, आणि त्यातलं जे शीर्षक गीत होतं म्हणजे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे मायाराणी खडे खातं, हे गीत मला अजूनही म्हणजे आठवतं शीर्षक गीत. आणि माझ्या आवडीनं मी गुणगुणत असतो. आणि दूरदर्शनचे ते जे दिवस होते, खरं तर संस्कारक्षम दिवस असं मी त्यांचं वर्णन करेन. कारण तेव्हा कुठलेही समाज माध्यम किंवा वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. मला अजूनही आठवतं की रामायण आणि महाभारत या मालिका लागल्या की अगदी चौका चौकात लोक जमा व्हायचे, बसायचे. आणि त्या काळी काही सार्वजनिक मंडळ, युवा मंडळ किंवा अशा खाजगी संस्था होत्या, त्यांनी वर्गणी काढून टीव्ही विकत घेतलेला असा आणि तो एखाद्या चौकात किंवा एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये ठेवला जाई आणि सर्व लोक तिथे येऊन आनंद घेत असत. तर ते मनोरंजनाचे जे दिवस आहे ना, अगदी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं एक शाश्वत असं वरदान होतं असं मला वाटतं. समाज माध्यम आता खूप आलेली आहेत, पण आमच्या लहानपणी जेव्हा दूरदर्शन चालू झालं तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल असं काही नसताना आम्ही दूरदर्शनकडे एक विश्वास व्यासपीठ म्हणून पाहायचो की ज्या योगे आमचं बुद्धी वृद्धिंगत होईल, आमचं ज्ञान वृद्धिंगत होईल आणि आमचं एक व्यक्तिमत्व विकास होईल. प्रतिपिढींच्या बातम्या म्हणा किंवा चारुशिला पटवर्धन यांच्या बातम्या म्हणा, हे मला अतिशय आवडायचे की शांतपणे ते बातम्या देत असत. आणि त्यांचा जो बातम्या देण्याची पद्धत, आवाजाची पद्धत, याचा मी म्हणजे नक्कीच चाहता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे, निर्माता, नंतर निवेदक, आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं. आणि मला आता सांगायला खूप आपल्याला छान वाटतंय, सेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, जनजागृतीचा उपक्रम

0: आवाजाची पद्धत याचं मी म्हणजे नक्कीच चाहता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे, निर्माता, नंतर निवेदक आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं. आणि मला आता सांगायला खूप आपल्याला छान वाटतंय, हेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, जनजागृतीचा उपक्रम काही नक्कीच आहे. मुंबई दूरदर्शनने आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आणि छायागीत नावाचं एक कार्यक्रम असे लहानपणी आमच्या, त्यामध्ये त्या कार्यक्रमात अगदी जुनी गाणी, नवी गाणी, सगळी गाणी लागायची. तर या आजच्या 15 सप्टेंबरच्या दूरदर्शन दिनी या सगळ्या आठवणीत जायची आणि आठवणीत रमायची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर दूरदर्शनच्या बातम्या देखील अतिशय विश्वासू आणि आश्वासक बातम्या होणं आपण आजही त्यांच्याकडे पाहतो. या सर्व आठवणी आज जागृत झालेल्या आहेत. मी आपला धन्यवाद देतो. धन्यवाद.
1: दूरदर्शननं आपलं वैविध्य जपणाऱ्या गायन, नृत्य, नाटक, लोककला अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिलंय. कोणार्क फेस्टिवल, हम्पी फेस्टिवल, विविध लोककलांचे कार्यक्रम, आपल्या देशातील प्रमुख यात्रा यांचं लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन करतं.
2: याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन मार्फत आपल्या देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं आणि यातूनच आपलं राष्ट्रीय ऐक्य राखलं जातं. संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम, उपग्रहांचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून प्रसारित केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणारं संचलन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचं कार्य सतत दूरदर्शन करतं.
1: आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येकाला संसदेमध्ये नक्की काय घडतं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या 2 वाहिन्यांवरून संसदेचं कामकाज प्रसारित केलं जातं.
2: सध्या प्रसारणात झालेला बदल हा एक अपरिहार्यतेमुळे झाला आहे. केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे तर रंगमंचीय, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसतायत.
1: आपल्या समोरही या निमित्ताने नवं आव्हान उभं ठाकलंय. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

0: आत्ताच आपण दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन होतं श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ते कॉलेजला.
1: बेटा आपल्याकडे एक स्कॅनर आहे आणि त्यामुळे काय ट्रीटमेंट करणार हे तुला आधीच दिसेल, आणि त्यासाठी एक दिवसच काय, काही तास सुद्धा थांबावं लागणार नाही.
0: वाव किती मस्त, मला आता या वीकेंडचीच अपॉइंटमेंट द्या ना.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095500.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
7: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
8: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
9: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोटी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आता प्रथमतः दातांबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर दात हे दोनदा उगवतात हे सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांचे दात बघितले आपण तर ते 20 असतात, पण जेव्हा मनुष्य मोठा होतो तेव्हा ते 32 होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक दात पडून येतोच असं नाही. जर प्रत्येक दात पडून आला असता तर 20 पडले असते आणि 20च आले असते. ज्या अर्थी ते 32 होत आहेत त्या अर्थी काही दात असे आहेत की जे पडून येत नाहीत. तर पालकांनी अशा दातांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की जे दात पडून येत नाहीयेत. जनरली पालकांचं किंवा शिक्षकांचं असं मत असतं की हे दात पडून येत आहेत आणि पाठीमागचे दात जे आहेत ते अचानक उगवलेत आणि हे दुधाचेच दात आहेत, असा एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये निर्माण होते. तर या गोष्टींसाठी फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः दातच ब्रशिंग कधीपासून सुरू केलं पाहिजे असं म्हटलं जातं. तर मी असं म्हणेन की दाताचं ब्रशिंग हे पहिला दात जेव्हा आपल्या तोंडामध्ये उगवतो इमिडिएटली त्या क्षणापासून दाताचं ब्रशिंग हे सुरू केलं पाहिजे. आता तेवढे छोटे ब्रशेस मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा नसतील तर तुम्ही एक सुती कपडा घेऊ शकता. सुती कपड्याने तुमचं जे काही दात उगवले आहेत पहिले एक किंवा दोन ते आपण क्लीन करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, समजा दात किडलेस तर किडू नये याच्यासाठी पण आपण पिट अँड फिशर ट्रीटमेंट वगैरे आपण CPR हॉस्पिटलमध्ये देतच आहोत. पण दात किडलेच तरी पण उशीर न करता यथोचित ट्रीटमेंट जी आहे ती आपण करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे IOPA म्हणून नावाचा जो एक्सरे आहे तो CPR विभागात होतच आहे. लवकरच आपण OPG मशीनसुद्धा CPR हॉस्पिटलमध्ये घेणार आहोत. आणि जर काहीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील ज्या नॉर्मल एक्सरेमध्ये दिसत नाही त्यासाठी आपल्याकडे अद्ययावत CT scan तंत्रज्ञान उपलब्ध आहे CPR हॉस्पिटलमध्ये, तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा.
10: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ऐकूया सुगम संगीत.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: डॉक्टर, माझे दात ना खूप पिवळसर वाटताय तो, आणि मग स्माइल करायला अजिबातच कॉन्फिडन्स वाटत नाहीये।
4: दात पिवळसर का होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसार ब्लीचिंग, व्हिनियर्स किंवा क्राउन करावं लागेल।
3: पण मला एक दिवस पण मास्क बांधून नाही हो जायचं।

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. ह्या रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो? तर पहिली गोष्ट म्हणजे दाताचा जो काही किडलेला पार्ट आहे किंवा जर दात फ्रॅक्चर झालाय, एखादा माणूस पडलाय गाडीवरनं किंवा लहान मुलं खेळता खेळता पडलेत, लागलंय, दात तुटलाय, एखादा पार्ट हलतोय, तर तो जो काही अफेक्टेड पोर्शन म्हणजे किडलेला जो दाताचा भाग आहे तो किंवा हलणारा दाताचा भाग हा तेवढाच काढला जातो. त्याच्यानंतर दात ओपन केला जातो, म्हणजे दाताची जी नस आहे त्या दाताच्या नसेपर्यंत आपण जातो. दातातली इन्फेक्टेड नस जी आहे ती काढली जाते. त्याच्यानंतर दाताची जी मुळं आहेत ती पूर्णपणे साफ केली जातात. जेव्हा तुम्हाला सूज आली असते किंवा मार लागला असतो तेव्हा मुळाच्या खाली हाडामध्ये पण इन्फेक्शन गेलेलं असतं. सो आपण मुळाच्या खाली 1.5 to 1 mm जाऊन हाडातला पण जो पोर्शन आहे जो इन्फेक्ट झालेला आहे ते सगळे इन्फेक्शन काढतो. त्याच्यानंतर आपण ड्रेसिंग देतो. जसं आपल्याला हाताला पायाला लागलं की आपण डेटॉल लावतो किंवा हळद लावतो, सो दॅट सगळं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती सगळी व्यवस्थित निघून जायला पाहिजे. सो आपण असं कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आपण ड्रेसिंग देतो. आणि 4 to 5 days किंवा आठवड्याभरानं आपण पेशंटला परत बोलवून परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करतो की आता पेशंटला दुखत नाही आहे ना, किंवा सूज नाही आहे ना, किंवा कुठून पस निघत नाही आहे ना. आपण एक्सरे घेतो, एक्सरे मध्ये परत चेक करतो की मुळाच्या खाली कुठं

0: इन्फेक्शन नाही आहे ना, आणि त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल नव ज्याला गटापरचा म्हणतात ती दाताच्या मुळांमध्ये घालून दाताची मुळं बंद करतो, आणि जो वरचा पोर्शन आहे जो तोंडामध्ये आपल्याला दिसतो तो आपण परमनंट सिमेंट न बंद करून टाकतो.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. रसिका हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर साबळे आणि सहकारी यांनी गायलेला शाहीर पठ्ठे बापूरावांचा गण.

सासू सासऱ्याचे जात संसारात नसावे मला, मग विनवणी सांगते मी आग विनवणी।

0: घरचे काम करता नसो दिराचा
1: डोळा।
0: भाई घरचे काम करता नसो दिराचा डोळा। भाई घरचे काम करता नसो दिराचा
1: डोळा।
0: मग पाया पडून सांगते मी, अग पाया पड़।

चहाड्या जाऊन ननंद सांगे नवऱ्याला, चहाड्या जाऊन ननंद सांगे नवऱ्याला, बाई बाई बाई, चहाड्या जाऊन ननंद सांगे नवऱ्याला, चहाड्या जाऊन ननंद सांगे नवऱ्याला, मन नम्रपणे सांगते मी आग नम्रपणे।

जावा भावा आपत्या इष्टांचा त्रास निघवेना मला. अग बाई जावा भावा आपत्या इष्टांचा त्रास निघवेना मला. जावा भावा, जावा भावा.

संत एकनाथ महाराजांचं भारुड आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया शहीर उठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं हे पारंपरिक भारुड.

सहकाऱ्यांसमवेत शहीर साबळे यांनी गायलेला शहीर अनंत फंदे यांचा उपदेशपर फटका आपण ऐकला. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया पोतराज गीत.

0: लक्ष्मण घना सहकारी यांनी गायलेलं पोथराज गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार, मी डॉक्टर निकिता वळवी, प्रॉस्टोडॉन्टिस्ट म्हणजेच कृत्रिम दंत शास्त्रज्ञ. जर काही कारणास्तव जर दात काढावा लागला, आपले काही दात गेले, तर ते दातांची पोकळी कशी भरून काढावी याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर कृत्रिम दंतशास्त्र म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दात किंवा तोंडातील काही भाग गमावलेला असेल आणि तिकडे पोकळी निर्माण झाली असेल आणि ती कशी भरून काढायची याचं काम एक प्रॉस्टोडॉन्टिस्ट किंवा कृत्रिम दंतशास्त्रज्ञ करत असतो. आता समजा एखाद्या व्यक्तीचे एक किंवा दोन दात किंवा अख्खी दातांची पंक्ती गेली असेल तर ती कशी भरून काढावी ह्याच्यासाठी क्राउन, ब्रिज, कवळी, संपूर्ण दातांची कवळी किंवा अर्धवट दातांची कवळी, एक किंवा दोन दात गेले असतील तर अर्धवट दातांची कवळी, संपूर्ण दातांची पंक्ती गेली असेल तर पूर्ण दातांची कवळी हे दिले जाऊ शकते. किंवा कृत्रिम दाताचं प्रत्यारोपण म्हणजेच इम्प्लांट हे सुद्धा केले जाऊ शकते. आता प्रॉस्टोडॉन्टिक्समध्ये सगळ्यात आव्हानात्मक काम म्हणजे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस. म्हणजे काय की कॅन्सरमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मजातरित्या काही लोकांमध्ये तोंडातील काही भाग नसतो किंवा त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते, तर ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रॉस्टोडॉन्टिक्सचं काम असतं.
2: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
0: अगुया फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत स्नेहांकिता देवगेकर.

0: गाणं मनातलं
1: गाणी ही गाणी।
2: श्रोते हो, आता गणेशोत्सव सुरू झालाय, तेव्हा श्री गणरायाला वंदन करून आपलं गाणं मनातलं या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं।
3: हॅलो, हां आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
2: हां बोला।
3: हां नमस्ते मॅडम, मी पूजा नाईक आंध्र मुलगी बोलते।
2: हां बोला।
3: मला एक गाणं ऐकायचं होतं।
2: हो लावूयात, कोणतं गीत ऐकायचं आहे?
3: उद्या गणेश चतुर्थी आहे, प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा।
2: तुम्हाला पण गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा।
3: यांनी गायलेलं धनराजनजी नाचतो हे गाणं आहे ना, ते गाणं ऐकायचं होतं मला।
2: हो लावूयात, पण हे गीतच तुम्हाला काय ऐकायचं याच्याबद्दल थोडस तुम्हाला सांगावं लागेल।
3: मॅडम ना तुम्ही?
2: हो।

0: हा आवाज तुमचा पण खूप छान आहे मॅडम.
1: थँक्यू.
0: गणपती म्हणजे चांगलं आणा गणपती, म्हणजे जास्त वाजत गाजत ढोल ताशात आणलं तरी चालेल, किंवा वृद्ध लोकांना त्रास होऊ नये असं गणपती घरी आणावी म्हण. की गणपती आपल्या आता येणार म्हटल्यावर आपल्याला खूप आनंद होतो आणि त्याबद्दल गणपतीच आपण आरास करतो घरी, त्याबद्दल मला ते काय ऐकायचं होतं.
1: हा म्हणजे तुमच्या लहानपणाच्या काहीतरी आठवणी असतील या गणपती बद्दलच्या, गणेशोत्सवाबद्दलच्या, मग जरूर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: गणराज रंगी नाचतो
1: ऐका तुमच्या आवडीचं.
0: थँक्यू मॅडम.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: मी नरहरी गोडसे आयत्या कळंबा रोड अर्जुन नगरी इथून बोलतो.
0: हा बोला.
1: घर घर की कहाणी
0: हे
1: आहे चित्रपटाचं नाव. हा चित्रपट 1969-70 रिलीज झाला. पूर्वी माझ्या लहानपणी चांदोबा हे लहान मुलांसाठी मासिक होते.
0: बरोबर.
1: हे भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषेतून प्रकाशित केले जाईल. वरील चित्रपट मद्रासी प्रोडक्शनचा असल्याने व हे मासिक त्याच कंपनीच्या मालकीचे असल्याने याचे संक्षिप्त चित्रासहित कथानक या चांदोबा मासिकात आले होते. मद्रास आणि निरोप पराय हे कुटुंब प्रमुख व त्यांना तीन मुले असतात. एक महेश कोठारी, दुसरी बेबी सोनिया नावाने काम करणाऱ्या नितू सिंग आणि तिसरा एक कलाकार. तसंच त्यांच्या शेजारी दुसरे एक कुटुंब असतं ओम प्रकाश.

आणि त्यांना एक भारती आणि ज्युनियर महमूद असे एक दोन तीन हे दोन असतात. होतं काय, बदरा साहनींचा मुलगा महेश कोठारे शाळेत सहलीला जाण्यासाठी बदरा साहनी यांच्याकडे पैसे मागतो. ते म्हणतात मला जो पगार मिळतो त्यातून कुटुंबाचा खर्च भागवतो, त्यातून तुला सहलीसाठी मला पैसे देणे शक्य होणार नाही. तेव्हा महेश कोठारे म्हणतात तुमच्या ऑफिसात काम करणारे ओमप्रकाश यांच्या मुलाला सहलीसाठी पैसे देऊ शकतात, मग तुम्ही का नाही. तेव्हा बदरा साहनी म्हणतो मी होणारा पगार तुझ्या हाती देतो, तू घर खर्च चालव, त्यातून पैसे राहिले तू अवश्य सहलीला जा. आणि महेश कोठारे मुली आव्हान स्वीकारतात आणि प्रयत्न करतात, पण काट कस करूनही शेवटी पैसे राहत नाही. आणि नंतर हे शेवटचा ओमप्रकाश असतो तो गैरकृत्य लाचलुचपत घेऊन हे करत असतो आणि प्रसंगात सापडल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन जातात. ते कुटुंब उघड्यावर पडतं, बदरा साहनी कुटुंब त्यांना सावरतात. चित्रपटात नायक नायिका असावेत म्हणून राकेश रोशन व भारती यांची निवड केली होती. यांच्यावर चित्रित झालेले मात्र पडद्यावर महबूबा महबूबा शोलत हेम जला लागा यांनी हे गिटार घेऊन गीत गायले आहे. पार्श्वगायन किशोर कुमार यांचं आहे. हा राकेश रोशनचा पहिला चित्रपट असावा इतके नवखे होते. हे गाणं असं आहे.

0: खूप
1: हे
0: छान
1: गाणं मला ऐकावं.
0: हा गायलं पण खूप छान. मला असं ना गाणं इथे माझ्यासमोरच प्ले झालंय की काय असं वाटत होतं. चित्रपटाचं कथानक सांगितलं पण तुम्हाला हे गाणं ऐकायचंय ना, तर या गाण्याबद्दल त्या चित्रपटाशी आठवण आहे का?
1: भारती सुद्धा राकेश सुद्धा सिनियर होते. या दोघांनी चित्रित झालेले आणि त्याचं चित्रपटही सुंदर झालेलं आहे. आपलं किशोर कुमार यांनी गायलेलं आहे, त्यामुळे हे गाणं मला नेहमीच आवडतं. आणि अजूनही लोक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या असे चित्रपट बनायचे की काही काही त्यातून मार्गदर्शन होईल. छान दाखवले की बाबा ते वेगळाच आणि प्रामाणिकपण वागून पैसे घेत असतो, त्या अनुषंगानं म्हटलं आपण हे गाणं ऐकावं.
0: हो मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: गाणं मनातलं हा प्रोग्राम आहे ना?
0: हो हो. तुमचं नाव काय ते सांगा आधी.
1: माझं नाव आहे असीम तांबोळी, कोल्हापूरहून आहे.
0: हा हा.
1: याराणा मूवी मधलं टोकर मेरे मन को ते गाणं मला खूप आवडतं.
0: हा हा.
1: आणि किशोर कुमार हे चांगले सिंगर आहेत, आवाज आहे त्यामध्ये.
0: हा हा.
1: आणि ते गाणं छान वाटतं त्यांना.
0: मग या गाण्याशी रिलेटेड तुमची काही आठवण वगैरे आहे का?
1: नाही, ते गाण्याची आठवण म्हणजे हे बालपणातील आठवण आहे.
0: हा हा.
1: आणि एक छान रोमॅन्टिक गाणं आहे ते.
0: हा हा.
1: छान वाटतं गाणं त्यांच्या तोंडून. गाणं खूप छान आहे, त्याचे बोल चांगले आहेत, चांगले आहेत त्याचे. आणि किशोर कुमारांची गाणी खूप चांगली वाटतात.
0: हो.
1: आणि ते ऐकावंच वाटतं.
0: म्हणून तुम्हाला हे गीत ऐकायचंय, बरोबर ना?
1: हो बरोबर, त्यासाठी ऐकायचं.
0: हा, मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणमनातलं
1: संतोष बोलतो सिंधुदुर्गातून.
0: हां बोला.
1: मला मराठी गाणं मिळू शकतं ना?
0: हो हो हो.
1: माझा पहिलाच कॉल असल्यामुळे मी आधी माया अंबाबाई हे गाणं ऐकायला मला आवडेल.
0: हां
1: माझा पहिलाच कॉल आहे.
0: हां हां. अरे वा, म्हणजे तुम्ही आमचं सिंधुदुर्ग मधून प्रसारण ऐकता तर?
1: हो, क्लिअर आणि लाऊड ऐकायला येतं. जवळजवळ मला वाटतं 85 किलोमीटर असेल आमचं गाव कोकणातलं.
0: हो,
1: छान कार्यक्रम असतात त्याच्यामुळे कोल्हापूर ऐकायला खूपच आवडतं.
0: हां, तुम्हाला अंबाबाईचं हे गाणं ऐकायचंय, पण तुम्हाला हेच गाणं का ऐकायचंय? तुमची काही आठवण आहे का की अंबाबाईच्या मंदिराशी किंवा अंबाबाईशी काही अशी आठवण आहे का की म्हणून तुम्हाला हे गीत ऐकायचंय?
1: मला ना जवळ असून सुद्धा तिथे एकदा आलेलो, दर्शन काय झालं नाही आणि पहिलाच कॉल असल्यामुळे मला वाटतं की हे डेडिकेट अंबाबाईसाठी करावं आणि माझ्या नशीब इतर गाणी सुद्धा ऐकायला होती. आजपर्यंत जवळ असून आता आली आणि दर्शन माझी इच्छा आहे तिथे भेट देण्याची आणि आशा करतो की माझी ती इच्छा लवकर पूर्ण होईल, त्याच्यामुळे हे गाणं मला डेडिकेट.
0: हो, मग नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हॅलो
0: हॅलो, बोला.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार,
1: मी रामसाहेब शेवळे बोलतोय.
0: हा बोला.
1: तुला गाणं मनातलं यामध्ये मला गाणं सुचवायचं आहे.
0: हा,
1: अंधार या सिनेमातलं आहे ते. म्हणजे जिंदगी एक सफर है सवाना हे नव्हे.
0: हा हा.
1: तर अंदाज नावाचे 5 सिनेमा येऊन गेले.
0: हा हा.
1: तर 2003 मध्ये एक अंदाज सिनेमा येऊन गेला, तो अक्षय कुमारचा होता.
0: बरोबर.
1: आणि त्यामध्ये अलका याज्ञिक यांनी एक सुंदर गीत गायलेलं आहे, आएगा मजा अब बरसात का. आएगा मजा अब बरसात का हे गीत मला ऐकायचं आहे. त्याला संगीत आहे नदीम श्रवण यांचं आहे. आणि हे गाणं अतिशय अगदी कर्णमधुर असं आहे. तर ते गीत

0: मैं हैकोवास माझी इच्छा आहे. अब आएगा मजा बरसात का.
1: हाँ हाँ.
0: तेरी मेरी दिलकश मुलाकात का.
1: पण ना हेच गीत का ऐकायचं तुम्हाला हे पण सांगावं लागेल.
0: गाण्यामध्ये ना
1: हे
0: सगळी गाणी जे अंदाज सिनेमा येऊन गेली मी बघितलेले जवळजवळ सगळे तीन दोन तीन. तर प्रेमाचा त्रिकोण
1: हा
0: या प्रत्येक सिनेमाचा एक मध्य बिंदू आहे. आणि त्यात अशा पद्धतीनं ते दोन हिरोईन एक हिरो किंवा एक हिरो दोन असं अशा पद्धतीने त्रिकोण तो अगदी संगम सिनेमापासून सुरू झालेला आहे. तो या 2003 मधल्या अंदाजपर्यंत तो आलेला आहे. आणि तो सगळ्याचे मतदार ते एकच आहे प्रेम. आणि त्यासुद्धा ती गाणी ती गायली गेलेली आहेत आणि म्हणून ते मी गाणं सुचवतोय. आणि हा आता मी गाणं सुचवलेला हा सिनेमा पाहिलेला नाही पण विविध भारतीवरती सारखं
1: हा
0: हे गीत लागतो आणि त्यामुळे मला ते आवडलेलं आहे आणि त्यामुळे मी गीत सुचवतोय ते.
1: हा आणि हे बऱ्यापैकी आकाशवाणीवरती थोडस कमी ऐकलं जाणारं गीत आहे हे.
0: होय होय अगदी कमी ऐकलं जाणारं गीत आहे.
1: हा
0: आणि त्यामुळे मी सांगितलेलं आहे की गीत लावा.
1: हो हो. कारण काही सुपरहिट गीतं असतात ती वारंवार ऐकली जातात लावली जातात पण काही अशी सुंदर गीतं आहेत जी एवढी सुपरहिट नाहीत झालेली पण ती ऐकायला खूप छान वाटतात.
0: आणि विविध भारतीला दोन वेळा गाणं लागलेलं आहे आणि फार छान गाणं आहे.
1: चालेल. मग आता आज कोल्हापूर आकाशवाणीवरती वरून ही तुमची फरमाइश पूर्ण करूयात. ऐकूया तुमच्या आवडीचे हे गीत.
0: चालेल चालेल चालेल मॅडम. ओके धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी ना वैशाली प्रयागी जाधव मुंबईवरून बोलते.
0: हा हा. आज कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: मला आज दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं काजोल वर जे चित्रित झालेलं गाणं आहे ना, मेरे ख्वाबों में जो आए,
0: हा हा,
1: ते गाणं ऐकायचं.
0: आणि हेच गाणं ऐकण्यामागं काही कारण आहे का?
1: असं तर म्हणजे माझे कॉलेजचे दिवस होते ना ते.
0: हा हा.
1: तर मला हे गाणं खूप
0: आवडतं.
1: या पिक्चर मधली सगळीच गाणी छान आहेत.
0: हो,
1: ऐकण्यासारखी आहेत. आणि अशी काहीतरी प्रत्येक गाण्याची आपल्या काहीतरी स्वतःची काहीतरी अशी आपण गुंतलेलं असं वाटतं
0: त्याच्या, म्हणजे गाण्याशी आपण लगेच कनेक्ट होतो.
1: लव्ह स्टोरी असते ना प्रत्येक त्या काळात आम्ही जेव्हा तरुण वयात होतो तेव्हा आम्हाला असंच वाटायचं ना. तर आज सकाळपासून थोडं बऱ्याच दिवसांनी पाऊस पडतो, मस्त रोमॅन्टिक वातावरण तयार झालेलं आहे. तर अशीच बसली होती. मला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम ऐकायला. तर आज म्हटलं चला आपली पण फरमाईश सांगूया तुम्हाला.
0: अरे वा,
1: मला ऐकायचं आहे गाणं. त्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो, इलेक्शन असायचं जीएसचं वगैरे. स्पेशली ह्या चित्रपटाची आठवण म्हणजे इलेक्शन झाल्या, जीएस निवडून आला, त्या मुलाने आम्हाला सगळ्या वर्गाला ट्रीट दिली होती. आणि त्या ट्रीट मध्ये आम्हाला फ्री मध्ये हा पिक्चर दाखवला होता. आम्ही सगळ्या मैत्रिणी मित्र मैत्रिणी सगळे मिळून आम्ही हा पिक्चर बघायला गेलो होतो. आणि याच्या खास आठवणी आहेत अगदी.
0: अरे वा,
1: मी पण बघितलंच असेल ना.
0: हो हो हो.
1: श्रुती काजल. तर ती खूप छान वाटली. वेगळी काहीतरी स्टोरी होती राहण्यासारखी. आज पण पिक्चर बघितला तर आत्ताच्या मुलांना सुद्धा तो आवडतो विशेष म्हणजे.
0: आणि शाहरुख खान आणि काजोलची ऍक्टिंग खूपच मस्त झालेली आहे.
1: हो, त्यात म्हणजे ते कसं घरातून कसा विरोध असतो वडिलांचा, पण ते लोक कसे आपल्या निर्णयावर ठाम राहतात, हे सगळं बघितलं की असं वाटतं की अरे हा, हे तर म्हणजे प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यात असं काहीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतं. त्यातून कोण सक्सेस होतं कोण नाही, खूप छान होता. आणि त्याच्यामुळे असं म्हणजे वरच्यावर पण मी ऐकतच असते. आज खास तुमच्याकडून ऐकायचं मन झालं.
0: हो हो हो.
1: फोन लावायला खूप दिवस इच्छा होती फरमाईश करायची. ते गाणं लावाल का?
0: हो हो हो, ऐकूयात ना तुमच्या आवडीचं हे गीत. आणि हा चित्रपट इतका फेमस झालाय की तो मुंबईतल्या मराठा मंदिर मध्ये त्याचा डीडीएलजेचा शो अजून सुद्धा चालू आहे. म्हणजे तो इतका फेमस पिक्चर आहे.
1: मी मुंबईची कोल्हापूरची असल्यामुळे तेव्हा इतकं मुंबई मधलं माहित नव्हतं, पण आमच्या वेळेचा तो सुपरहिट पिक्चर. म्हणजे अगदी क्रेज होती लव्ह स्टोरीची. दीक्षित असो, जुई चावला असो, काजल असो, मस्त पिक्चर होती लव्ह स्टोरीची. आणि ऍक्शन फिल्म पेक्षा तेव्हा असेच बघायला बरं वाटायचं.
0: शाहरुख खानची ऍक्टिंग तर भारीच आहे. म्हणजे सगळ्या पिक्चर खूप आवडतात असे लव्ह स्टोरी वाले.
1: आजच्या दिवशी मला हे आजच्या वातावरणाला असं म्हणजे हे गाणं ऐकावं असं वाटलं मला.
0: हा हा.
1: तुम्हाला फोन केला.
0: हो, मग नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हा नमस्कार, मी कोल्हापूरहून समशेर सिंग कलानी बोलतो.
0: हा बोला.
1: आजच्या इथे आमच्या आवडीचा पिक्चर आहे भाभी, चल उड जा रे पंछी ये देश हुआ पराया, बलराज बलराज सारनी गातोय.

कौन भला उस बाग को पूछे, कौन भला उस बाग को पूछे, वो ना जिसको

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
1: मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफळा जिल्हा जालना इथून बोलत आहे मॅडम.
0: हा बोला.
1: आणि उद्या गणपतीच्या आगमन होणार आहे आणि त्या गणपतीच्या तुम्हाला आणि सर्व माझ्या पुन्हा शुभेच्छा. बघा,
0: तुम्हाला पण आमच्या सर्व आकाशवाणी परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. आणि या अनुषंगाने आपल्याला एक मराठी गाणं ऐकायचं होतं, बाप्पा मोरी अरे चरणी ठेवीचो माथा, हे गाणं ऐकायला आवडेल.
0: हो, लावूयात. या गाण्याबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत का? त्याबद्दल थोडस सांगा.
1: या गाण्याबद्दल, कारण की आता 10 दिवसाचे जे गणेशोत्सव आहे ना, आणि त्या गाण्याच्या आपल्या ज्या टायमाला आपण गणपती बसवतो आणि त्या टायमाला ह्या गाण्याची आवड असते बघा. कारण की आपण इतर हे गाणे जास्त करून ऐकत नाही.
0: बरोबर.
1: आणि ह्या गणपती उत्सवामध्ये हे गाण्याचा आनंद भरपूर गगनात मावत नाही असा आनंद आहे गाण्यापैकी.
0: हो हो हो
1: हो. आणि जी गणपती उत्सव आहे आमच्या इथं, एक गावाने एक गणपती आणि एक गाव दररोज संध्याकाळी आरती आणि जेवणाचा कार्यक्रम आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो बघा. आणि मी लहानपणापासून या गणपतीच्या पिरियड मध्ये आमच्या गावातून सनी सारं संरक्षण करतो की कोणी व्यसन करू नये. आणि शेवटच्या रोजी महाप्रसाद बी होतो बघा आमच्या इथं, तरी महाप्रसादाला तुम्ही अशी माझी विनंती आहे मॅडम. तुम्ही
0: आगमनानंतर गणपती विसर्जन पर्यंत तुमच्या इथे विविध कार्यक्रम वगैरे होतात, त्यामुळे तुम्ही गणेशोत्सवाची अगदी आतुरतेने वाट पाहतात.
1: हो,
0: म्हणजे गणपती बाप्पा आलेलेच आहेत म्हणून तुम्हाला आता हे गणपती बाप्पाचं गाणं ऐकायचंय.
1: बरोबर.
0: मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं म्हणतलं.
1: कोल्हापूर आकाशवाणी.
0: हा बोला.
1: आमच्या आवडीचं गाणं गणपती बाप्पाचं पाहिजे होतं आम्हाला, पार्वतीच्या बाळा. मी अस्मिता गुंजकर इतरकरंजीवरून बोलते. मला पार्वतीच्या बाळा हे गाणं ऐकायचं आहे.
0: हेच गीत का ऐकायचंय तुम्हाला?
1: कारण आमची गणपतीवर खूप श्रद्धा आहे.
0: हा हा.
1: आणि आता गणपतीचा सीझन पण आलेला आहे ना जवळ, आता उत्सव चालू होणार. आम्हाला ते खूप आवडतं सर्वांना आमच्या घरी.
0: हा.
1: मिस्टर संजय गुंजकर आणि माझा मुलगा अथर्व गुंजकर यांना पण ते गाणं ऐकायचंय. आमच्या घरी हा 6 दिवसाचा गणपती प्रतिष्ठापनेचा उत्सव असतो आणि सगळेजण खूप आनंदाने उत्साहाने तो साजरा करतो आमच्या घरी. आणि इचलकरंजी मध्ये राहतो. मग इचलकरंजी मध्ये दरवर्षी फेस्टिवल हे मोठ्या प्रमाणात भरलं जातं. मग बाहेरगावचे पाहुणे पण येतात. आम्ही बोलवून घेतो ते फेस्टिवल मध्ये घेण्यासाठी. गौरी गणपतीचा उत्सव पण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गौरीची गाणी जातात, तिला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. आणि सगळ्या आम्ही महिला एकत्र येऊन हा आनंद खूप उत्साहाने साजरा करतो. आमच्या घरचे म्हणजे सगळंच वातावरण खूप आनंदी असतं. त्यामुळे आम्ही वर्षभर या आनंदाने आतुरतेने या उत्सवाची वाट पाहत असतो आम्ही.
0: आणि आता म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाचं हे गाणं ऐकायचं.
1: गणपती बाप्पाचं हे गाणं आम्हाला सगळ्यांना ऐकायचं.
0: हो, मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं ZN मुजावर यांनी. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात अशाच नवनवीन श्रोत्यांच्या नवनवीन आठवणी घेऊन त्यांच्या आवडीच्या गीतांसोबत. गाणं मनातलं या कार्यक्रमात आता मात्र निरोप द्या. नमस्कार.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे
2: गाणं मनातलं
1: गाणे ही गाणे
3: गाणं मनातलं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यानाचे 12 वाजता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. आजच्या दिवशी खास ऋषी पंचमीची भाजी केली जाते. या भाजीमध्ये खास करून अळूची पानं, त्याचे देठ, लाल माठ, पालक, चवळीची पानं, रताळं, सुरण, बटाटा, कच्चं केळं, लाल भोपळा, वालपापडी, हिरवे वाटाणे, भेंडी, गवार, म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी साधारणपणे याच भाज्या घालून ही ऋषी पंचमीची भाजी केली जाते. त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी, ओल्या नारळाचा चव आणि मिरची घातली जाते. अर्थात एकीकडे घरात गोडधोड प्रसादासह अशा छान छान पारंपरिक भाज्यांचा, पदार्थांचा आनंद घेतला जातो आणि मग काय, गप्पांना तर अक्षरशः ऊत येतो. आणि हो, अशाच गप्पा रंगल्यात त्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेत. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होत आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे बस बस बस, धीर धरना जरा, पोचलोय आपण घरी. किती घाई आहे तुला, दार उघडेपर्यंत तरी दम धरावा माणसानं.
1: अरे बाजूला हो आधी, आत तरी जाऊ देशील की नाही? हातात एवढं सामान आहे आणि तू अजून लेक्चर दे म्हणजे झालं.
0: अरे हो, सॉरी सॉरी, ये ये ये. पण हे काय, नाही नाही म्हणता कितीतरी खरेदी केली आहेस तू. अगं अख्खा दादरच उचलून आणलंस की काय? लोकांना खरेदी करायला काय शिल्लक ठेवलंय की नाही तू?
1: अरे काय रे, लाडका गणपती बाप्पा आलाय आणि मी खरेदी करणार नाही असं कधी झालंय का? फुलं, दुर्वा, हार, थोडी सजावटीची सामग्री आणि हे बघ काय आणलंय ते.
0: शर्वरी, हे बघ मी काय आणलंय.
1: अरे वा मोदक.
2: नमस्कार नमस्कार. अरे इकडे पण जरा बघा, मी पण आलोय म्हंटल इकडे.
0: ये बा, एकटाच आलायस? सुखदा कुठे आहे?
2: अरे ती गेलीये तिच्या दोघा तिघ्या मैत्रिणींकडे. दीड दिवसाचे गणपती आहेत ना, त्यांच्याकडे जायला लागतं. येईल ती नंतर.
1: मग तुला नाही नेलं का सोबत बाळाला?
2: अगं आता काय बोलायचं, तिच्या सोबत कुठे जायचं तर वेळ नाही आणि खर्च किती होणार याचा विचार करून मीच आपलं म्हटलं तू जा बाबा मी येतो नंतर. तू पुढे हो, मी आलोच मागून.
0: अगं तू बाजूला हो आधी, आधी मोदकान आय मीन रोहितला आत येऊ दे.
1: बघितलं, हे असं असतं, मोदक आले की तुम्ही मला नेहमी बाजूला सारता.
0: ते मला आधीपासूनच माहित आहे, या घरात माझं स्थान नेहमीच मोदकांच्या आसपासच कुठेतरी असतं.
2: हे बघ मोहित, तू लहानपणी असाच होतास, गणपतीच्या आरतीला सगळ्यात आधी यायचंस.
1: आरतीला नाही रे, प्रसादाला.
0: अगं दोन्ही एकाच कार्यक्रमाचा भाग होते, आरती म्हणजेच मोदक आणि मोदक म्हणजेच आरती.
2: चल चल चल आत ये, आमचा गणपती आणि आरास बघितलीस की नाही?
0: नाही ना अजून. हे काय, तुमच्या समोर तर आलो, मी कसं बघणार?
1: तू आधी बाप्पाचं दर्शन घे, मग आम्ही तुझ्या मोदकांचं दर्शन घेतो.
0: ठीक आहे ठीक आहे, पण मलाही ठेवा बरं का मोदक, नाहीतर मला दर्शनापुरतही उरणार नाहीत.
1: किती सुंदर दिसतोय ना गणपती.
2: आणि यावेळी सजावट काय छान झाली आहे.
0: म्हणजे ही आरास तू नाही केलीस?
2: नाही बा,
0: म्हणूनच छान झाली आहे.
1: हा अगदी मुद्द्यावर बोट.
2: ए तुमची मैत्री इतकी जुनी आहे म्हणून तुम्ही दोघं माझ्याशी असं वागता ना?
0: अरे आम्ही नसतो ना रोहित तर तुझ्या चुका तुला कोण सांगणार?
2: आई.
1: आईचा वारसा कोणीतरी चालवायला हवा की नको?
2: हो हो हो, दाखवा दाखवा बरं चुका मनसो.
1: पण खरं सांगू का, गणपती बसला की मला दरवर्षी आपलं लहानपण आठवतं.
0: आणि मला तर गणपतीची आरती ऐकली की सरळ आपल्या जुन्या सोसायटीत पोहोचल्यासारखं वाटतं.
2: ती छोटीशी जागा, मधोमध गणपती, भोवती मुलांचा घोळका आणि प्रत्येकाला स्वतःची एक जबाबदारी.
1: माझी जबाबदारी सजावट,
0: माझी जबाबदारी घंटा.
2: आणि माझी
1: काहीच नाही.
2: काय काय?
1: कारण तू

0: स्वतःहून कोणतीच जबाबदारी घेत नव्हतास. तुला आम्ही काही काम दिलं की तू पळूनच जायचास.
1: अरे मी नेतृत्व करायचो.
2: म्हणजे
1: तुम्ही काम करायचा आणि मी सांगायचो काय करायचं, कोणी काय करायचं.
0: याला नेतृत्व म्हणतात.
2: आजच्या भाषेत त्याला मॅनेजमेंट म्हणतात.
1: पण आठवतं काय एकदा आपण मखर बनवलं होतं गणपतीसाठी.
0: हा ते मखर तर मी जन्मात विसरू शकत नाही.
1: मग काय चांगलं केलं होतं मखर.
2: मग त्या वर्षी तू मखर बनवताना इतका गोंध लावला होतास रोहित की गणपतीच्या मागचा पडदा, थर्माकोल आणि तुझी शर्टाची बाही सगळं एकमेकांना चिकटलं होतं आणि तू सुद्धा चिकटला होतास.
0: हो आणि आईने विचारलं पण होतं हे मखर आहे की रोहितचा नवीन शर्ट, आणि मखरात गणपती बसवायचा का रोहितला बसवलंय. आता आईला काय सांगणार होतो की रोहितचा शर्ट चिकटून बसलाय म्हणून.
2: हो ना.
1: तुम्ही दोघांनी मिळून माझी जुनी प्रकरणं उघडायची असं ठरवलंय वाटतं.
0: गणपती आला की जुन्या आठवणी येतात. आता त्या आठवणीत तुझे उद्योगच जास्त आहे, त्याला आम्ही काय करणार.
1: नाही नाही नाही तुम्ही दोघांनी ना म्हणजे माझ्या कलागुणांची कधीच कदर नाही केली.
0: वा वा वा. कारण तुझ्या कलागुणांना दरवर्षी नवीन रूप मिळायचं. एकदा तू रंगीत कागदाऐवजी वर्तमानपत्र चिकटवलं होतं आठवतंय.
1: थीम गेली ती थीम.
2: हो हो कळते तुझी थीम, ढासळती आर्थिक परिस्थिती आणि गणपती उत्सव.
0: पण गमतीचा भाग सोडला तर गणेशोत्सवाचा सण असाच आहे. घरातला प्रत्येक जण त्यात आपापल्या पद्धतीनं सहभागी होतो.
1: म्हणजे कुणाला सजावट आवडते, कुणाला आरती, कुणाला नैवेद्य, कुणाला स्वागत पाहुण्यांचं
2: आणि कुणाला फक्त मोदक.
0: तरीच म्हटलं इतक्यात मोदक विसरला कसा काय. हा
2: आयुष्यात सगळं विसरेन शर्वरी, पण मोदक नाही विसरणार मी.
1: मला गणपतीची गोष्ट आठवली ना की त्याचा एक गुण फार आवडतो, म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो.
0: हो आणि गणपतीच्या गोष्टींमध्ये किती वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत.
2: अगदी गणपती आणि व्यासांची गोष्ट आपण लहानपणी किती उत्सुकतेनं ऐकायचो. महाभारत लिहिण्यासाठी गणपतीनं अट ठेवली, व्यासांनीही अट ठेवली, आणि मग सुरू झाला तो लेखनाचा प्रवास.
1: आणि तेव्हापासूनच कदाचित डेडलाईन ही संकल्पना आली असावी.
0: तुझ्यासारख्या माणसाला महाभारत लिहायला दिलं असतं तर पहिल्याच दिवशी म्हणाला असतास उद्या करू,
2: आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला असतास गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी करूया.
1: पण गणपतीच्या गोष्टींना आपल्याला एक मात्र सांगतात की बुद्धी, संयम, ऐकण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ताकद, हे गुण फक्त देवाच्या कथांमध्ये ठेवायचे नसतात तर रोजच्या आयुष्यातही लागतात.
0: विशेषतः ऐकण्याची क्षमता
1: माझ्याकडे आहे.
0: अजिबात नाही.
2: अरे मी साक्षीदार आहे, अजिबात नाही.
1: अरे देवा.
0: गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत माहितीये?
2: सगळं ऐकण्यासाठी.
0: आणि आपण?
1: आपल्याला जे ऐकायचं असतं तेवढंच ऐकतो.
2: अरे हे तर आपल्या तिघांचं बालपणापासूनचं धोरण आहे.
0: लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती असायचा त्या प्रत्येक घरात किमान 25-30 जण जमा व्हायचे, आणि ज्याचा आवाज सगळ्यात मोठा त्याला बक्षीस मिळायचं.
1: मला मिळालं होतं ना एकदा.
2: आणि आरती संपल्यावर प्रसाद कोण वाटणार हा एक मोठा प्रश्न असायचा.
0: त्यावेळीही तुझं लक्ष प्रसादाकडेच.
2: माणसाच्या आयुष्यात सातत्य असणं अतिशय महत्वाचं.
1: खरंय खरंय. तुझ्या आयुष्यामध्ये एक सातत्य मात्र आहे हा, खाण्याचं.
0: गणपतीचं काल आगमन झालं, उद्या गौरी येतील, आणि गणपती बरोबर गौरी आल्या की महाराष्ट्रातल्या घराचं रूपच बदलतं.
1: आणि मला नेहमी गंमत वाटते, गणपती बाप्पा आले की आपण त्यांचं स्वागत करतो, आणि गौरी आल्या की त्यांना घरातल्या लेकीसारखं मानतो.
2: माझ्या आजीच्या गावात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीला अगदी माहेरवाशिणीचा मान असायचा.
0: खरंय. विदर्भात महालक्ष्मीचा सोहळा किती मोठा असतो. ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींचं स्वागत, त्यांची सजावट, दागिने, सुंदर वस्त्र, नैवेद्य. हा हा.
1: आणि मग घरातल्या बायका म्हणतात महालक्ष्मीला हे आवडतं ते आवडतं.
2: आणि देवीचे सुद्धा माहेरी आलेल्या लेकीसारखे प्रचंड लाड, पुरणपोळी काय, डाळबट्टी काय, रोडगे काय, 16 भाज्यांचा नैवेद्य. अनेक घरांमध्ये गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हटलं.
0: हो ना. आणि त्यातली गंमत म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते.
1: म्हणजे कुठे महालक्ष्मीला सुंदर साडी नेसवतात, कुठे दागिने घालतात, कुठे खड्यांच्या गौरी असतात, तर कुठे तेरड्याच्या.
2: आणि माझ्या ओळखीच्या एका घरात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीच्या दिवशी इतके पदार्थ केले जातात की मला वाटतं देवीचा नैवेद्य आहे की संपूर्ण गावाचं लग्न.
0: हा भाग मात्र मला आवडतो.
1: पदार्थांचा
0: नाही, घरात आलेल्या पाहुण्याला काही कमी पडू नये हा भाव.
2: बरोबर बरोबर. सणांच्या प्रधान

0: मला ही गोष्ट फार सुंदर वाटते. त्या फक्त पूजा सांगत नाहीत तर नात्यांची आठवण करून देतात.
1: गौरी म्हणजे माहेरपण. लग्न झालेल्या मुलीला माहेरी आल्यावर जे प्रेम मिळतं तसंच.
2: आणि म्हणून गौरीचे दिवस बायकांसाठी इतके खास असतात नाही का?
0: आणि म्हणूनच आई गौरी बसवताना इतकी आनंदी असायची. तिच्या हातून प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून व्हायची. बघा, गणपती पाठोपाठ गौरी आल्या की तिच्यासाठी जागरणं व्हायची. सगळ्या बायका जमायच्या गल्लीतल्या आणि गौरीची गाणी म्हणायच्या. आठवतं का तुला शर्वरी?
1: हो ना, मला आठवतं. ते एक गाणं होतं बघ, दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गौराई पावणी ग खेळू साऱ्या राती. आठवलं का?
0: किती सुंदर ना. आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व कळत नव्हतं.
2: तेव्हा वाटायचं दरवर्षी हेच कार्यक्रम काय परत परत होतात.
1: आणि आता कळतं दरवर्षी असं काहीच कायमचं नसतं.
0: आणि रोहित, मराठवाड्यातल्या महालक्ष्मीच्या प्रथा तुला माहिती आहेत का?
2: थोड्या माहिती आहेत.
1: थोड्या म्हणजे?
2: म्हणजे महालक्ष्मी येतात, पूजा होते, नैवेद्य होतो वगैरे वगैरे,
0: बस इतकंच.
1: तुला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास विचारला तर तुझ्याकडे नैवेद्य होतो इथपर्यंतच माहिती आहे.
2: अरे, माहितीपेक्षा भावना महत्वाची ना.
0: ही सोयीची पळवाट आहे.
1: महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या परंपरांना वेगवेगळे रंग आहेत. विदर्भात महालक्ष्मीचा थाट वेगळा, मराठवाड्यात काही घरात पद्धती वेगळ्या, कोकणात वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, पण देवीचं स्वागत करण्याची भावना मात्र जवळजवळ सारखीच.
2: मोहित, अरे काही वर्षापूर्वी मी गणपतीच्या दिवसात कोकणात गेलो होतो. कोकणातला गणपतीचा सण काहीतरी वेगळाच आहे यार.
0: एक तर कोकण पाऊस पडून गेल्यावर हिरवगार नटलेलं असतं, थंडगार झालेलं असतं, आणि चहू दिशांना नोकरीनिमित्त पसरलेले कोकणवासी आपापल्या घरी परततात. घरं गावं भरून जातात, एक उत्साह संचारतो, आणि मग रोज रात्री भजन कीर्तन बाल्यानृत्य.
2: मी बघितलं होतं बाल्यानृत्य, त्या गाण्याचे सूर अजूनही विसरू शकलेलो नाही मी.
1: ए दादा, म्हण ना मग ते.
2: म्हणतो पण हसू नका बर का मला तुम्ही, किंवा म्हणजे तुम्ही लगेच नाचायला लागू नका त्याच्यावर.
1: अरे बरं बरं बरं, तसं नाही हा. आता म्हण बघू पटकन.
2: नाही का ते गणधावरे मला पावरे, गणधावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे.
1: आहा हा, किती सुंदर आहे ना हे गाणं. मला महाराष्ट्रातली ही एक गोष्ट आवडते, वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगवेगळ्या परंपरा आहेत ना. मोहित, तुलाही आठवत असेल ना गणपतीच्या दिवसात आपण किती छान छान गाणी म्हणायचो.
0: हो ना, मला आठवते ना. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशी गाणी जेव्हा लागायची ना, आपण त्या आवाजात आवाज मिसळायचो, नाही का?
1: खरंय खरंय. आणि तुझा सूर एकीकडे तर ताल दुसरीकडे असायचा.
0: ताल ताल माझ्या मनात असायचा,
2: बाहेर मात्र काहीतरी वेगळंच चालायचं.
1: पण गणपती बाप्पा मोरया म्हणताना तालाची गरज नसते, तिथे फक्त उत्साह हवा
0: आणि श्रद्धा हवी. आणि गणपतीची आरती म्हणजे तर पूर्ण घर एकाच आवाजात येण्याचा क्षण.
2: हो खरंय, म्हणजे कितीही वेगवेगळे आवाज असले ना तरी आरतीमध्ये ते एकत्र मिसळून जातात.
1: अगदी घरासारखंच.
0: काय
1: म्हणजे घरातही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, पण एखाद्या क्षणी सगळे एकत्र आले की त्या सगळ्याला एक सुंदर लय मिळते.
2: आणि ती लय असते एका संपूर्ण घराची, त्यात कमी जास्त कोणी नसतं. असलं तरी सगळ्यांच्या लईत एकत्र सामावले जातात.
0: वा, आज शर्वरी आणि रोहित दोघही भारी बोलतायत बाबा.
2: तू पण बोल ना, काहीतरी गंभीर जरा बोल ना.
0: बोलतो, मला मोदक द्या ना आधी.
1: बस, तुझं गंभीर तत्वज्ञान इथेच संपतं.
2: बर बाबा, हे घे हा मोदक एकदाचा.
0: फक्त एकच.
1: गणपती समोर बसून प्रसादावर घासा घेस.
0: नाही, मी वाटाघाटी करतोय.
2: वाटाघाटी? बरं ठीक आहे, चल हा दुसरा घे, दोन घे.
0: थँक्यू थँक्यू.
1: अरे एवढ्या पटकन मान्य केलंस, आणखी मागायला हवं होतंस.
0: नाही, गणपतीच्या दिवशी समाधान मानायला शिकायचं असतं.
2: पण मला सांग मोहित, म्हणजे हे सगळं तुला कुठून मिळालं रे?
0: दुसरा मोदक मिळाल्यावर.
1: खरंच सांगते, गणपती आणि गौरीचे हे दिवस मला नेहमी एक गोष्ट शिकवतात. सण मोठा किंवा छोटा नसतो, त्यात आपण किती मनाने सहभागी होतो हे महत्वाचं.
2: हो ना, म्हणजे कोणी मोठी सजावट करेल, कोणी साधी पूजा करेल, कोणी फक्त आरतीलाच येईल,
0: कोणी तळणीचा मोदक आणेल, तर कोणी उकडीचा.
1: गणपती आले की मोदक कोणता खायचा हा सुद्धा एक प्रश्न असतोच, नाही का?
2: हो पण गणोबा समोर सगळे सारखे
0: आणि पोटोबा पुढे सुद्धा
1: हा माणूस ना सुधारणार नाही.

0: पण हा कधी बिघडला होता सांग जरा.
1: चला चला आता की नाही आपण आरती करूया.
2: यावेळी घंटा कोण वाजवणार?
0: अरे तूच.
2: आणि आरती?
1: आपण ते घ.
2: आणि मोदक?
0: मोदक आरती नंतर.
2: मग मी पूर्ण भक्तिभावाने तयार.
1: गणपती बाप्पा आपल्या घरात अशीच हसण्याची जागा ठेव.
0: गैरसमज झाले तरी ते बोलून मिटवण्याची ताकद दे.
2: आणि मित्र कितीही वर्षांनी भेटले तरी पहिल्या दिवसासारखं हसता यावं.
1: घरात सण आला की घरच्यांना घर आठवावं.
0: आणि गौरी आली की प्रत्येक मुलीला आपलं माहेर आठवावं.
2: एवढंच नाही तर या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांसाठी थोडं अधिक वेळ थांबावं.
1: कारण शेवटी
0: देव घरात येतो म्हणून घर सुंदर होत नाही.
2: घरातली माणसं एकमेकांसाठी मनापासून उभी राहतात
1: तेव्हा घर खरंच सुंदर होतं.
2: बर आता मला पटकन सांगा बर.
0: काय बाबा आता
2: माझे दोन मोदक कुठे आहेत?
1: अरे देवा काय हा.
0: गणपती बाप्पा
2: मौर्या.
1: मंगल मूर्ती
2: मौर्या. मला मोदक लवकर द्या.
1: श्रोते हो आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुती का आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो आता आपण ऐकूया आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली। यामध्ये डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया। आज आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा।

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे सणवार म्हटलं किंवा मग गेट टुगेदर म्हटलं की चमचमीत चटकदार गोडधोड पदार्थ खाणं हे ओघानं आलंच. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दात उत्तम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. ते म्हणतात ना, सरसलामत तो पगडी पचास, अगदी खरं आहे. दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे ओघानं आलंच. तर मंडळी, आजच्या आपल्या दातांचं आरोग्य निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा मुळे. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि 2003 मध्ये त्या BDS झाल्या. डॉक्टर, आपण पहिल्या भागामध्ये दातांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतलं आणि मी आत्ता म्हटलं तसं की दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या दातांना ज्या घट्ट धरून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. तर मुळात हिरड्यांचं आरोग्य किंवा हिरड्या चांगल्या आहेत किंवा नाहीयेत किंवा आता सुस्थितीत आहेत का हे कसं ओळखावं की डॉक्टरकडे लगेचच जायला हवं?
1: अगदी बरोबर म्हणालीस. हिरड्या दातांना सक्षम करतात, सपोर्ट करतात, एक टीम म्हणून काम करतात, हाड, हिरडी आणि दात. सो हे तिन्ही व्यवस्थित असलं तर आपलं दातांचं आणि पर्यायी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. हिरड्यांचे प्रकार बऱ्यापैकी वेगवेगळे असतात, पण साधारण आपण हिरड्यांकडे बघताना तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे हिरड्या ही आपल्या कोणत्या टाईपच्या आहेत, काही काही गोष्टी त्या हिरड्यांमध्ये पातळ असणे ह्या अनुवंशिकतेप्रमाणे येतात. आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या जशा असतात तशा आपल्या येतात. सो ह्याला आम्ही प्रोटोटाईप म्हणतो. तर त्या प्रोटोटाईपप्रमाणे काही काही गोष्टी बदलतात, पण सगळ्यांसाठी गरजेच्या 3 गोष्टी, एक म्हणजे स्वच्छता ठेवणे. आणि हिरड्या स्वच्छ आपल्याला स्वतःच्या स्वतः ठेवता येत नाहीत. आपल्याला 6 महिन्यातनं एकदा प्रोफेशनल क्लिनिंग किंवा तज्ज्ञांकडनं त्या स्वच्छ करून घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये अडकलेल्या गोष्टी या घट्ट होतात आणि मग पर्यायाने त्या तिथनं ब्लिडिंग

0: किंवा रक्त वाहतं आणि मग आपण म्हणतो सफरचंद खाल्ल्यानंतर रक्त येतंय, तर ते हिरड्यांमध्ये जे अडकलंय जे घट्ट झालंय ते इन्फेक्शन त्याच्यामुळे ते येत आहे. तर हिरड्यांची काळजी ही डेफिनेटली घेतली गेलीच पाहिजे, त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि आपण नेहमी सांगत असतो की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण इयरली चेकअप करतो, तसंच दातांचं सुद्धा इयरली चेकअप होणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण या दातांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा मेडिकल हिस्ट्री सांगणं डॉक्टरांना हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पुढचे गंभीर परिणाम होणार नाही किंवा काही होणार असतील तर त्याची सुद्धा डॉक्टर शक्यता सांगतात. तर मग त्यामध्ये आपण काय सांगाल की हिस्ट्री किती महत्वाची आणि हिस्ट्री सांगताना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणं मस्ट आहेच.
0: दातांचा जेव्हा चेकअप होतो तर दात आपण आपल्या शरीरापासून वेगळे नाही करू शकत. सगळ्या गोळ्या सगळं जे आपण खाणार आहोत ते आपल्या ह्या म्हणजे तोंडातर्फेच आत जाणार आहेत, अगदी औषधाच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा. सो आपल्या दातांवर जे काय आपण काम करणार आहोत त्याच्याबरोबर इंजेक्शन जे आम्ही देतो, औषधं जे देतो, त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री फार गरजेची असते की कोणताही पर्याय हा पेशंटला किती चांगला ठरेल किंवा काय लिमिटेशन्स असतील हे त्या मेडिकल हिस्ट्रीवरनं ठरवता येतं. साधारण ब्लड प्रेशर असणारे लोक, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, मधुमेह, अनकंट्रोल डायबिटीस, मग त्या केसमध्ये आम्हाला काय घ्यायची काळजी आहे दात काढताना, दातांची ट्रीटमेंट करताना, हे समजण्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री पाहिजे. काही काही किडनीचे आजार असतात, लिव्हर सिरोसिस पेशंट्स असतात. दात हे सगळ्याशी रिलेटेड असतात, त्याला तुम्ही शरीरापासून वेगळे काढू शकत नाही. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री डॉक्टरचं हे आद्य कर्तव्य आहे की मेडिकल हिस्ट्री घेतली गेलीच पाहिजे डेंटिस्टची. आणि तुला मी इथे सांगणं मला असं महत्वाचं वाटतं की डेंटिस्ट हे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं पण पहिल्या 3 वर्षात मेडिसिनचे जे महत्वाचे विषय आहेत, मेडिसिन, सर्जरी, पॅथॉलॉजी, एनाटॉमी, हे सगळे विषय डेंटिस्ट्रीला असतात. आम्ही ते सगळे शिकतो. कारण मी म्हटलं असं तुला दातांना वेगळं काढता येत नाही, त्यामुळे जो दातांवर परिणाम आहे बाकीच्या औषधांचा, बाकीच्या तुमच्या स्वास्थ्याचा, मानसिक शारीरिक जे कोणत्या व्याधी असतील तो दातांवरही होतो. त्यामुळे हे मेडिकल हिस्ट्री घेणं आणि पेशंटने देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर बरीच काही काही ट्रीटमेंट मॉडिफाय होऊ शकतात.
1: तुम्ही आता सांगताना वारंवार जाणवतंय की या दातांबरोबरच हिरड्यांची निगा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या हिरड्यांचे काही प्रकार सुद्धा असतात का आणि मग तेव्हा खबरदारी घेणं काय गरजेचं आहे?
0: प्रकार म्हणजे आपल्या हिरडीला मी पहिलेही म्हटलं तसं प्रोटोटाईप्स असतात, म्हणजे एक थिन असतं, पातळ असते. कोणत्या कोणत्या हिरड्यांमध्ये काही काही अनुवंशिकतेप्रमाणे आलेले असे काही बॅक्टेरिया असतात की ते आतमध्ये असतातच, त्यामुळे मग त्यांना जास्ती काळजी घ्यावी लागते. सो हा हिरडीचा प्रकार कोणता आहे, जाड आहे, थिक आहे का थिन आहे, पातळ असतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ट्रीटमेंट करताना जास्ती काळजी घ्यावी लागते डेंटिस्टला.
1: अच्छा,
0: की पातळ हिरडे आहेत त्यांना कोणत्याही बाजूच्या दाताला जसा धक्का नाही पोचवायचा तसं हिरडीला पण कमीत कमी धक्का पोचायला पाहिजे. कधी कधी काही काही हिरड्यांमध्ये बरेचसे पहिल्या लहानपणी काही औषधं दिल्यामुळे, सेवनामुळे दातांना रंग चढतो. तसं हॉर्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्यामुळेही हिरड्यांमध्ये बदल होतात गर्भधारणेच्या आधी नंतर. आणि काही काही औषधांचा परिणाम हिरड्यांवर होतो, हिरड्या एनलार्ज होतात, त्याला आमच्या मेडिकल भाषेत जिंजाइवल हायपरप्लेसिया म्हणजे गम्स ग्रो होतात, जास्ती मोठे झाल्यासारखे वाटतात. बीपीच्या म्हणजे गोळ्यांमुळे जास्ती दिवस खाल्ल्यानंतर किंवा लोकांना आकडी येते, एपिलेप्सी म्हणतो आपण, तर त्याच्यावर ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्याने बऱ्याच वर्ष जेव्हा त्या गोळ्या सेवन करतात पेशंट्स तेव्हा त्यांच्यामध्ये हे काही काही प्रकार म्हणजे जिंजाइवल हायपरप्लेसिया हा प्रकार पाहिला जातो. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे आपल्यामध्ये ती काही मेडिकल कंडिशन असेल तर ती डेंटिस्टकडे जाऊन मग त्या हिरडीवर काय परिणाम होतोय हे पाहून हिरड्या स्वच्छ ठेवण्याचं काम मग डेंटिस्ट तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यासाठी काही औषधं असतील का तीही सुचवू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि अगदी साधं सजे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल किंवा होतच, मी असं म्हणेन की दात घासताना हिरडीला लागला ब्रश तर अशा वेळेला काय करावं पटकन किंवा काय सांगाल?
0: मेन म्हणजे दात घासण्याची पद्धतच शिकून घ्यावी म्हणजे हिरडीला कमीत कमी त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्यांमधनं रक्त येणं म्हणजे हिरड्यांमध्ये अडकलेलं घट्ट होणं, आपण टार्टर म्हणतो त्याला साधारण सामान्य माणसांच्या भाषेत, त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो. तर ते जेव्हा आतपर्यंत रुतलेलं असतं, आपण दाखवलंच नाहीये 3-4-5 वर्ष, मग काही खाल्ल्यानंतर, ब्रशिंग केल्यानंतर लोक सहज म्हणतात की डॉक्टर माझ्या हिरड्यांमधनं ब्लिडिंग होत आहे. आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी ना एकदा तर प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या, तेव्हा तुम्हाला डॉक्टर ब्रशिंग शिकवतात. हिरड्या कशा स्वच्छ ठेवायच्या त्याच्यासाठी काही काही ना उपकरणं आहेत ज्याला आपण डेंटल फ्लॉस म्हणतो. तर ही उपकरणं ह्याचा वापर कसा आहे हे समजून घ्यायला लागतो. तुमच्या दातामध्ये हिरडीचा आकार कसा आहे,

0: दातांमधला आणि त्याला कोणतं सुटेबल आहे, फ्लॉस, ब्रश, अजून एक असतं वॉटर फ्लॉसर, तर हे प्रकार समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घेऊन करणं हे जास्ती सुयोग्य ठरतं.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे हिरडे आपले चांगले ठेवता येतात अजून चांगल्या प्रकारे.
1: दातांचं आणि पर्यायाने या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: एक म्हणजे ब्रशिंग केलं गेलं पाहिजे दोन वेळा. पहिल्या भागात जसं आपण म्हटलं होतं की सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टच्या नंतर करणं शक्य असेल तसं करा, रात्री झोपण्याच्या आधी. वॉटर फ्लॉसर, इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉस हे जे आहेत हे प्रकार आहेत, हे आपण आपला प्रयोग करू नये. कोणता आपल्यासाठी उपयुक्त आहे हे डेंटिस्टकडनं जाणून घ्यावं. ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात. प्लस हिरड्यांना लावायला काही काही चांगले क्रीम्स येतात त्यांना घट्ट करण्यासाठी वगैरे, सो हे करणं गरजेचं आहे. काय करू नये तर आपलं आपण पिन, काड्या हे आपल्या आपण घालू नये बरे, आणि मग त्याच्यामुळे दुखापत, इजा जी होते ना ती आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण
1: जातं.
0: आणि लोक म्हणतात की नाही थोडंसंच केलं होतं, पण त्याचं कधी कधी ना इन्फेक्शन पसरतं हिरडीला सूज आलेले असताना. कधी कधी कोणी कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतात आपापल्या ह्याच्याने, तर हे जे सेल्फ उपाय असतात ना ते कधी कधी हानिकारक ठरतात. तुम्हाला तुकतंय, काही अडकलंय तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित करून उपाय घ्यावा.
1: खरं आहे तुम्ही म्हणताय ते, आणि असं वेळोवेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशीच काळजी गर्भधारणेच्या आधी आणि नंतर घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यावी, दातांची आणि हिरड्यांची सुद्धा, त्याच्याबद्दल काय सांगाल त्या ट्रीटमेंटबद्दल?
0: गर्भधारणा जेव्हा आपण विचार करतो, कन्सेप्शन आणि त्याच्या पुढे फॅमिली एक्सटेंड करण्याचा, हा एक मोठा टप्पा असतो स्त्रीच्या आयुष्यातला. सो मी समजेन की जसं बाकीच्यासाठी काउन्सिलिंग होतं तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू, जसं गायनेकोलॉजिस्ट काउन्सिल करतात तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू द कन्सेप्शन, फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली एक्सटेन्शन, गर्भधारणा व्हायच्या आधी हे एकदा इयरली चेकअप. त्यामध्ये आम्ही तीन गोष्टी सांगतो. एक म्हणजे फुल माउथ एक्सरे.
1: ओके.
0: बरोबर आहे, कारण नंतर ते काढता येणं थोडं कठीण असतं. आपल्याला नाही काढू शकत आपण एक्सरे. एकदा फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये नाही, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये अलाव करतो, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये नाही. सो जे करता येणं तेव्हा बंधनकारक ठरतं ते तुम्ही आधी करून घ्या. अक्कलदाढा ज्या किडलेल्या आहेत, दातांचं क्लिनिंग हे करून घ्या. काही पोटेन्शियल म्हणजे पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येणार असतात, आता ती किड छोटी आहे पण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतं असं जर का काही दिसलं तर ते आधी फिलिंग करून घ्या, अक्कलदाडा काढून घ्या. कारण ह्या सगळ्या सर्जरीजना लागतात ती औषधं, इंजेक्शन्स, ही आपण अननेसेसरी आपल्या गर्भधारणा झाल्यानंतर आपलं टेन्शन वाढवण्यासारखं आहे. दोन तीन डॉक्टरांचे सल्ले घेऊन मग करता येतं, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा त्या प्रोसिजर करतोच आम्ही, पण ते आधी करता येण्यासारखं असेल तर तुमचा तो काळ सुखकर आणि शांततेत जाईल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मी सांगेन की कोणतेही सप्लिमेंट स्वतःच्या डोक्याने घेऊ नये, कारण ते काही चालतात काही चालत नाहीत. तर जसा गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्याल, डेंटिस्टचाही सल्ला घ्यावा. फ्लुराईड टूथपेस्ट वापरू शकता. साधारण असा नियम असतो की पहिल्या 3 महिन्यात गर्भधारणा झाल्यानंतर रुटीन प्रोसिजर्स आपण करू शकतो, इमर्जन्सी आणि रुटीन. कोणत्याही मेडिसिन्स जसं की आपण म्हणतो साध्या पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स हे सगळे हानिकारकच असतात बालकासाठी, त्याच्यात आपल्या प्लेसेंटा वाटे जाणारच असतात. सो ते न घ्यायला लागावं अशी अपेक्षा असते. सो म्हणून सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घ्यायला हव्यात. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आपण काय काय प्रोसिजर्स करू शकतो, तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पुन्हा इमर्जन्सी प्रोसिजर्सच अलाउड असतात. अजून एक चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की दात दुखायला लागला, समजा ह्या पलीकडे जाऊन काही समस्या उद्भवली प्रेग्नंट लेडीमध्ये, तर कंटाळा करू नये किंवा आता काहीच करता येणार नाही या भीतीने तसंच ते चालूच ठेवू नये. तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्याच्यातनं उपाय काही ना काहीतरी काढता येतो. तुम्ही घरीच थांबलात आणि ह्याच्यात काहीच होणार नाहीये म्हणून मी तसंच सहन करते असं झालं तर ते इन्फेक्शन जास्ती वाढू शकतं. आणि अशा वेळेस आम्ही 1-2 केसेस पाहिले आहेत की अगदी डिलिव्हरीच्या आधी आम्हाला दात काढायला लागतोय, डिलिव्हरी आधी का दात आधी.
1: अरे बाप.
0: सो अशा काही काही केसेस ह्या त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्ही तसंच ठेवल्यामुळे, तर तसं करू नका, मदत मिळेल तुम्हाला. फक्त शक्यतो गर्भधारणा व्हायच्या आधी एक डेंटल काउन्सिलिंग, डेंटल चेकअप मँडेटरी ठेवा.
1: अगदी खरं आहे. आणि आपण ही सगळी काळजी एकीकडे घेत आहोत, असंच एक आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे अक्कलदाढीच्या वेळेला. एक तर ती सगळ्यात उशिरा येते, साधारणपणे एक 10 वर्षाच्या नंतरच ती आपल्याला दिसते अक्कलदाढ आलेली, मग ते हळूहळू येते.

0: येताना दुखते किंवा मग कालांतराने त्याच्यातही काही समज गैरसमज बरेचसे असतात, तर काय सांगाल की ती काढून टाकणं गरजेचं आहे किंवा कधी काढावी ती?
1: अक्कलदाढ हा आपला एक्स्ट्रा ऑर्गन आपण म्हणू शकतो. उत्क्रांती झाली तसं त्यांना पहिले अक्कलदाढ गरजेची होती. एका साईडला तीन दाढा हव्या होत्या, तेवढे खायचे ते. रॉ फूड जेव्हा आपण खातो, आता आपण शिजवलेलं अन्न खातो, त्यामुळे अक्कलदाढ जबड्याचा आकार छोटा झाला. पर्यायाने अक्कलदाढेला यायला जागाच नाही उरली. साधारण 18 ते 27 ते 30 ह्या दरम्यान अक्कलदाढ येते. 17 ते 30 म्हणू शकाल. ते आपल्या जबड्यामध्ये जागा नसेल की मग ती येत नाही. शेजारच्या दातांना थोडं प्रेशर तसं अप्लाय करते, कारण तिला यायला जागा नसते. सो समज असे असतात की अक्कलदाढ काढल्याने माझ्या डोळ्यांना काही त्रास होईल का किंवा कानाला काही. मी म्हणेन न काढल्याने जास्ती त्रास होतात. अडकलेल्या अक्कलदाढा या मेन म्हणजे त्या येताना 2-3 त्रास घेऊन येतात बरोबर. एकदम आरामात आल्या आणि त्रास झाला नाही तर तुम्ही लकी आहात, पण नाही तर आपल्याला आ करताना त्रास होतो, जबडा उघडताना त्रास होतो, मधनं त्रास होतो, दररोज नाही. तिथे गाल चावला जातो, अर्धवट आलेले अक्कलदाढ, त्या दाढेचं टोक गालाला लागतं आणि सतत गाल चावल्यामुळे तिथे अल्सर्स होऊ शकतात. सो हे जे आपल्याला असं वाटतं की ते येणारच नाहीये, कधीतरी येईल, हे गैरसमज आहेत. किंवा डोळ्यावर परिणाम किंवा कानावर, तसं नाही. ते आल्या तर व्यवस्थित येतात, नाही आल्या तर त्यांना काढावं लागतं. तशाच आत राहिलेला दाढा या कधी कधी पुढे जाऊन वर्स सर्कमस्टन्सेस म्हणू किंवा पर्सेंटेज म्हणू, त्याच्यामध्ये काहीतरी अशी सिस्ट किंवा अजून काही इन्फेक्शन तयार होऊ शकतं. तर किडलेल्या अक्कलदाढा, अर्धवट आलेल्या, वाकड्या तिकडे आलेल्या ह्या वेळच्या वेळी सल्ला घेऊन एक्सरे काढून टाकाव्यात. हा समजा तसा असेल की आपण ऑब्झर्वेशन खाली काही काही ठेवू शकतो, तशा त्या आम्ही ठेवतो ऑब्झर्वेशन खाली, त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करावा. पण जाऊन दाखवावं. जोपर्यंत दाखवत नाही आणि एक्सरे काढत नाही, कारण ती अक्कलदाढ दिसत नसते बरेच वेळा तोंडात, पण दुखत असतं, तर मग ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे.
0: बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसा जबड्याचा आकारही तो बदलत गेला. आणि मग इथे तुम्ही आता सांगितलं की अक्कलदाढ येताना काहीतरी त्याचं टोक सतत गालाला चावलं जातं त्याच्यामुळे किंवा दुखतं, किंवा बऱ्याच जणांना ना सवय असते म्हणा किंवा तो एक खाताना त्यांचा एक भाग होऊन जातो की खाताना हमखास गाल चावला जातो. तर हे चावणं कितपत अयोग्य आहे आरोग्यासाठी आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?
1: गाल चावण्याच्या जसं म्हणतो जेव्हा दात नाहीयेत किंवा अक्कलदाढ येते किंवा त्या दातांची ठेवण विचित्र असल्यामुळे गाल पकडला जातो. आपले बाजूचे दात हे गाल बाजूला ठेवतात चावताना, पण ते नसतील किंवा अक्कलदाढ येत असेल तर तो चावला जातो. सततच्या चावल्या जाण्याने तिथे ना लालसरपणा येतो, चट्टा उमटतो, अल्सर येतो. आणि स्टडीज किंवा अभ्यासाने हे कळलंय की सतत त्या स्किनला समजा इरिटेशन झालं दातामुळे किंवा चावल्यामुळे, तर तो लाल पांढरा चट्टा हा त्या स्किनच्या भागामध्ये बरेच काही काही असे चेंजेस घडवतो बऱ्याच कालांतराने की ते कधी कधी हानिकारक असू शकतात. आणि चावल्यामुळे काय होतं, त्या तो अल्सर सतत राहतो, त्यामुळे तिथनं चावताच येत नाही, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आघात होत राहतो आणि रक्त येऊ शकतं. ते बरं झालं नाही तर पुढे कॅन्सरमध्ये हा वर्स्ट म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी शेवटची पातळी ही गाठू शकते. त्यामुळे डेंचर लागणे, दाताचा भाग लागणे, ब्रिजचा भाग लागणे आणि गाल चावला जाणे हे जर का असेल तर प्लीज हे होईल बरं अशावर राहायचं नाही. ते जाऊन दाखवायचं आणि तो का चावला जातोय ह्याचं निवारण करून घ्यायचं तज्ञांकडनं.
0: तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तसंच कवळी सुद्धा. तर एक साधारण 50 ओलांडून गेली किंवा 60 झाली की हल्ली अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर कवळी, ब्रिज आणि इम्प्लांट हे बसवताना घ्यायची काळजी आणि हे योग्य वेळ डॉक्टरला दाखवणं किती गरजेचं आहे त्याबद्दल काय आपण सांगाल?
1: तुझा शेवटचा प्रश्नाचा जो भाग आहे तो पहिले घेईन. योग्य वेळी दाखवल्याने हा जो प्रवास आहे हा थोडा अजून सोपा
0: बर
1: आणि सरळ होतो.
0: ब्रिज
1: म्हणजे काय असतं? तर वी आर ब्रिजिंग द गॅप. जो आपला दात नसतो ते जे आहे नदी तसं, ती पोकळी आपण भरताना दोन दातांचा सपोर्ट घेतो, सहारा घेतो आणि तो बसवतो. तो फिक्स्ड बसलेला असतो हा प्रकार, सो त्याला ब्रिज म्हणतात. कवळी म्हणजे हिरड्यांच्या आणि हाडाच्या सहाय्याने वरवर बसलेली असते ती. त्याला मुळं नसतात कवळीला, आपल्या दातांना मुळं असतात नैसर्गिक दात. आणि तिसरा भाग म्हणजे इम्प्लांट किंवा कृत्रिम दंतरोपण ज्याला आपण म्हणतो, की तो जो इम्प्लांट आहे हा एक स्क्रू असतो टायटेनियमचा, सोप्या भाषेत सांगायचं तर, आणि तो आपल्या हाडामध्ये जातो, त्यावर एक कॅप होते. सो ब्रिज आणि इम्प्लांट हे फिक्स्ड पर्यायांमध्ये मोडतात. कवळी हे काढा घालायचे, मग ती दोन

0: दातांची असू दे नाहीतर पूर्ण कवळी असू दे. हे करायच्या आधी जर का नैसर्गिक दात वाचवले तर ब्रिज करावा लागणार नाही किंवा कवळी करावी लागणार नाही. आणि 50-55 जरी आपण म्हटलं तरी वय खूप लहान असतं. साधारण आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 75 ते 80 पर्यंत समजतो. कारण की मेडिकलचे बरेच एवढे छान छान उपाय पद्धती आहेत ऍडव्हान्स, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करतात.
1: हो,
0: त्यामुळे दातांचंही आरोग्य तिथपर्यंत टिकायला हवं असेल तर एक म्हणजे नैसर्गिक दात चांगले ठेवणे, रेग्युलर फॉलोअप करणे, आणि आधी कीड लक्षात आली तर रूट कॅनल अवॉइड करता येतं. इम्प्लांट अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा आपण दात वाचवू. कवळी अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा नैसर्गिक दात वाचवून ठेवू. सो 50, 55, 60, 70 ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना माझं असं म्हणजे रिक्वेस्ट आहे की आता काय काय काही गरजेचं नाहीये, काढून टाकू असं करू नका. उपचार पद्धती आहेत त्या समजून घ्या आणि त्याप्रमाणे दातही वाचवा. आणि त्यांना पर्याय नसेल तर मग ह्या उपचार पद्धती आपल्याला करून घ्याव्या लागतात.
1: नक्कीच. आणि प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, अगदी तसंच तुम्ही सांगितलं. आता ह्या दातांच्या बाबतीत आणखीन काळजी घ्यावी लागते ती म्हणजे खेळाडूंना, ते सतत धावत असतात किंवा काही असे खेळ ज्यामुळे तोंडावरती आघात होण्याची शक्यता असते, तर तिथे त्या दंतवैद्यांचा सल्ला कसा महत्त्वाचा ठरतो?
0: खेळाडूंमध्ये आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार असतो की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स मध्ये की बॉक्सिंग आहे, असे जे जिथे जवळ येऊन एकमेकांशी खेळलं जातं त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना एक दातांना काहीही इजा होऊ नये किंवा तोंडालाच माउथ गार्ड्स म्हणतात त्याला, ते आपण बनवून तज्ञांचा सल्ला घेऊन बनवून ते घालावे लागतात त्या लोकांना. स्विमर्सना पण घालावे लागतात, कारण स्विमिंगमध्ये जे क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये असतं काही प्रमाण त्याचं बदललं तर बऱ्याच वर्षांनंतर असे आम्ही अभ्यासाने निष्कर्ष काढलेत की कदाचित त्यांच्या दातावर परिणाम होतो. सो अशा ज्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांना हे गार्ड्स कंपल्सरी आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा तो काही परफॉर्मन्स देणार असेल, मॅच असेल, तेव्हा त्यांची एकाग्रता ही सर्वात जास्त महत्वाची असते. कोणताही खेळ असो, मग ती कमी कशामुळे होऊ शकते? तर दात दुखीमुळे, काही दातांच्या समस्यांमुळे ती होऊ शकते. तर माझं म्हणजे म्हणणं असं आहे किंवा रिक्वेस्ट आहे की त्या सगळ्यांनी ना इयरली चेकअप जास्ती व्यवस्थित करावा. ऍटलीस्ट तुमच्या मॅचच्या आधी, म्हणजे जसं बाकीचा हेल्थ चेकअप होतो तसा दातांचा चेकअप व्हावा किंवा आता करतही असतील, आणि मग फिलिंग्स किंवा दात हिरड्या स्वच्छ करून घेणे हे आधी केलं की त्यावेळेला

0: ना किती भार देताय किंवा तुम्ही तो भार जातोय रादर देत नसतात तो जात असतो तर तो त्याच्याकडे लक्ष देणं हल्ली आम्हाला गरजेचं वाटायला लागलंय. आम्ही बरेच वेळा हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्ही जिमला जाता का, कारण सबकॉन्शियस लेवलवर आपल्याही नकळत आपण ते दात एकमेकांवर ठेवतो आणि ते घट्ट असे दाबले जातात.
1: ओ
0: त्याच्यामुळे सुद्धा दातांची वरची लेअर घासली जाऊ शकते. तर तुम्ही एक्सेस वेट लिफ्टिंग जिमिंग जेव्हा करता तेव्हा ही काळजी घ्यावी आणि जाऊन आल्यामुळे तुम्हाला हा अवेअरनेस येऊ शकतो. डेंटिस्ट सांगू शकतो की तुम्ही दात जास्ती जोरात एकमेकांवर ठेवताय. सो ह्या काय काय काळजी खेळाडूंमध्ये घेणं गरजेचं
1: आहे.
0: आहार तर आहेच त्यांच्यासाठी महत्वाचा, फायबर इंटेक जास्ती. तर मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो की ह्या सगळ्या लोकांमध्ये ना जे मॅच खेळतात किंवा खूप वरच्या लेवलवरचे स्पोर्ट्स खेळाडू असतात प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन रिच सप्लिमेंट्स देतात, तर ही सुद्धा थोडी सल्ल्याने घ्यावी. त्या एनर्जी रिच ड्रिंक्समध्ये ऍसिड पीएच कधी कधी होऊ शकतो तोंडातला, म्हणजे आपल्या तोंडामधला जे थुंकीचा एक पीएच असतो ते कधी कधी कमी व्हायला लागतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या आतल्या गालाच्या आतल्या त्वचेवर दातांवर दातांचा इनॅमल जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: हे सगळं जास्ती प्रमाणात झालं तर ह्याचं संतुलन ठेवावं फक्त खेळाडूंनी.
1: नक्कीच. आणि तुम्ही आता म्हणाल की हल्ली सजगता वाढलेली आहे लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे जिमकडे जाणारी मंडळी आहेत, तसंच सोशल मीडियाचा खूप छान वापर करणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा अगदी लग्न समारंभ असेल किंवा अगदी स्वतःचंच लग्न असेल तर माझ्या लग्नात बाबा माझे फोटो छान यायला हवे, माझी स्माईल खूप छान दिसायला हवी, याकडे खूप सजगतेने बघतात. अर्थात बघायला हवं, काहीच हरकत नाही. पण अनेक जण काय करतात, कुठला तरी फोटो असतो आणि मग तो घेऊन डॉक्टरकडे येतात. डॉक्टर माझे दात असे एवढे छान होऊ शकतात का? एक तर ते 11th hour येतात, दुसरी गोष्ट अशी किंवा मैत्रिणीने किंवा मित्राने केलेलं असतं आणि मग ते त्यांनाही तसंच करून हवं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना किती अप्लाय होतात आणि सध्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती दिसून येतो आहे?
0: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण अमान्य करूच शकत नाही. सगळ्यांवर आहे, सगळ्या वयोगटांवर आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तो म्हणतात ना असं एखाद्यावर असं हावी व्हावं तसा तो सोशल मीडिया आहे. फक्त ह्याचा आपण कशा प्रकारे म्हणजे विपर्यास होत नाही ना हे बघायचं, किंवा ऍज डेंटिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा त्यातले तज्ज्ञ म्हणून आम्ही त्यांना गाईड करतो की ही दोन बोटं सारखी नाहीत. त्यामुळे दुसऱ्या माणसामध्ये हे स्माईल जे आपण चांगलं करतोय ते जे काही झालं ते तुमच्यामध्ये होऊ शकेल की नाही यासाठी ना आम्ही मापं घेतो, काही फोटो घेतो आणि मग आम्ही प्रत्यक्ष करून पाहतो की हे बदल शक्य आहेत का. दुसरा भाग म्हणजे वेळ. तू जसं म्हणालीस की 11th hour अगदी उद्या किंवा एका महिन्यात लग्न आहे आणि इतके वाकडे तिकडे दात आहेत की ते सरळ करून हवेत, तर आम्ही त्यांना समजावतो की बाबांनो हे सगळं शक्य आहे पण हे लग्न झाल्यानंतर करा शांततेत.
1: बर.
0: तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळांना दातांचा कलर बदलण्यासाठी लोक येतात बरं का, ब्लिचिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो. तर मला इथे सांगावं वाटतं की ओके, ब्लिचिंग ट्रीटमेंट्स ह्या अवेलेबल आहेत, चांगल्या सल्ला घेऊन त्या अगदी व्यवस्थित करू शकतात. फक्त त्यालाही आपण कसं खाली SIP शेअर मार्केट ह्या सगळ्या डिस्क्लेमर्स कसे असतात की नाही, तसं त्याला डिस्क्लेमर्स असतात, ते त्या जाहिरातीत किंवा त्या सोशल मीडियावर टाकलेले नसतात. ते आम्ही समजावतो की प्रत्येकाच्या ह्याला आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. अगदी लग्नाच्या 4-5 दिवस आधी सगळ्यांना शक्य होईल असं नाही. ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही करून देतो, ज्यांना नाही शक्य होत त्यांना आम्हाला समजावं लागतं की ह्याला वेगळे बदल गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की हे असे 11th hour बदल करायचे नसतील ना किंवा धावाधाव करायची नसेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करून घ्या. सर्वात पुन्हा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: बरोबर.
0: जर का हे तुम्हाला आधी समजलं तर तार लावायचे का, स्माईल डिझायनिंग तारेने होणारे का नुसतं आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो ह्याच्याने होणारे का, हिरड्या त्याला साथ देणार आहेत का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून करणं आणि 2-3 महिन्यासाठी न करता जास्ती सस्टेनेबल ट्रीटमेंट देणं हे जास्ती गरजेचं आणि दातांना निरोगी ठेवून ट्रीटमेंट करणं हे जास्ती महत्वाचं ठरतं.
1: अगदी
0: ते आम्हाला त्यांना समजवायला लागतं बरेच वेळा.
1: दात म्हणा हिरड्या म्हणा यांचा लॉंग टर्म कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो की कळीचा मुद्दा किंवा जो अगदी आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन करू असं म्हणजे तंबाखू दारू आणि असे निकोटीनयुक्त पदार्थ टाळणं सगळ्यात गरजेचं आहे. ह्याच्यामुळे काय काय गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात काय सांगाल?
0: निकोटीन, तंबाखू, पान, सुपारी, खैनी, त्याच्या वेगवेगळे प्रकार असतात आणि अल्कोहोल किंवा दारू, ह्या सगळे व्यसनाधीन पदार्थांमध्येच ऍक्च्युली मोडतात. हे मुळात कितीही कमी प्रमाणात घेतलं तरी हानिकारकच, आणि ते कोणत्याही प्रकाराने घेतलं तरी ते हानिकारक. म्हणजे

0: बऱ्याच बायका म्हणतात की चहाची तलफ म्हणून मग मी ती मिश्री चोळते, मी स्वच्छ करायला वापरते, पण ती मिश्री ही हानिकारकच दातांसाठी, सो ती वापरणं बरोबर नाही ते नाही. आता ह्यामध्ये कसं असतं, टप्पे असतात. पहिले ना तलफ म्हणून घेतात, मग थोडंसं त्याचं प्रमाण वाढलं की मेन म्हणजे दातांवर पिवळे चट्टे, त्याचा कलर यायला लागतो पान किंवा तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट स्मोकिंगने. हे तंबाखूचे जे छोटे छोटे कण असतात ते दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पर्यायाने आणि हाडामध्ये जाऊन रुततात, बसतात. जसे स्मोकिंग आपल्या लंग्ससाठी हानिकारक आहे, फुफ्फुसांमध्ये जसे जाऊन बसतात तसे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पण जाऊन बसतात. बऱ्याच वर्षांनंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, थुंकी कमी व्हायला लागते, कोरडेपणा वाढतो. सर्वात मोठा परिणाम आम्ही तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये पाहतो म्हणजे मुख कर्करोग. दुसरा म्हणजे OSMF म्हणतो आमच्या भाषेत आम्ही, गालावर आतल्या भागांमध्ये इतका कडकपणा, हे जे स्नायू असतात ते घट्ट निबर होत जातात, कातडी आतली निबर होते, चट्टे उमटतात आणि ते आ करताना त्रास देतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे अक्षरशः असे आम्ही प्रकार पाहिलेत किंवा अशी उदाहरणं पाहिलेत की 30-35 वर्षांनंतरच्या सेवनानी कर्करोग तर आहेच, तोंडाचा, घशाचा कर्करोग, जिभेचा, आणि मग हे सगळे हे फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर्स आहेत. हे बाकीच्या अवयवांवर पण तितकाच
1: गंभीर
0: परिणाम करतात, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि OSMF किंवा जे स्नायू घट्ट करणारा जो प्रकार आहे हाही होतो तंबाखूमुळे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्मोकिंग नुसतं तो माणूस करत नसतो, आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आजूबाजूची मुलं असतील, मोठे वयोवृद्ध असतील किंवा इवन आपल्या बरोबरचे सहकारी असतील त्यांनाही ते हानिकारकच ठरतं. आणि अल्कोहोलमुळे रक्तामधली तर शुगर कमी होते असं म्हणतात, पण तरी सुद्धा सलायवा किंवा थुंकी ही कमी होते. त्याच्याने त्याच्यामध्ये आम्ल पदार्थांचं किंवा ऍसिडिक पदार्थांचं प्रमाण हे खूप जास्ती असतं आणि त्यामुळे दातांचं इनॅमल आपलं वेअरडाऊन लवकर होतं, झीज जास्ती होते. अल्कोहोल इंटेकचा प्रमाणाबाहेर किंवा थोडंफार प्रमाण वाढलं तर आम्हाला बरेच काही इंजेक्शन द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेही आम्ही पाहिलंय, त्यांची दातांची ट्रीटमेंट करणं ही प्रचंड त्रासदायक ठरतं. आणि मुळात व्यक्ती त्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याला म्हणतात तसं समजवणं, त्याच्याकडनं तो रिस्पॉन्स घेणं किंवा कोऑपरेशन घेणं हे सगळंच कठीण होतं. जसं बाकीच्या अवयवांवर परिणाम, तसंच आपल्या हिरड्यांवर, दातांवर, आणि दुर्गंधी येणं, त्याच्याशी बोलू न शकणं, त्याच्याशी संवाद साधताना येणं, हे छोटे छोटे बरेच प्रकार तर पाहतोच पाहतो. तर ह्या सगळ्याचं सेवन हे करूच नये.
1: दातांची आणि या हिरड्यांची काळजी घेताना काही महत्वाचे मुद्दे अगदी समोर येतात. जाण्याआधी तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श कराल का आणि एक टिप्स म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय काय सांगाल?
0: नक्कीच. सर्वात पहिले म्हणजे दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य आणि पर्यायी जबडे आणि हाडांचं आरोग्य हे आपल्या बाकीच्या स्वास्थ्याप्रमाणेच, म्हणजे बाकीच्या अवयवांप्रमाणे इतकंच महत्वाचं आहे. तोंड हा आरसा आहे, जसं आपण म्हणतो की बरेचसे आपल्या व्याधी किंवा मेडिकल कंडिशन्स ह्या तोंडामध्ये दिसतात, आणि तोंड हे आपण सर्वात जास्ती वापरतो पण सर्वात नेग्लेक्टेड असतं. त्यामुळे हा आपण जितके वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवतो तेवढे वेळा आपण त्याची स्वच्छता करत नाही. त्यामुळे स्वच्छ ठेवणं आणि चूळ भरणं मेन म्हणजे सोप्पातला सोप्पा उपाय, आणि दोन वेळा ब्रश करणं, रिपीटेटिव्ह फॉलोअप करणं 6 महिने, वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जसं मी पहिले म्हटलं, गर्भधारणेपूर्वी एक काउन्सिलिंग करून घेणं हे सर्वात जास्ती महत्वाचं, डेंटल काउन्सिलिंग. तसंच लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी ती आई सहज डेंटिस्टकडे जाईल, ते छोटं बाळ किंवा छोटं मूल मोठं होता होता त्यालाही ती सवय अंगीकारायला सोपं जातं. आणि त्याचा जो फिअर फॅक्टर असतो तिथे बसण्याचा, तिथे आवाज येतो त्याचा, हाही हळूहळू नाहीसा होईल. कारण हे सगळं आपल्या आपल्या फिअर ऑफ अननोन किंवा प्रतिमेनी किंवा ऐकिवातनं आपण ते भय आणलेलं असतं, तर ते सोपं होईल. तसंच दुसरा गट हा 50-55 वरच्या लोकांचा, की आता गरज नाहीये काढून टाकू, ह्याच्याऐवजी पर्याय शोधून घ्या आणि नॅचरल दात जास्ती वाचवा. आहारामध्ये साखर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्याचं संतुलन आखलं की आपल्या दातांवर वाईट परिणाम कमी होतील. कीड लागेल पण फॉलोअपमुळे ती आधी समजेल.
1: बर,
0: त्यामुळे छोट्या ट्रीटमेंटनी तुम्हाला मोठी मदत होईल. जेव्हा तुम्ही दुखल्यानंतर, सूज आल्यावर आणि इन्फेक्शन झाल्यावर जाता तेव्हा मरणासन्न स्थितीत असलेला दात वाचवण्याची वेळ येते. आणि जरी तसं असेल तरी सुद्धा नंतर इम्प्लांट्स अवेलेबल आहेत, पण उलट करायचं नाही की ते अवेलेबल आहेत म्हणून दाताकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका.
1: बर,
0: सो हे काही काही गोष्टी मी जास्ती स्ट्रेस देऊन सांगेन की ह्याच्यावर लक्ष द्या,
1: खूप गरजेचं आहे.

0: आणि दातांचं आरोग्य चांगलं असेल, हिरड्या उत्तम आणि मजबूत असतील, तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपण मस्त सगळे दिवस अगदी आनंदात घालवू शकतो. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवट.

मैत्रिणींनो, श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार एमडीएलनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा 79 मूर्तींचं विसर्जन झालं. मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय पिण्याचं पाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी 3रा परवानगी अर्ज सादर केलाय. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी cbseitms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या.

यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या दोन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

Oh, yeah.

मंडळी, कधी कधी आयुष्यात एखाद्याशी झालेला संवाद हा काही मिनिटांचाच असतो, कदाचित 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, पण त्या संवादातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्ष आपल्यासोबत राहतं. आपण पुढे जातो, नवीन लोक भेटतात, नवीन शहरात आपण जातो, नवीन अनुभव मिळतात, आयुष्य बदलत राहतं, पण अचानक एखाद्या दिवशी तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि जाणवतं, अरे हे तर मला कित्येक वर्षांपूर्वी कोणीतरी सांगितलं होतं. कदाचित ते आईबाबांनी सांगितलेलं असू शकतं, किंवा आपल्या शिक्षकांनी, कदाचित मित्रांनी, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीनेही, आणि कधी कधी तर स्वतःशी झालेल्या एका प्रामाणिक संवादातूनही असं एखादं वाक्य जन्माला येतं, जे आपल्याला आतून बदलून टाकतं. आणि याचसाठी आजचा आपला विषय आहे, कॉन्व्हर्सेशन्स दॅट चेंज्ड अस, वन सेंटेन्स दॅट स्टेड फॉर एव्हर. म्हणजेच असा संवाद ज्यातलं एखादं वाक्य आपल्या मनात कायम घर करून राहतं. मित्रांनो, आपण आयुष्यात कितीतरी शब्द ऐकतो, रोज हजारो शब्द आपल्या कानावर पडतात, काही ऐकतो आणि विसरूनही जातो, काही शब्द त्या क्षणापुरते हसवतात, काही दुखावतात तर काही प्रेरणा देतात, पण काही शब्द मात्र मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसतात, कारण त्या शब्दांमागे फक्त अर्थ नसतो तर त्यामागे एखाद्या व्यक्तीचा विश्वास असतो, त्याची काळजी असते, अनुभव असतो, आणि त्या क्षणी आपल्याला त्यांची सर्वाधिक गरज असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणी आपण एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळवले की आई आपल्याला म्हणायची, ठीक आहे गुण कमी मिळालेत ना, पण म्हणून तू कमी होत नाहीस. आता ते वाक्य कदाचित त्यावेळी साधं वाटलं असेल, पण पुढे एखाद्या मोठ्या अपयशाच्या वेळी तेच वाक्य आपल्याला आठवतं, किंवा एखादे शिक्षक आपल्याला म्हणतात की तुला हे जमत नाही असं नाहीये, तुला अजून सरावाची गरज आहे, आणि त्या एका वाक्यामुळे आपण हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो. कधीतरी आपला मित्र आपल्याला म्हणतो की तू हे करू शकतेस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव, आणि तोच विश्वास आपण कायम स्वतःवर ठेवलेला असतो आणि प्रत्येक वेळी आपण स्वतःला पुन्हा नव्यानं संधी देतो. आपल्या तरुणपणात ना असे संवाद खूप महत्वाचे असतात, कारण हा तो काळ असतो जेव्हा आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. करिअर कोणतं निवडायचं, पुढे काय करायचं, आपण योग्य दिशेनं चाललोत का, इतर लोक आपल्यापेक्षा पुढे गेलेत का, आपल्याला नेमकं काय करायचंय, आपली आवड नेमकी कोणतीये, आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीचं छोटस वाक्य आपल्याला दिशा देऊ शकतं. कधी कधी एखादं वाक्य आपल्याला पुढे जाण्याची परवानगी देतं, तुला हे करायचं असेल ना तर करून बघ, किती साधं वाक्य आहे, पण ज्याला आयुष्यभर हे करू नकोस, लोक काय म्हणतील, अपयशाला तर असं ऐकायला मिळालं असेल, त्याच्यासाठी करून बघ हे दोन शब्द सुद्धा खूप मोठी ताकद बनू शकतात. आणि कधी कधी एखादं वाक्य आपल्याला थांबायला शिकवतं. आपण सतत धावत असतो, अभ्यासामागे, नोकरी मागे, करिअर मागे, पैशा मागे, सोशल मीडिया मागे, कंपॅरिझन मागे, आणि अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्याला म्हणते, सगळं लगेच मिळालं पाहिजे असं नसतं की, हे वाक्य मनात राहतं. कारण आजच्या तरुण पिढीसमोर खूप मोठं आव्हान आहे, इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा.

सोशल मीडियावर आपल्याला इतरांचे फायनल रिझल्ट दिसतात, पण त्यामागे अनेक वर्षांची असलेली मेहनत ती मात्र आपण दुर्लक्षित करतो, कारण ती कदाचित आपल्या समोरही आलेली नसते. त्यामुळे होतं काय तर दुसऱ्याच्या चॅप्टर 20 ची तुलना आपण आपल्या चॅप्टर 2 शी करू लागतो, जे खरं तर चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला एखादं वाक्य अपयशानंतर मिळतं, हरलास म्हणून सगळं संपलं असं होत नाही. आता तुला यातून नेमकं काय शिकायचंय ते बघ. किती मोठा फरक आहे या दोन विचारांमध्ये, मी अपयशी झालो आणि माझा हा प्रयत्न अपयशी झाला. यात फरक आहे. पहिलं वाक्य स्वतःची ओळख बनतं आणि दुसरं वाक्य अनुभव. म्हणूनच आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संवाद होणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी मोठं भाषण हवंच असं नाही, कधी कधी एक वाक्यही पुरेसं ठरतं.

मंडळी, मग मी काय म्हणते, आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहायचा का? डोळे मिटूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया. माझ्या आयुष्यात मला बदलून टाकणारं कोणतं वाक्य मी ऐकलंय? कदाचित तुम्हाला एखाद्या शिक्षकाचा आवाज ऐकू येईल. कदाचित तो आवाज आईचा असेल किंवा बाबांचा. तो आजी आजोबांचाही असू शकतो किंवा मित्रांचाही. कदाचित एखाद्या कठीण काळात स्वतःच स्वतःला सांगितलेलं एखादं वाक्यही ते असू शकतं. आणि जर तुम्हाला असं कोणतंही वाक्य आठवत नसेल तर आजपासून अशी वाक्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपण स्वतःत घडवून आणलं पाहिजे. आता त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये. जर कधी मित्र निराश दिसला तर त्याला सहज म्हणा, एक प्रयत्न अजून करून बघ की. किंवा एखादी व्यक्ती घाबरत असेल तर त्याला म्हणा, चूक झालीये ना, ठीक आहे, परत एकदा प्रयत्न कर. एखादी व्यक्ती स्वतःची तुलना करत असेल तर म्हणा, अरे तुझी जर्नी तर वेगळी आहे की. किंवा एखादा तरुण स्वतःच्या स्वप्नांबद्दल साशंक असेल तर त्याला सांगा, सुरुवात छोटी असली तरी चालेल, फक्त सुरुवात करता आली पाहिजे. कारण आपण नेहमी विचार करतो की मोठं काम म्हणजे मोठी मदत, मोठी संधी किंवा मोठं भाषण. पण कधी कधी कोणाचं मन उभं करण्यासाठी फक्त एक वाक्य पुरेसं असतं. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, आपण फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला काय सांगितलं गेलं याची आठवण ठेवू नये. आपण इतरांच्या आयुष्यात कोणते शब्द सोडून जातोय हेही पाहायला हवं. कारण शब्दांचं आयुष्य आपल्या कल्पनांपेक्षा मोठं असतं. आपण बोललेलं एखादं वाक्य आपल्याला 2 मिनिटात विसरता येईल, पण समोरच्या व्यक्तीला ते वर्षानुवर्ष आठवू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडं थांबणं गरजेचं आहे, समोरच्याची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि शक्य असेल तेव्हा प्रोत्साहन देणं ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे. मंडळी, आजच्या डिजिटल जगात आपण मेसेजेस पाठवतो, कमेंट्स करतो, पोस्ट करतो, व्हॉइस नोट्स पाठवतो, संवाद खूप वाढलाय. पण खरा संवाद मात्र कमी होऊ नये ह्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण इमोजीज भावना दाखवू शकतात, पण एखाद्या व्यक्तीसमोर बसून मी तुझ्यासोबत आहे असं म्हणण्याची ताकद वेगळीच असते. म्हणून आज एखाद्या अशा व्यक्तीला फोन करा जिने तुमच्यासाठी कधीतरी एखादं महत्वाचं वाक्य सांगितलं होतं. तिला सांगा, तुम्ही त्या दिवशी जे म्हणालात ना ते मला अजूनही आठवत आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटेल की इतक्या वर्षानंतर त्यांचं ते वाक्य तुमच्या आजही लक्षात आहे. आणि कदाचित त्या एका फोनमुळे 2 आयुष्यांमध्ये पुन्हा एक सुंदर संवाद सुरू होईल. मंडळी, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घटनांची गरज नसते. कधी कधी एक भेटही पुरेशी ठरते, तर कधी एखादं पुस्तक, कधी एखादा अनुभव, तर कधी एखादं अपयश, आणि कधी फक्त एक वाक्य. कदाचित आज तुम्ही एखाद्याला सांगितलेलं छोटं वाक्य उद्या त्याच्या आयुष्याचा आधार बनेल. कदाचित आज कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं एखादं वाक्य तुमच्या पुढच्या पावलाला दिशा देईल. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत, संवाद जपता आला पाहिजे, आणि आपली माणसंही जपता आली पाहिजेत. आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला एखाद्या वळणावर उभं करेल तेव्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. कुठेतरी कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं एक छोटंसं वाक्य अजूनही तुमच्यासोबत चालतंय याची तुम्हाला जाणीव होईल. काय आहे ना, आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट ही नाहीये की आपण किती मोठी भाषणं ऐकली, तर ही आहे की कोणीतरी योग्य वेळी आपल्यावर विश्वास ठेवून एक वाक्य म्हटलं होतं, आणि त्या एका वाक्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलोय. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न आपण नक्की विचारूया, माझ्या आयुष्यात कायम राहिलेलं ते एक वाक्य कोणतं आहे बरं? आणि त्यानंतर स्वतःसाठी एक वाक्य

बोलूया, मी अजून संपलेलो नाहीये, माझी पुढची कथा अजून लिहायची आहे. कारण कदाचित उद्या कोणाच्या तरी आयुष्यात कायम राहणारं वाक्य आज तुमच्या ओठांवर जन्म घेण्याची वाट पाहत असेल.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40. आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर ठीक 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं धडक मार या चित्रपटातलं. गीतरचना चिंतामणी पोद्दार यांची आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

थांब लक्ष्मी कुंकू लाविते। या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार प्रभाकर जोग। श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत। ऐकूया ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी त्या आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी 1988 ला BA वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा तरी महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काही लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललंय तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
0: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
1: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनोवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
0: बर.
1: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे असा एक काही एक त्याचा
0: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
1: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
0: ते ऍक्च्युअली डिवोटी संगीत आहे.
1: अगदी अगदी, भक्ती संगीतच आहे. हो हो,
0: जे आहे ते डिवोटी संगीत.
1: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15-20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
0: त्या माध्यमातून,
1: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाही.

0: आहे, म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल, असं काहीसं सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
1: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी सांगायचं
0: करणार आहे.
1: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता
0: हो
1: तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना?
0: हो, आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला. मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे, तर आपला काळ येईल तोपर्यंत काय होईल, तर आपण ह्या सगळ्या कुटुंबाच्या ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाहीये, त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचंय, अशा अर्थाची एक कविता मी इथे वाचतो. तर त्याचं शीर्षक आहे तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट. तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट मी ऐकेन कोसांच्या अंतराहून, उमटू देणार नाही तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली. अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी बोलणार नाही, दात पडलेल्या माझ्या बोळक्यातून त्याच्या अंगावर थुंका उडायची मला आज फार भीती वाटते. मी फोनवर जोरात हसणार नाही, हळू आवाजात बोलेन तुम्हाला केवळ आवडणाऱ्या गोष्टी. समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही, कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही. मी मनातल्या मनात भजन करीन, स्मरण देवाचं आतल्या आत. स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्यांना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावलीसकट.
1: किती छान आहे, म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे.
0: होय होय.
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी?
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही. हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचं काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात, समीक्षकाने जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतानी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो, हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो.
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न करू शकतो
0: आणि मी तो केलाय, म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको. याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही, काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते. पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं.
1: आणि मास आणि
0: हो त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे,
1: अवघड जबाबदारी
0: आहे. आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं, म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे तो रस्त्यावरचा बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे. असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण घेऊ, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत. तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का?

0: किंवा ती व्हायला हवी का, तुमचा काय अनुभव आहे?
1: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला. एक आक्रमकता जी वयाची असते ना, ती काम करतेच. आणि माझ्या पिढीच्या नशिबात तर ते साठत तरी कवींचं सगळं वागणं आलं, त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्या ह्यांना नाकारा, त्यांना नाकारा, हे वाईट आहे, ते वाईट आहे, असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती. आणि हळूहळू मला कळायला लागलं, जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे. आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कुणाला तरी नाकारण्याची, तर ती अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती. पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात, म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे, तुमचं अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थानं ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला
0: तुमच्या लेखनातनं दिसायला हवी.
1: हवी हो, अगदी अगदी अगदी.
0: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
1: माझ्या अगदी आधीच 78 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहर ओकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
0: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
1: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना, त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
0: संत तुकारामांची
1: रचना
0: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मगाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्यालाच जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण
0: गेय कविता

0: लय छंद वृत्त ह्या सगळ्यांमधलं आणि तो काळही असा होता
1: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य
0: ते
1: पण आहे
0: ते आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या म्हणून त्या मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती त्याच्यामध्ये गेयता पण होती त्याच्यात संगीत पण होतं त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती आणि त्यामुळे तो संपूर्ण

0: कवितेचं सौंदर्य होतं आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीतानी भारलेला, भावगीतांनी भारलेला आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं.
1: सुवर्ण काळ
0: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ऱ्हासशीलता ही जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी वृत्ती असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या परिस्थितीत आहे. आणि तिला उत्साहाचं, तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं. आणि मग विविध भाषा
1: राहत नाही, ते गद्य काव्य
0: खूप रुक्षता म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येऊन जातो ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरवून जातो.
1: सर यानंतर एक कविता आणखी आपल्या
0: शब्दांसाठी. हो, मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात जीव घेणे. त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
1: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर प्रेमाविषयी, नाही का? एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये आणि तो खरं तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा, तो या कवितेतनं दिसलाय. सर भारूड या स्मरणिकेचं आणि वाचनवेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे. हा अनुभव कसा होता?
0: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा, मला एक सहकारी म्हणूनच गुरुवारे चंद्रकांत पाटील आणि नाधो महानोर यांनी घेतलेलं होतं सोबत. मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलेलो होतो, कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोक संपादक राहिलेले आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठानची जबाबदारी किती मोठी याची मला भान असल्यामुळे आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण तेवढं नाही जाणवलं. मग मी हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांशी संपर्क साधला, कवी लेखकांना जोडून घेतलं, समीक्षकांना जोडून घेतलं, चित्रकारांना आणि मग प्रतिष्ठानला हळूहळू एक माझ्या स्वप्नातला एक आकार मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं, म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे, आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार ह्यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव
1: एक प्रकारची निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यास घेतला. सर अमेरिकेमधलं सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
0: विश्व साहित्य संमेलनात
1: तुम्ही गेला होतात, याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, इथला अनुभव कसा असतो?
0: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेनी लोक स्वतःच्या प्रति विकत घेऊन थांबलेले आहेत, लेखक बोलतायत आणि केवळ 18-20

0: 22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
1: चांगलं दृश्य,
0: हे दृश्य म्हणजे. आणि ताई आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो. म्हणजे
1: सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
0: हा उगवाई जो पुरस्कार आहे ना तो कणकवलीला कोकणामध्ये वसंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
1: सर सगुण निर्गुण या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या लेखन केलं, तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
0: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या, तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका आहेत,
1: म्हणजे थोडस वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन तिथे
0: करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याच्या मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
1: आणि त्यातनं ते सदर अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला.
0: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात
1: सर. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय 2 तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी पण तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
1: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

अमृत कलश हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
3: आम्ही मजामस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर
3: आपुलकी या घरात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे

0: अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे युपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: एनडीआरएफच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्यांच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं आयआयएम मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना, तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. जरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी एक मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: गणेशाला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील अॅडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं अॅडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 1,250 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश.

सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:12 आणि 53 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा 13 आणि 14 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा अनेक घडामोडींमुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा ठरला. याच अनुषंगानं या दौऱ्याचा आढावा आजच्या वृत्त विशेष

0: मधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईतली ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक इमारत नसून भारतीय ज्ञान परंपरेचं आणि पुरातन दस्ताऐवजांचं एक महाकेंद्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक सोसायटीला दिलेल्या भेटीदरम्यान देशाचा इतिहास, भाषा आणि पुराभिलेख जपण्याचं महत्व अधोरेखित केलं. त्यांनी या ज्ञान संग्रहाचा उपयोग एका महान भारताच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे एशियाटिक सोसायटीच्या कामकाजाला आणि संशोधनाला कोणती नवी दिशा मिळणार आहे याविषयी अधिक सांगत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: एशियाटिक सोसायटीला आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय आपुलकीच्या भावनेने आणि पुरेसा वेळ काढून भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य तर वाढलंच आहे, पण एशियाटिक करता एक अतिशय उज्ज्वल भविष्याची वाटही प्रशस्त झाली आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथालयाचं आणि आमच्या अभिलेख संग्रहाचं आणि इतर पुरातत्वीय वस्तूंचं जे छोटं प्रदर्शन होतं तेच बघितलं असं नाही, तर भविष्यात एशियाटिकने काय करावं याबद्दलचं दिशादर्शनही केलं. म्हणजे त्यांनी इंडॉलॉजीच्या विषयात किंवा पुरातत्वीय शास्त्रांच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आणि संस्था देशभरात काम करतायत त्यांना एकत्रित आणावं अशा प्रकारची एक सूचना केली. त्याचबरोबर इंडॉलॉजीची जी पारंपरिक विषयवस्तू आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यकालीन धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या प्रभावापासून अलिप्त अशी इंडॉलॉजी कशी विकसित करता येईल यावरही त्यांनी एक प्रकारे आपल्या भाषणामध्ये भर दिला. आणि एकूण वसाहतवादाची छाया आपल्या ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्या अध्ययन उपक्रमांवर असते ती देखील आता नष्ट व्हायला हवी अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केलं आणि त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक खाद्य त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालं. त्यांच्या बोलण्यामध्ये एशियाटिकच्या भवितव्यासाठी त्यांनी केलेला विचार जसा दिसला तसं एशियाटिकला पुढे संस्थेची वाटचाल अधिक चांगली व्हावी याकरता सर्व ती मदत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासनही होतं, त्यामुळे अतिशय आश्वासक वातावरणामध्ये त्यांची ही भेट झाली. त्यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री बाला पाटील आल्याने या सगळ्या उपक्रमामध्ये अधिक अर्थ निर्माण झाला आणि एक प्रकारचा दुग्ध शर्करा योग जोड झाला. एशियाटिकच्या पुढच्या वाटचालीत याच्या आधीच आम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे एशियाटिकची कार्यकक्षा विस्तारून तिला मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात घेऊन जाणं, वेगवेगळ्या वाचनालयांशी, ग्रंथालयांशी, शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून वेगवेगळ्या पद्धतीने एशियाटिक अधिक लोकाभिमुख करणं हे आमच्या पुढच्या वाटचालीत मधलं एक महत्वाचं आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तरुणांना आकर्षित करण्याकरता नो युअर एशियाटिक सारखे उपक्रम राबवून तरुणांनी मोठ्या संख्येत इथे यावं आणि इथल्या ज्ञान संपदेचा लाभ घ्यावा हाही आमच्या समोरचा एक मुद्दा आहे. आणि तिसरा, या संस्थेला केंद्र सरकारने कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीला ज्याप्रमाणे राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा दिला आहे तो केंद्राकडे मिळवावा यासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहे. अमित शहांच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो भारतीय ज्ञान परंपरेला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधनाची जोर देऊन त्याला सघन बनवणं आणि भारतीय ज्ञान परंपरेची खोली किती आहे हे लोकांसमोर आणणं या पद्धतीने एशियाटिकने काम करावं अशी त्यांची सूचना होती. आणि हा कालसुसंगत अशा प्रकारचा विचार आहे कारण शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणातही भारतीय ज्ञान परंपरेला एक केंद्रवर्ती स्थान मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी एशियाटिक करू शकली तर त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान राहील. एशियाटिकच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये आम्ही या सगळ्या विषयांचा निश्चितपणाने समावेश करू आणि एशियाटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या दालनांमध्ये ज्ञानाच्या कशा पद्धतीने आपल्याला अधिक उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्या दृष्टीने विचार करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही लवकरच प्रस्तुत करणार आहोत.
0: श्रोते हो, आपल्या या भेटीच्या पहिल्या दिवशी आयोजित वार्ताहर परिषदेत अमित शहा यांनी सेवा संकल्प या राष्ट्रीय अभियानाची घोषणाही केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रशासकीय प्रवासाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या सेवा संकल्पातून कशी नवी दिशा

0: मिळेल याचं विश्लेषण करत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन किंवा सेवा संकल्प दिन आणि नंतर तो सप्ताह आणि आता तर जवळजवळ 15 दिवस सेवा संकल्प पखवाडा या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत. याचा मागचा उद्देश हा आहे की राजकीय कार्यकर्त्यांना सेवा कार्याशी जोडून घेण्याची एक सवय लागावी, त्यांच्या हातून श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम व्हावेत, रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप किंवा त्यांची सेवा या पद्धतीने काही कार्यक्रम व्हावेत आणि एकूण समाजातल्या वंचित वर्गाला एक प्रकारे जोडून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम पक्ष गेले अनेक वर्ष करतो आहे. मला असं वाटतं की एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून राजकारण हा सेवेचा मार्ग आहे, सेवेचं साधन आहे असं आपण नेहमी म्हणत असतो, पण त्या म्हणण्याला खऱ्या अर्थाने एक आशय मिळतो ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम योजले जातात. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र गुजरातमध्ये पहिल्यांदा हाती घेतली त्या घटनेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी सलग 25 वर्ष काम करणं हा एक विक्रम तर निर्माण केलाच आहे, पण त्याच्या बरोबरीने त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा याकरता देखील वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घराणी आधारित राजकारणाचा अतिशय प्रखर प्रबळ आणि मुखर विरोध करणारे असे नेते आहेत आणि त्यामुळे राजकारणाची एक वेगळी शैली ही विकसित करण्याकडे त्यांचा भर राहिलेला आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे, विकास हा मुद्दा आयडीवर आणला आणि 25 वर्षांमध्ये त्यांनी विकासाच्या अनुषंगाने खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असलेली कामगिरी केली. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी एक प्रकारे लोकांना थिंकिंग डीपची सवय लावली. विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे, खूप झालं आता विकसनशील म्हणून मिळवणं अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला आणि आता विकसित भारत हे एक प्रकारे देशाचं सामूहिक लक्ष ठरलेलं आहे आणि त्यामुळे आकांक्षा जागवणं, मोठा विचार करण्याची एक सवय लावणं आणि ते करत असताना राजकारणाची आणि राजकारण्यांची नाळ जनतेशी सतत जोडली गेली असली पाहिजे या दृष्टीने सेवा संकल्प अभियानापासून इतर अनेक कार्यक्रम करणं. याच्यापूर्वी अमित शहा हे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी नदी स्वच्छतेच्या विषयात श्रमदानाच्या माध्यमातून काम करण्याचा पुरस्कार केला होता. डोक्यावरून महिला वाहून नेण्याची जी पद्धत अनेक गावांमध्ये काही काही वर्षांपूर्वीपर्यंत होती त्या प्रथेला कसा फाटा देईल याकरता कसं काम केलं पाहिजे तेही सांगितलं होतं आणि स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तर पंतप्रधानांचा नेहमी आग्रह असतो की कार्यकर्त्यांनी केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी पुरता हातात झाडून घेऊ नये तर सगळ्यांनी मिळून एखादं रेल्वे स्टेशन, एखादा बस स्टँड, एखादं रुग्णालय हे जे काही 4-5 तास त्याला लागतील तेवढे देऊन पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला प्रतिकात्मकतेच्या पलीकडे मोठा अर्थ आहे. त्या दृष्टीने राजकारणाची एक नवी दिशा मला असं वाटतं की यातून स्पष्ट होते आहे.
0: श्रोते हो, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी शहा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या बहुभाषिक परंपरेचा गौरव केला. हिंदी ही देशातल्या इतर प्रादेशिक भाषांशी स्पर्धा करणारी नसून त्यांना जोडणारा दुवा आहे हा महत्वाचा विचार मांडत त्यांनी केंद्र सरकारची सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी असणारी वचनबद्धताही पुन्हा व्यक्त केली. विज्ञानाची आणि आधुनिक साहित्याची भाषा म्हणून भारतीय भाषांना विकसित करण्याचा संकल्प अमित शहा यांनी या व्यासपीठावरून कसा मांडला ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज की, जिन्होंने स्वराज की कल्पना की और स्वराज की कल्पना को सुस्पष्ट करने का भी काम किया. स्वराज का मतलब सिर्फ शासन तक सीमित नहीं, स्वराज स्वधर्म और स्वभाषा ये तीनों को उन्होंने स्वराज का मुख्य अंग बनाया और उन्होंने शासन के अंदर मराठी को महत्व देकर

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं.

0: हे प्रसारण
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये नाचणी प्रक्रिया उद्योग, आरोग्यविषयक महत्व आणि व्यावसायिक संधी याविषयी शिवानी ठोंबरे यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 58 ते 66%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15 व 16 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 16 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही है.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी. आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये

0: चाचणी प्रक्रिया उद्योग आरोग्यविषयक महत्व आणि व्यावसायिक संधी याविषयी शिवानी ठोंबरे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. आपल्या भागामध्ये नाचणीचं पीक हे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आहे. आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून महत्वाचं स्थान असलेल्या या नाचणीपासून बऱ्याच वेळा त्याची खिमटी बनवली जाते, खीर बनवली जाते, भाकरी बनवली जाते. यामुळे पौष्टिकतेमध्ये समृद्ध असलेल्या या भरड धान्याला आपल्या आहारामध्ये खूप चांगलं स्थान आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय पदार्थ आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या या नाचणीला आजच्या बदलत्या जीवनशैलीत पुन्हा एकदा मोठी मागणी निर्माण झाली आहे. आपल्या पन्हाळा, चंदगड, आजरा, शाहवडी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे नाचणीचं पीक घेतलं जातं. एव्हाना पन्हाळा या तालुक्याला नाचणीचं कोठार समजलं जाऊ लागलेलं. सध्या नाचणी केवळ धान्य म्हणून विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून त्याचं मूल्य वाढवण्याची काही प्रक्रिया आहे का, अर्थात मूल्यवर्धित उत्पादन तयार करता येतात का, हे आपण थोडं आज जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना आणि ग्रामीण उद्योजकांना उत्पादनाचा एक नवा मार्ग मिळू शकतो. नाचणीपासून पीठ, लाडू, बिस्किटे, माल्ट, पापड यासारखे विविध पदार्थ आपण बनवू शकतो. नाचणी उद्योग उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री काय, प्रक्रिया पद्धती काय, उत्पादनाची गुणवत्ता कशी वाढवली जाईल, पॅकिंग, बाजारपेठ या सर्वच गोष्टींबाबत आज आपण शिवानी ठोंबरे मॅडम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. शिवानी ठोंबरे मॅडम MSc फूड अँड न्यूट्रिशनमध्ये त्यांनी केलेलं आहे परभणी येथून. त्या सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या अंतर्गत असलेल्या कार्यक्रमामध्ये त्या समाविष्ट आहेत. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत सध्या. मॅडम, तुमचं आमच्या आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे.
2: धन्यवाद सर.
1: मॅडम, आज आपण नाचणी या पिकाबद्दल बोलणार आहोत. तर नाचणीतील पोषक अन्नद्रव्य कोणकोणते आहेत?
2: नाचणी हे बघायला झालंय तर एक प्रमुख अन्नधान्य आहे. महाराष्ट्रामध्ये नाचणी कोकण विभागामध्ये आणि नाशिक पेठमध्ये आणि सरने जसं सांगितलं आहे तसं चंदगड, आजरा, पन्हाळा या तालुक्यामध्ये घेतले जाते. नाचणी हे मोठ्या प्रमाणात घेतली जाते. नाचणी हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे आणि नाचणीला बोली भाषेमध्ये रागी म्हणतात आणि सांगायचं झालं तर नागली सुद्धा म्हणतात. आणि आपण रोजच्या जेवणामध्ये भाकरी खातो, नाचणीच्या भाकरी लहान मुलांना आवडत नाही. ते काय करतायत की नको नको म्हणतायत. आपण याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो? नाचणीचे आपण विविध पदार्थ बनवू शकतो आणि ते रोजच्या आहारामध्ये खाऊ शकतो. नाचणीचे जीवनसत्वे आणि नाचणीमध्ये प्रति 100 ग्राम मध्ये किती घटक असतात ते मी तुम्हाला सांगेल. नाचणीमध्ये ऊर्जा असते 100 ग्रामला 336 किलोग्राम एवढी ऊर्जा असते. कार्बोदके 72 ग्राम एवढे असतात. प्रथिने 7.7 ग्राम असतात. तंतुमय पदार्थ 3.6 ग्राम. स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम. कॅल्शियम 344 ग्राम. कॅल्शियम सर्वात जास्त नाचणीमध्ये असतं. लोह 6.4 मिलीग्राम. नायसिन 2.1 ग्राम. थायामिन 0.42 ग्राम. आणि रायबोफ्लेमिन 19 ग्राम. 100 ग्रामला हे घटक असतात.
1: अच्छा, म्हणजे आपण बाहेरून औषधं किंवा गोळ्या खाण्याच्याऐवजी, कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याच्याऐवजी नाचणी खूप चांगला एक पर्याय ठरू शकतो.
2: हो सर, हो.
1: अच्छा, नाचणीतील आरोग्यदायी गुणधर्म जर विचार करायचं झालं तर आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते त्याच्यामध्ये?
2: नाचणीचे आरोग्यदायी गुणधर्म तुम्हाला सांगल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्नचे प्रमाण खूप जास्त असते. कॅल्शियम लहान मुलांसाठी आणि वृद्धवयी लोकांसाठी खूप चांगलं आहे. त्यांना हाडाचे प्रॉब्लेम असते. लहान मुलांची जी डेव्हलपमेंट असते ती होण्यासाठी कॅल्शियम अत्यंत गुणकारी आहे. आणि परत जर सांगायचं म्हणलं तर नाचणीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते आणि स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आपल्याला वजन कंट्रोल करण्यासाठी नाचणी हे अत्यंत लाभदायक आहे. आणि नाचणी हे थंडी असल्यामुळे पचण्यात सोपी असते आणि त्याच्यामुळे बॉडीमधलं टेम्परेचर हे मेंटेन राहू शकतं. आणि मधुमेहासाठीही नाचणी अत्यंत लाभदायक आहे. त्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे मधुमेहांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. आणि जे आता किशोरवयीन मुलींच्या असतात 13 ते 15 वयोगटातल्या, त्यांना खूप साऱ्या अडचणी येत असतात. त्यांना मासिक पाळी येत असते, जेव्हा मासिक पाळी येत असते त्यांना खूप जास्त

0: पोट दुखतंय, त्यांचे हातपाय दुखतात, त्यांना या गोष्टी कळत नसल्यामुळे आपण त्यांना अवेअर करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही नाचणी घेऊ शकता. नाचणीमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असतात आणि कॅल्शियमचे प्रमाण पण खूप चांगले असतात. त्याच्यामध्ये नाचणी हे अत्यंत गुणकारी आहे, किशोरवयीन मुले असतात त्यांच्यासाठी.
1: सामान्यतः नाचणी बघायला गेलं तर नाचणीची भाकरीच जेवणामध्ये असते, याच्यावरती वेगळे प्रक्रिया केलेले पदार्थ असे काही नसतात. तर नाचणी प्रक्रिया उद्योग म्हणजे काय आणि त्यातील टप्पे कोणकोणते आहेत?
0: नाचणी प्रक्रिया उद्योगामध्ये आपण दोन पद्धती वापरतो, एक प्रायमरी प्रोसेसिंग आणि एक सेकंडरी प्रोसेसिंग. प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये क्लिनिंग येते. क्लिनिंग म्हणजे आपण स्वच्छ करणे. नाचणीमधले माती आहे, दगड आहेत आणि इतर अनावश्यक ज्या गोष्टी असतात, कचरा काडी, ते सर्व बाजूला करून घेतो. आणि ग्राइंडिंगमध्ये त्याच्यामधले जे फाईन पार्टिकल असतात, रंगानुसार आणि त्याच्या पार्टिकल साईजनुसार ते आपण वेगवेगळे करतो. आणि ड्राइंग, ड्राइंगमध्ये आपण वाळू घालणे, त्याच्यामध्ये आपण उन्हामध्ये वाळू घालतो ते एक आहे. आणि सोलार ड्रायर आहे, मेकॅनिकल ड्रायर आहे. ते जर ड्राइंग कशामुळे करतात, ती नाचणी जी आहे ती जास्त शेल्फ लाईफ त्याची वाढवावी आणि त्याच्यामध्ये
1: टिकवून ठेवण्यासाठी
0: ड्राइंग हे करतात. आपण नाचणीला दळून घेतो आणि दळल्यानंतर जी फाईन पार्टिकल वगैरे आहेत ते चाळून व्यवस्थित घेतो. त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी एक स्टेप असती, नाचणी अंकुरण प्रक्रिया. म्हणजे काय नाचणी अंकुरण प्रक्रिया? म्हणजे रात्रभर नाचणीला भिजू घालले, त्यानंतर भिजलेली जी नाचणी असती त्याला सकाळी काढून सुती कपड्यामध्ये गुंडाळून घेणे. सुती कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून घेतली की त्याला मोड येईपर्यंत ठेवायचंय. मोड आल्यानंतर त्याला काढायची आणि उन्हामध्ये न वाळू घालता सावलीमध्ये वाळू घालायची. का? तर त्याच्यामधले जे पोषण तत्वे आहे ते जास्त प्रमाणात वाढतात. प्रॉपर वाळल्यानंतर त्याचं ते पीठ करायचं. जे साधं नाचणीचं पीठ असते आणि मोड आलेलं नाचणीचं पीठ जे असते ते आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आणि त्याच्यामुळं जे आपण लहान लेकरांना जर त्याचं ती माल्ट बनवून दिलंय तर त्यांच्या आरोग्याला खूप चांगलं राहते आणि ते लहान लेकरांचं कॅल्शियम, त्यांची बोनची ती वाढ व्यवस्थित होती.
1: अच्छा.
0: सेकंडरी प्रक्रिया म्हणजे तुम्ही नाचणी व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरं काही ऍड करत असतात, जसं की साखर, मीठ, चटणी, हे कोणती पण गोष्टी ऍड करतात त्याला सेकंडरी प्रक्रिया म्हणतात.
1: नाचणीचं पीठ आपण वापरतो तर त्या नाचणीला अजून थोडीशी किंमत त्याची वाढवावी असं, अर्थात मूल्यवर्धनाच्या काय संधी आहेत या नाचणीसाठी?
0: नाचणीच्या मूल्यवर्धनाच्या संधी म्हणजे त्याच्यामध्ये आपण नाचणी लाडू, नाचणीची इडली, नाचणीचे डोसा, नाचणी आंबोळी, नाचणी केक, नाचणी पापड आणि नाचणी सत्व हे अनेक पदार्थ बनू शकतो. आता मी दोन तीन पदार्थाचे रेसिपीज सांगते सर. नाचणी सत्व बनवायचं असेल तर नाचणीला रात्रभर भिजू घालायचंय, त्याला सकाळी काढून सुती कापडामध्ये बांधून घ्यायचंय. मग जी मोड आलेली नाचणी असती, मोड आलेली नाचणीला सावलीमध्ये वाळू घालायचंय. सावलीमध्ये व्यवस्थित वाळल्यानंतर त्याचं पीठ बनवायचं. मग ते नाचणी सत्व रेडी असते. त्याच्यामध्ये आपण थोडस गूळ टाकून आणि पाणी किंवा दूध टाकून आपण बाळांना देऊ शकतो. नाचणी लाडू, नाचणी लाडूसाठी आपण 2 वाटी नाचणी पीठ घ्यायचं, 1/2 वाटी तूप घ्यायचं, गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या, 1/2 वाटी गूळ घ्यायचा. नाचणी पीठाला आणि तुपाला व्यवस्थित भाजल्यानंतर गुळ जे आहे, गुळाची चाचणी बनवायची. चाचणी बनवल्यानंतर जे भाजलेलं पीठ आहे नाचणीचं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याची लाडू बनवायची. तुमच्या साईज कशी पण बनवू शकता, छोटी मोठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही ऍड करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जायफळ वापरू शकता, विलायची किंवा केसर, हे तुम्ही एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि नाचणी इडली बनवायची असेल तर त्याच्यामध्ये 4 वाटी नाचणी घ्यायची, 1 वाटी उडद डाळ घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं. नाचणीतला आणि उडद डाळाला रात्रभर भिजू घालायचं, त्याला सकाळी मिक्सर मधून व्यवस्थित काढून घ्यायचं, वेगवेगळं भिजवायचं आणि त्याला एकत्र मिक्स करून 4 ते 5 तासासाठी रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि इडली पात्र जे असते त्यामध्ये तेल लावायचं आणि ते आपण जे केलेलं फर्मंटेड आहे त्याला त्याच्यामध्ये टाकायचं. मग 10 मिनिटांमध्ये आपली इडली रेडी होती सर.
1: ओके. आपण नाचणीचा विचार करायचा म्हटलं तर व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी याच्यामध्ये आहेत?

0: जसं की बेकरी असो किंवा पारंपरिक पद्धतीने असू दे, नवीन आधुनिक पद्धती असू दे, तर याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी कोणकोणत्या आहेत?
1: नाचणीमध्ये जर बेकरीमध्ये विचार केलाय तर नाचणीचे बिस्किट असतात, नाचणी ब्रेड, नाचणी क्रॅकर्स असतात आणि नाचणी मफिन्स असतात सर. नाचणी केक सुद्धा आपण बनवू शकतो यामध्ये. आणि जर पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर नाचणी भाकर बनवतो, नाचणीचे लाडू, नाचणीची चकली, नाचणीचे पापड, हे पारंपरिक पद्धतीने सर आपण बनवू शकतो. मॉडर्न प्रोडक्टचा जर विचार केलाय तर नाचणीचे नूडल्स, नाचणी पास्ता, नाचणीचं फ्लॅक्स, नाचणी एनर्जी बार्स, नाचणीचे स्नॅक्स, नाचणी नमकीन, असे विविध पदार्थ आपण बनवू शकतो. आणि त्याच्यामध्ये एक्सक्लुडेड स्नॅक्स पण आपण त्यामध्ये बनवू शकतो सर. इन्स्टंट प्रोडक्टमध्ये जर बघितलं तर नाचणी डोसा प्रीमिक्स, नाचणी इडली प्रीमिक्स, हे आपण इन्स्टंट प्रोडक्टमध्ये सर बनवू शकतो.

0: आणि त्याच्यामध्ये एक्सक्लुडेड स्नॅक्स पण आपण त्यामध्ये बनवू शकतो सर. इन्स्टंट प्रोडक्टमध्ये जर बघितलं तर नाचणी डोसा प्रीमिक्स, नाचणी इडली प्रीमिक्स हे आपण इन्स्टंट प्रोडक्टमध्ये सर बनवू शकतो.
1: नाचणी उद्योग करायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी किंवा युवा शेतकऱ्यांनी जर करायचं म्हणलं तर यासाठी यंत्रसामग्री कोणकोणत्या लागतात?
0: आपण आधी बघितलं जसं प्राइमरी प्रोसेसिंगमध्ये आपण ग्रेन क्लीनर वापरू शकतो क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, आणि ड्रायर वापरू शकतो वाळू घालण्यासाठी, आणि स्टोरेज बिन वापरू शकतो साठवण्यासाठी, आणि त्या व्यतिरिक्त पीठ बनवण्यासाठी फ्लोअर माल्ट आहे सर, व्हायब्रो शिफ्टर आहे, आणि ग्राइंड मेकिंग मशीन पण आहेत, आणि मूल्यवर्धनासाठी रोस्टर, जर्मिनेशन युनिट, मिक्सचर, फर्मेंटेशन युनिट, एक्सक्रुडेट हे आहेत सर मूल्यवर्धनासाठी. बेकरीसाठी डो मिक्सचर, शीटर, बिस्किट कटर, बेकिंग ओव्हन आणि कूलिंग सिस्टम्स. पॅकेजिंगसाठी सर आपण वापरू शकतो पॅकेजिंग मशीन, पाऊच पॅकेजिंग मशीन, सीलिंग मशीन्स, आणि बॅच कोड मशीन पण वापरू शकतो, आणि लेबलिंगसाठी एक लेबलिंग मशीन मिळते सर, लेबलिंगसाठी लेबलिंग मशीन आपण वापरू शकतो.
1: अच्छा मॅडम, नाचणीवरती प्रक्रिया करताना आपण महिला बचत गटांसाठी किंवा ग्रामीण युवकांसाठी व्यवसायाची विचार करायचं म्हणलं तर यांना काही संधी आहेत का याच्यामध्ये?
0: नाचणी प्रक्रिया उद्योग करताना महिला बचत गटांना आणि ग्रामीण युवकांना नाचणी प्रक्रिया उद्योगामध्ये खूप चांगली संधी आहे सर. त्यामध्ये आपण कमी गुंतवणूक करून आपण त्यामधून चांगला उद्योग करू शकतो, कारण की महिला बचत गटांसाठी आणि ग्रामीण युवकांपाशी तेवढा पैसा नसतो की मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा. तर आपण त्यामध्ये नाचणीचं पीठ सर, आता तुम्ही बघत आहात की ऑनलाईन नाचणीचं पीठ किती महाग आहे, जवळपास 80 ते 90 रुपये किलो आहे. तर नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व, नाचणी चकली, नाचणी डोसा प्रीमिक्स हे आपण सर बनवू शकतो. त्यामध्ये आपण सुरुवातीला सर आपण स्थानिक बाजारपेठामध्ये विक्रेती करून ग्राहकांचा चांगला आपण प्रतिसाद घेऊ शकतो. मग ते युवकांना झालं आणि महिला बचत गटांना पण झालं, आणि त्यानुसार जर स्थानिक बाजारपेठेमध्ये जर चांगला प्रतिसाद मिळत असेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्या पॅकेजिंग, लेबलिंग आणि FSI लोगो लावून सुद्धा सर आपण बाहेर विकू शकतो.
1: मॅडम, आता नाचणीपासून मूल्यवर्धित पदार्थ आपण बनवले परंतु याची विक्री होणं तितकंच गरजेचं असतं, तर या व्यवसायासाठी मार्केटिंगची कशी पद्धत आहे किंवा मार्केटिंग कशा प्रकारे केलं जावं?
0: आजकाल आपण बघतो की ऑनलाईन मार्केटिंग खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे, तर आपण सोशल मीडिया थ्रू वेबसाईट आहे सर, त्यामध्ये आपण ऑनलाईन मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आजकाल सगळ्या लोकांना जागरूक आहेत या ऑनलाईन मार्केटिंग बद्दल, आणि ते जर सोडून जर विचार केला तर तुम्ही किराणा दुकान आहेत, बेकरी युनिट आहेत आणि हॉटेल्स आहेत सर, यामध्ये तुम्ही सप्लाय करू शकतात.
1: अच्छा मॅडम, तुम्ही नाचणीवरती विविध प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन कशा प्रकारे वाढवता येईल याबद्दल आतापर्यंत सांगितलं आहे. मॅडम, तुम्ही सांगितलं की नाचणीमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रकारे असतं, तर इतर कॅल्शियम आणि नाचणीमध्ये असणारं कॅल्शियम या दोन्हीमध्ये काय फरक पडतो?
0: इतर कॅल्शियम म्हणलं तर सर गोळ्या आहेत. आता गोळ्या घेणं आणि तुम्ही नैसर्गिकरित्या कॅल्शियम घेणं हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. गोळ्या घेणं म्हणजे गोळ्यांचा एक साईड इफेक्ट असतोच, काही काळानंतर कोणाचं पोट गच्च होते, कोणाला जास्तच घाम येतो गोळ्या खाल्ल्यानंतर. जेव्हा तुम्ही नैसर्गिक पद्धतीने कॅल्शियम घेता ते अत्यंत गुणकारी आहे आणि त्याचा लगेच रिझल्ट येत नसतो, पण तुम्ही जर सातत्याने खात असाल तर त्याचा चांगल्या पद्धतीने शरीराला उपयोग होऊ शकतो. आणि नाचणीमध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे ते शरीराला पचण्यात अत्यंत लाभदायक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होत नाहीत आणि पोटाचे आजार होत नाहीत, आणि पचण्यात हलके असल्यामुळे तुम्ही लवकर पचू शकते ती.
1: तर जाता जाता या नाचणीमध्ये भविष्यातील व्यवसायाच्या संधी काय ठरू शकतील याबद्दल काय सांगाल?
0: आपण विचार जर केला तर नाचणी बघितलं की सर्वांना वाटते की हा नाचणीचं पीठच आहे. आपण नाचणीचं पीठ व्यतिरिक्त आपण काय बनवू शकतो? नाचणी बेस्ड फूड इंडस्ट्री आहे सर, यामध्ये आपण फंक्शनल फूड, रेडी टू कुक फूड आहे सर, हेल्दी स्नॅक्स, ग्लूटेन फ्री प्रोडक्ट्स आणि योग्य प्रमाणात फॉर्म्युलेशन करून चाइल्ड ओरिएंटेड फूड पण आता खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे लहान मुलांसाठी. एक्सपोर्ट ओरिएंटेशन प्रोडक्टमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे सर.
1: अच्छा ठुमरे मॅडम, आपण आज आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नाचणी वरती

0: प्रक्रिया करून आणि त्याचे मूल्यवर्धन कशा प्रकारे करता येईल याबद्दल सविस्तर माहिती आमच्या शेतकऱ्यांना सांगितली, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: मंडळी, आत्ताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये नाचणी प्रक्रिया उद्योग, आरोग्यविषयक महत्व आणि व्यावसायिक संधी याविषयी शिवानी ठोंबरे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: अगं ए सजक्का,
1: काव काय झालं?
2: अगं चल की बिगी बिगी।
1: हा अव असं नावारच दिस आहेत, आता म्या कुठं जायची नाही बघा सांगून।

0: होतो तुम्हासनी।
1: अगं मग आपलं शेतकरी बांधव नाराज होतील।
0: हा म्हणजे म्हणजे पुण्यांना आपली भेट सुरू होणार की काय?
2: अगं हो, येत्या 16 सप्टेंबर पासून दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या गप्पा पुन्हा रंगणार आहेत
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या अंगणात।
2: बरोबर।
1: तर मंडळी तुम्ही समध्यानी पण ध्यानात ठेवा बरं का,
2: आणि दर बुधवारी कृषी संजीवनी ऐकायला अजिबात विसरू नका।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसान वाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवरून. श्रोते हो, यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तुम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांनी नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: खास।
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजामस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहात।
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून

0: वसूल करता येणार नाही असं एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार युपीआय द्वारे केले गेले तर त्यावर 2% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. युपीआयद्वारे 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या युपीआयद्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या अंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची

अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीराणी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीराणी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15.5 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईतल्या 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला 2रा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 वाजता प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या 2रा सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

सरकार दरबारी हालचाल होईना। वासुदेव खडकून गेला आणि मग पुणे आणि साताऱ्याच्या मुक्कामी जाऊन रामोश्यांची टोळी जम

0: फणफणला होता. या नरवीर पुरुषोत्तमाला देवर नावडगीच्या देवळात काळझोपेनं घेरलं होतं. अशा स्थितीत डॅनियल साहेबानं छापा घालून निशस्त्र करून वासुदेव बळवंत फडके याला पकडलं आणि पुण्याच्या न्यायालयात खटला चालला असताना.
1: शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा आताच आपण ऐकलात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया

0: हशी खरात यांचं गीत आपण ऐकलत रतिलाल भावसार यांच्या स्वरात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित माल.

0: चांदणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ताराम गाडेकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकत आहात.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:30 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत धन धन भाग. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत घरसो निकसी भरणपनिया. तबला साथ के लिए सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे श्रीनिवास आचार्य यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण.

0: आताच आपण मिलिंद चित्तल यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. आपण ऐकलात राग गोरख कल्याण. त्यांना तबला साथ केली होती सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियमवर संगत होती श्रीनिवास आचार्य यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: छायाप्रत प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
2: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
3: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
2: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12
2: वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आधार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग पहिला. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: सांगितलं ना मी जाणार नाही. कशाला उगाच आग्रह करताय? मी जाणार नाही, नाही, नाही, नाही.
1: हे मात्र चांगलं नाही. सगळं काही आपल्यालाच करायचं आहे आणि आपण मात्र त्या गावचेच नाही इतके आलीत तर आता आहे.
0: होय, सगळं मलाच करायचं आहे, मीच करायचं आहे. तेच पाहतो ना आतापर्यंत. मुलीच्या लग्नाच्या गोष्टी मुहूर्तापर्यंत ठरत आल्या आणि तुम्ही सगळे मला आत्ता सांगायला आलात. तसा जसा काही मी तुमचा कोणीच नाहीये. एखाद्या शेजाऱ्याला बोलाव तसं आमंत्रण.
2: सांगितलं ना आम्ही की हे सगळं कसं अगदी एका दिवसात जुळून आलं. हो,
1: आम्हाला काही बोलणं उरलंच नाही, नाहीलाच झाला. आणि बाबा, हल्लीच्या दिवसात इतकं चांगलं स्थळ शोधून तरी मिळेल का?
2: डेझीचं भाग्य उजळणार ही आनंदाची गोष्ट नाही का? शेवटी डेझी ही सुद्धा तुमचीच मुलगी आहे काय?
0: बरोबर, अगदी बरोबर. ती माझीच मुलगी, जसा तुमचा डिंबू हा माझाच मुलगा. तेव्हा जेव्हा उद्या केव्हा त्याचं लग्न कराल ते एक करा. लग्नाच्या दिवशी येऊन सांगा की चला बाबा मुलाचं लग्न आहे, वरातीत सुद्धा तुम्ही आलात तरी चालेल.
2: त्याचं लग्न ठरवणारे मी कोण? ते मंगल कार्य सुद्धा तुम्हालाच पार पाडायचं.
0: बाई, बोलतेस ते ठीक आहे, पण हे केवळ आता सांगण्यापुरतं. मी करायचंय म्हणे, प्रत्यक्षात काय होणार आहे कुणास ठाऊक.
1: पण बाबा, तुम्हाला निश्चित ठाऊक होतं डेजीचं लग्न जुळतंय. तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती होती.
0: या या या या सगळ्या गोष्टीला माहीत असं म्हणतात? मला काय माहिती आहे, काय माहिती आहे मला?
1: काय जाणून घ्यायचं आहे आणखीन तुम्हाला?
0: मी विचारतो या बाबतीत माझ्याकडं कोण आलं होतं, मध्यस्थ कोण होतं?
1: बाबा, लग्न जमवताना कुणीही मध्यस्थ नव्हता. मुलगा डेजी बरोबर विद्यापीठात शिकत होता. कुठल्या तरी मित्रांना डेजी आणि गर्शयाना एकत्र आणलं बस.
0: म्हणजे इतकं सगळं ठाऊक होतला आणि मला मात्र. देवा परमेश्वरा,
1: शब्दाला शब्द वाढवत आपण उगीच वेळ घालवतोय बाबा. आता जाऊया ना, चला उठा, नाहीतर उशीर होईल तिथं पोहोचायला.
0: उशीर व्हायला मला जायचंय कुठं? माझ्याशिवाय काम अडून राहिला? मी एवढा काही मोठा बॅरिस्टर लागून गेलोय की काय?
2: नाही हो, आपल्याशिवाय

0: काही कामं होणार नाहीत बाबा.
1: पण तू काय बोलतेस हे सुन भैया, अगं इतकं सगळं माझ्याशिवाय झालं तर या पुढचं होणार नाहीये का? सहज सगळं होईल. हे बघ तू जा, तू जा, तुझा नवरा पण जाऊ दे. हे बघ चुलता चुलती आहोत असं सांगून वेळ मारून न्या.
2: मी चुकलो बाबा, पाहिजे तर माफी मागतो पण राग धरू नका. तुम्ही चला ना.
0: आम्ही लहान आहोत त्यामुळे चुकलोय. लहानांच्या चुकीला क्षमा नाही करणार.
1: आत्ता कस बोला, कशाला उशीर होणार आहे? साखरपुड्याचा मुहूर्त केव्हाचा आहे?
2: संध्याकाळी 4 ते 5 सुमाराला साखरपुडा होणार आहे. तिथल्या शेजारच्या मीर साहेबांचं घर आहे ना, तिथं सारं काही व्हायचंय.
1: पण मी म्हणतो हे सगळं आपल्या घरी का होऊ शकणार नाही? नाही नवा जमाना ना, तिथे करा, तिथे करा काय ते. पण काय रे, डेझीनं हा नवरा स्वतःच निवडलाय म्हणताय? म्हणजे तुमचं काय बरं ते हल्लीचं फॅड काय? हा लव मॅरेजचा प्रकार तर नाहीये?
2: काय म्हणताय काय तुम्ही हे बाबा? व आपलं खानदान इतक्या खालच्या पातळीला पोहोचलं नाही अजून. हा एक खरं की ती दोघं बरोबर शिकत होती त्यामुळे कदाचित झाली असेल ओळख. ते लव्ह मॅरेज वगैरे नाही हा. आणि बाबा नवरा मुलगा दिल्लीतल्या एका मोठ्या फर्म मध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून नोकरी करतो. जवळजवळ 1000 जास्त पगार आहे. घरदार हे भलं मोठं, खाऊन पिऊन सुखी आणि वडील सुद्धा प्रोफेसर आहेत.
0: हो आणि तसा मला बाई मुलगा अगदी चांगल्या घराण्यातला वाटला. हो बोलताना इतक्या अदबीनं आणि सभ्यपणानं बोलत होता म्हणता की बस, ना अभिमान ना गर्व, अगदी नम्र.
1: मग देव त्यांना सुखी ठेव. पण सुनबाई तू त्याचा फोटो तरी पाहिलास का?
0: हे हो फोटो कशाला, परवा डेझी बरोबर तो जात असताना मी प्रत्यक्ष पाहिला ना त्याला. मग ती दोघं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेली. साखरपुड्याच्या वेळी आम्ही त्याला 500 आहेर द्यायचा ठरवलं होता पण त्याला तो नाकारला.
1: लग्नाच्या गोष्टी या थरापर्यंत गेल्या आहेत हा, आणि तुम्ही सगळं काही सगळून ठरवून मोकळे झालात आणि मला मात्र कुठल्याही गोष्टीचा पत्ता लागूतला नाही. मी खुळ्यासारखा उगीच मनातल्या मनात मांडे खातोय.
2: पण बाबा सगळं काही निश्चित ठरेपर्यंत कोणाला काही सांगणं हे बरं नव्हे असा विचार आम्ही केला. कारण लग्नाच्या बाबतीत कधी कधी मित्र वाटणारे शत्रूही बनतात.
1: म्हणजे तुमचं म्हणणं मी तुमचा शत्रू असंच ना? बोला बोला.
2: पण बाबा समजून काय घेत नाही तुम्ही?
1: काय समजून घ्यायचं, मला काही समजत नाही असं वाटतं की काय? सगळ्यापासून माझ्यापासून सगळं लपवून ठेवता ते कशा करता? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला वाटतंय की मी हे लग्न मोडायला जाईल म्हणून? हा अरे कशाला कशाला ही लपवा शकते देवा भगवंता.
0: चूक झाली बाबा, क्षमा करा आम्हाला.
1: अरे मी कशाला मोडीन हे सगळं? हा जा जा, तुम्हाला उशीर होतोय, लोक तुमची वाट बदलतील. ते जा. हा
0: तुम्ही नाही येणार?
1: कशा करता? अरे शत्रू ठरवत ना मला.
2: निश्चित दाशाचा फोन असणार, तरी ते वाट पाहत असणार. हॅलो, हा हा आलोच, मिठाई आणली का? अरे बाबा त्यांच्याकडे पाठवावं लागेल. हॅलो, हा हा आत्ताच पाठवायची. हा येतो जाणी. चला बाबा उठा लवकर, गाशा तिथं काळजीत असेल.
1: त्या तुमच्या गाशाची शपथ, मी तिथे येणार नाही.
2: काय बोलताय का बाबा?
1: तुमची सुद्धा शपथ, मी जर तिथे आलो तर विचार मला.
0: हे चांगलं नाही दिसत बाबा.
2: बघ ना,
1: म्हणजे तुझंही खरं वाटत नाहीये. मी माझ्या स्वर्गवासी पत्नीची शपथ घेऊन सांगतो की मी तिथं येणार नाही. देवानं तुम्हा सगळ्यांना मोठं केलंय, सगळे श्रीमंत आहात, मी केवळ एक दरिद्री. मी आलो तर लाज वाटेल ना तुम्हाला? मी असा फाटका
2: बाबा.

0: नमस्कार नमस्कार
1: या प्रोफेसर साहेब वा वा या या चा घ्या चा घ्या
0: नको अहो खरंच नकोय थँक यू
2: घ्या ना प्रोफेसर साहेब
0: अरे अशोक नको आता आणखीन काही एक नकोय मला
2: मग थोडीशी भरती तरी घ्या ना आपण कुठल्याच पदार्थाला हात लावला नाही का
0: खूप झालंय
2: जरा ओळख करून द्या जरा ओळख
0: ते राहिलं
2: हे गुलाम अली मीर साहेब
0: नमस्कार
2: कॉन्ट्रॅक्टर
1: नमस्कार
2: हा सगळा बंगला त्यांचा
1: अरे वा अरे कसला कसला बंगला हा झोपडी आहे साधी
2: ही डेजी आहे.

0: की मला माझ्या मुलीसारखी, म्हटलं साखरपुडा ही इथंच व्हावा.
1: ते तर झालंच, पण काव पंडित टिकालाल का नाही आले अजून?
2: अरे हो, बाबूजी कुठे आहेत? आमचं लक्षच नाही. त्यांच्याशी तर आता काम आहे आणि ते तर कुठे दिसतच नाहीत.
3: हे काय झालं की काल अचानक चार वाजण्याच्या दरम्यान त्यांना ताप आला.
2: काय म्हणताय काय? आता कशी आहे त्यांची तब्येत?
3: आहे तशीच आहे, काही फरक पडला नाही. हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना.
1: तब्येतीचं काही खरं नाही बघा हल्ली, काही ना काहीतरी होतच असतं.
3: हो,
1: जाताना भजून जायला पाहिजे ना, तोपर्यंत साखरपुडा तरी होऊन जाऊ दे.
4: माफ करा, आता काय काय करायचं असतं याची मला मुळीच माहिती नाहीये. दुर्दैवानं बाबूजींची तब्येत बिघडली आहे, आता काय करायचं असतं याची त्यांनाच चांगली माहिती होती.
3: बरोबर आहे, ते आले असते तर या प्रसंगाची शोभा आणखीनच वाढली असती.
1: अहो कमाल आहे तुमची. अहो हे काम काय कठीण गुंतागुंतीचं काम आहे का? चला घ्या ते सामान आणि प्रोफेसर साहेबांचा हात हाती घ्या आणि सांगा त्यांना, आतापर्यंत मी माझी मुलगी लहानाची मोठी केली, तळहातावरच्या फोडासारखी जपली, पापण्यांच्या आत सांभाळली, आता ही तुमचीच मुलगी समजा आणि तिची काळजी घ्या.
4: खरं तर हे सगळं बाबूजीनीच सांगायला हवं होतं, नाही का?
1: कोण आहे?
3: आपण थांबा, मी पाहतो.
1: ठीक आहे, चला घ्या मग गजाननाचं नाव. आणि
3: बाबा तुम्ही?
1: वा वा वा, अरे खरे खुरे वराडी हजार झाले की.
2: या या या पंडित टिकालाल, या इथे बसा. खरं तर आता या शुभ कार्याला शोभा येईल बघा.
3: बाबा आपण आता कसे काय आलात? मी तर त्यांना सांगितलं होतं तुमची तब्येत बरी नाहीये.
1: अहो तब्येतीचं काय घेऊन बसला, कमी जास्त व्हायचीच ती. पण आज त्यांच्यानं घरी झोपून कसं राहेल? हा अहो मुलापेक्षा नातच आजोबांची लाडकी असते. काय
3: बाबूजी?
4: हा
3: टॅक्सीने आलात ना?
5: टॅक्सीचं काय काम, लाल गंडीपासून पायी चालत हजुरी बागपर्यंत टांगे ना, आणि तिथून बस निघालो.
6: हो पण आपण दमला असाल बाबूजी, आपण जरा दुसऱ्या खोलीत विश्रांती घ्या.
1: साहेब प्रेम आणि आपुलकीच्या पुढे कसलं दमणं घेऊन बसलात? त्यांना थकवा जाणवते नसेल. बर आता मगाचं साखरपुड्याचं सामान त्यांच्या हातात द्या बरं.
5: प्रोफेसर साहेब, प्रोफेसर साहेब, मला आधी आपल्याला उरावरी भेटायचं आहे, मग इथं सोपस्कार करूया.
2: हा आपला मोठेपणा आहे. अहो आपल्यासारख्या वयोवृद्धांचे आशीर्वाद आम्हाला हवेत.
5: बरं का, ही मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे, कळलं? ती मी आपल्या हाती सोपवतोय, तिला सांभाळ.
2: बाबूजी अहो चिंता नको, मला स्वतःला मुलगी नाहीये. आता ही मुलगी स्वीकारून मी या मुलीचा बाप होईन, माझी स्वतःची लाडकी मुलगी मानेन मी तिला.

0: सांग सांग तू सांग मी काय केलं?
1: आपण तेच केलं बाबा की जे शत्रूही करू शकणार नाही. तुम्ही आमची बियाबुरू केली, लाज आणली आम्हाला.
2: होय, खोट्याचं नव्हतं करून टाकलं, आम्हालाही खोटं पाडलं.
1: आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला खूप ताप आलाय आणि तेवढ्यात तुम्ही तिथं हजर. अचानक
0: मी आजारी असल्याचं तुम्ही त्यांना सांगितलं हे मला कसं माहीत असणार?
1: इलाजच नव्हता. सकाळी 10 वाजल्यापासून तुमची मनधरणी करत होतो, त्यांच्याकडील माणसाने आम्हाला काय म्हटलं असेल? तुम्ही यावं म्हणून आम्ही जंगजंग पचारलं पण आलाच नाही. ते म्हणाले असतील मुलानं बापाला अगदी धाकात ठेवलंय, पण त्यांचा भलेपणा केवढा. आपल्यापासून ते पाहायला आले. सांगा ना बाबा, तुम्ही यावं म्हणून पाय धरले नाही, तुमचे मिलवाऱ्या नाही केल्या, हात नाही जोडले. सांगा ना, बोला.
0: राग धरू नकोस नाथा, राग धरू नकोस. अरे माझ्या मनाला खूप लागून राहिलं होतं म्हणून मी तसं केलं.
1: मान्य, एकदम मान्य. आपल्या मनाला ते लागून राहिलं, यायला होतं हे कळलं तरी खूप झालं. पण नंतर कशा करता तुम्ही तिथं आलात? आम्ही तुमची इज्जत राखली होती, मान ठेवला होता, आदरानं तुम्हाला.
0: खरं सांगतो, खरं सांगतो नाथा, खरं सांगतो नाथा, मला मनातून यायचं नव्हतं रे. तू नाराज झालास खरा, पण मला मला कोणीतरी ओढून आणल्यासारखा मी इथं आलोय. तू विचारशील कोणी ओढून आणलं? पण ही खट्या डेझी, डेझी आहे ना, तिनं मला इथवर आणलं. अरे मी तिला इतकं वाढवतंय, लाटवतंय. या शहरातल्या जुन्या वस्तीत आपण जेव्हा राहत होतो तेव्हा तेव्हाच्या आठवणी येत्या. ती लहान असताना तिला खांद्यावर घेऊन मी दूध आणायला जात असे. तिच्या आजी जवळून जेव्हा भाकरी आणत असे तेव्हा डिझी डिझी माझं बोट धरून येत असे. तिला माहिती आहे मी तिला बाजारात नेत असे, भाजी आणायला मंडईत नेत असे, समुद्रावर देवळात कुठे कुठे मी तिला फिरवत असायचा माहिती आहे.
1: पण या गोष्टी कोण

0: करतोय बाबूजी, पण तरी तुम्ही विचार करा की हा काही मानव का आपल्याला?
1: माझा कधी कधी माझ्या मनात विचार येतो की खूप झालं हे जीवन, आता हे सगळं सोडून हरिद्वारला जावं, चार दोन क्षण जे काही उरले आहेत ते गंगा नदीच्या तीरावर घालवावे. पण काय करू, तुम्हा कुटुंबियांच्या मायामोहात मी अजून गुंतलो रे. या साध्या लहानशा गोष्टीचा तुम्ही उगाच मोठा भाऊ करताय, पराचा कावळा करताय. मला वेळ लागलंय की तुमची अक्कल तुम्हाला सोडून गेलंय हे एक देवालाच ठाऊक.
2: आमची अक्कल कुठेही गेली नाही बाबा, तुमची इज्जत सांभाळण्यात आमची इज्जत आहे. मग आपला मान आदर भाव आम्हाला सांभाळायला नको. पण तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, येण्यापूर्वी आपण विचार करायला हवा होता. तुमची प्रकृती बरी नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्यात आम्ही उघडे पडलो, खोटे ठरलो. यायचंच होतं तर किमान येण्यापूर्वी फोन तरी करायचा.
3: अहो ऐकलत का, हे बघा आता आपण सुद्धा निघूया, नंतर टॅक्सी बस काही मिळेल की नाही याची शंकाच वाटते.
1: म्हणजे तुम्ही चाललात? म्हणजे तुम्ही काय इथं पाहुणे म्हणून आला होता?
2: इथं राहून काय करायचंय? जे कार्य पार पाडायचं होतं ते देवाच्या दयेनं पार पडलं.
1: ते ठीक आहे, पण एक रात्र वस्ती करून असतात तर बरं झालं असतं.
3: नको, इथं रात्रभर थांबून काय करायचंय, तिथं घरी कुणी सुद्धा नाहीये. आणि इथं आणखीन त्या जागेची टंचाई, एक भाग भाड्यानं दिलाय, फक्त सहा खोल्या उरल्यात आपल्यासाठी. नकोच बाई, इथं
1: सहा खोल्या कमी वाटल्या की काय?
3: तसं नाही हो, पण टॅरीची बहीण सुद्धा आली, तिलाही इथंच राहावं लागेल. शिवाय जेजी, तिच्या सगळ्या मैत्रिणी, त्या सुद्धा इथं राहायच्या आहेत.
2: आणि खरं सांगू बाबा, स्वतःचं घर सोडलं तर अन्यत्र माझं मन लागत नाही कुठं.
1: मन लागत नाही? अरे तुझ्या तोंडून हे आज नवीनच ऐकायला मिळतंय. तुझ्या लग्नाच्या वेळी अरे दूरवरून आलेले लांबचे नातेवाईक सुद्धा 15 दिवस इथं राहिले होते. काय जमाना बदलतोय, भावाच्या घरी भावाचं मन लागत नाही. ठीक आहे, कालाय तस्मै नमः.
2: ठीक आहे गाशा, आम्ही निघतो.
4: म्हणजे आपण खरंच निघालात? अरे थोडा वेळ थांबतात तर रात्रीचा जेवण जेवून गेला असता. थांबा ना.
1: हे तू सांगितलं सोडून ठीक आहे गाशा.
3: खाण्याचं काही नाही हो, दिवसभर खाणं चाललंच आहे आमचं, होय की नाही हो?
4: राम तर जनक सिंग कुठं गेलाय कुणास ठाऊक. अरे त्याने तुम्हाला जीपनं सोडलं असतं.
2: कुठे गेलाय तो?
3: आता कसला येतोय हो तो, एवढ्या रात्रीचा गेलाय म्हणजे ते त्याला जेवल्याशिवाय का सोडतील. चला तुम्ही.
4: ठीक आहे, तुमची मर्जी.
1: तू त्यांना जायला सांगितलंस? अरे रात्री राहण्याचा आग्रह का नाही केला असा? ठीक आहे चला, मीही निघतो. तो कोर्ट आणि इकडे बघू.
4: तुम्ही कुठे जाताय बाबूजी आता?
1: म्हणजे
4: मी इथंच थांबा.
1: मी इथं थांबायचंय?
4: हे काय बोलताय काय तुम्ही? ओ दोन्ही घरं तुमचीच आहेत, जिथं मन रमेल तिथं राहा तुम्ही.
1: मी इथे
4: आता काय आणखी, तुम्ही इथं थांबा नाहीतर आमच्या बरोबर तरी चला.
3: इतक्या रात्री आपण कुठं जाणार बाबा, थांबा ना इथेच तुम्ही.
1: सुनबाई तूच सांग, मला इथं राहायला हवं का?
2: आपण उगीच वाद घालतोय, राहायचं असेल तर इथं राहा. बस भांडण संपलं, आम्ही निघालो. अरे हो गाशा, आमच्या डिंबूच्या कर्ज प्रकरणाचं काय झालं? तू म्हणाला होतास की फोन करून सेक्रेटरीशी बोलतो म्हणून, त्याचं काय झालं? काय
4: कर्ज मंजूर झालंय पण

तर मला इथंच थांबायचं आहे, काही समजत नाहीये. गाशानं मला इथं थांबवलं की नाथानं मला सोडून दिलंय. स्वीकारलं की सोडलं, माझं नेमकं काय झालंय काही समजत नाहीये. नाथा आणि त्याची बायको इथं थांबली नाहीत का? तर त्यांचं मन लागत नाहीये दुसऱ्या जागी. गाशा आणि त्याच्या मुलाबाळांचं राजबागेतल्या भावाच्या घरात मन रमत नाही. वा, राहता राहिलो मी. मला मात्र दोन्ही ठिकाणी मन रमवलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. हो, दुसरा मार्गच नाहीये. मन नाही रमवलं तर जायचं कुठं? कुठं जायचं? मी तर आधी कदलचं घर सुद्धा विकून बसलोय. अरे अरे, ते घर विकलं नसतं तर, ते घर विकलं नसतं तर.

0: डेजी डेजी बेटी बेटी डेजी कुठे गेलीस डेजी? कोणी उत्तर देत नाहीये. किशनचंद हे नोकर सुद्धा बॅरिस्टर बनून गेले. किशनचंद ए किशन चला आपणच गप्प राहावे उत्तम. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. आणखी आणखी एकदा जरी हाक मारली तरी मला हा वेडा ठरवती गेलो.
1: काय हवंय बाबूजी तुम्हाला?
0: सुनबाई सुनबाई मला काही नकोय. तो किशनचंद कुठे गेलाय?
1: अहो तो यांच्यासाठी फुलके तयार करतोय. काही काम आहे का त्याच्याशी?
0: नाही काम काहीच नाहीये. बर आपली डेझी कुठे आहे?
1: बाहेरच्या हिरवळीवर गप्पा मारत बसले. मैत्रिणी आल्यात ना तिच्या. हं पण काही काम आहे का तिच्याशी?
0: हो.

0: काही काम आहे का त्याच्याशी?
1: नाही काम काहीच नाहीये. बर, आपली डेझी कुठे आहे?
0: बाहेरच्या हिरवळीवर गप्पा मारीत बसले. मैत्रिणी आल्यात ना तिच्या. हं, पण काही काम आहे का तिच्याशी?
1: काही खास नाहीये ग. म्हणजे काय आहे, मी अगदी एकटा बसलोय ना, तेव्हा विचार केला की तिच्या बरोबर गप्पा माराव्यात.
0: सांगितलं ना तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून. ठीक आहे, तरी सुद्धा देते तिला आत पाठवून. हे काय बाबूजी, अर्धा कपच दूध प्याला तुम्ही?
1: सुनबाई, सकाळी सकाळी मला दूध आवडत नाही.
0: पण आपण तसं कधी सांगितलं नाही. चहा सुद्धा तयार होता.
1: हो, तो बिलायचे असणार चहा. दिवसात केव्हा इच्छा झाली तर पितो बर का, पण सकाळी सकाळी मन तयार होत नाही चहा प्यायला. पण कॉफी थोडा वेलदोडा टाकला ना की मन प्रसन्न होत.
0: मग हे सुद्धा आपण सांगितलं का नाही? उद्यापासून तुमच्यासाठी कॉफीच तयार करते मी.
1: बर,
0: येऊ मी?
1: जा जा जा. आणि बघ, जाताना डेझीला सांगून जा तिचं पेन हवंय मला. मी इथं बसल्या बसल्या पेन्शनचे फॉर्म भरून ठेवतो.
0: बर, पाठवून देते डेझीला.
1: आज आपली पेन्शन आपण स्वतःच आणली तर छान छान. असंच करूया, त्यानिमित्तानं थोडस फिरणं होईल. आज तारीख 12 म्हणजे ट्रेजरीत गर्दीही नसणार फारशी. पेन्शन फॉर्म पुस्तक चला, म्हणजे आता एक पेन असलं म्हणजे झालं. पेन
0: काय आहे अजून तुम्हाला?
1: ओहो, डेझी डेझी बेटी, आलीस तू? म्हणजे शेवटी आलीच म्हणायचीस.
0: काय हवंय तुम्हाला?
1: काही नाही काही नाही, मला काही नकोय. ये ये, हा बस बस, हा अशी माझ्याजवळ बैस, हा गप्पा मार. माझी
0: आई सांगत होती की तुम्ही पेन मागत होतात.
1: हो हो, बर तू जरा पेन द्या. पेन दे म्हणजे जरा मी हा एवढा पेन्शनचा फॉर्म भरून टाकतो.
0: हे घ्या. पण यात शाई आहे? आहे, शाई आहे यात.
1: डेझी बेटा, बघ त्या टांगलेल्या कोटाच्या आतल्या खिशात माझं पेन्शन पुस्तक आणि फॉर्म आहे, तेवढं दे बघू.
0: हे पुस्तक आजोबा?
1: बघू बघू. हा हा हा, तेच तेच.
0: आणि आजोबा, इथं दुसरं पण एक पुस्तक आहे. कसलं आहे बरं हे? अरे अरे, हे तर पोस्टाचं पासबुक.
1: त्यात काय बात आहे, ते ठेव जागेवर.
0: किती साठलेत पैसे तुमच्या नावावर? 637 रुपये 42 पैसे फक्त.
1: वेडी आहेस की काय पुरी तू? ठेव ते पुस्तक जागेवर. अगं बेटी, इतके पैसे रस्त्यावरच्या भिकाऱ्याजवळ सुद्धा असतात, त्यात विशेष काय?
0: मला यातले 100 रुपये द्या ना आजोबा. द्याल?
1: घे घे. अगं दिले, खुशीनं दिले, पण तू ही खुशी न घे. पण तुर्तास ते पेन्शन पुस्तक मला दे बघू.
0: घ्या, मी जाते आता.
1: का माझ्याजवळ बसणार नाहीस तू की बाहेर तुझ्या मैत्रिणी वाट पाहत आहेत?
0: त्या केव्हाच गेल्या.
1: गेल्या ना, अगं बरं झालं की. काय, मी पण इथे एकटा एकटा बसले ग, तर थोडा वेळ गप्पा मारीत बसूया. बरं, गाशा गेला का?
0: नाही गेले अजून. काही काम होत का? असेल तर.
1: नाही डेझी, उगीच विचारलं. आता बोल.
0: काय बोलू?
1: हे बघ डेझी, मला जर त्याचा फोटो दाखवतेस ना, तर मी पाहिलं असतो त्याला. काय,
0: कुणाला पाहणार होता आजोबा?
1: बाबा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला, माझ्या जावयाला.
0: हो का आजोबा? आम्ही नाही जा. आजोबा, त्यांनी तुम्ही सगळा अल्बम पाठवलाय, आई जवळ आहे, तुम्हाला नाही दाखवला?
1: नाही म्हणजे, अगं वेळच आली नाही अजून. हे बघ बेटी, सोनबाई नाथ हॉटेल मध्ये गेले होते ना तुम्हाला दोघांना घेऊन?
0: हो, पण त्या गोष्टीला 15 दिवस होऊन गेले.
1: 15 दिवस? अरे बापरे. बरं, काय का काय काय खाल्लं हॉटेलात?
0: आजोबा, एक म्हणजे चहा घेतला आम्ही, आणि क्रीमचे केक, चिकन, चीज, कबाब.
1: आमच्या सोनबाईने हे हॉटेल मध्ये बनवलेले पदार्थ खाल्ले.
0: हो का बर?
1: नाही बेटी, उगाच विचारलं मी. आणखी एक विचारू.

0: साखर पुड्याला अहेरा दाखल 500 रुपये दिले.
1: 500 नाही चोवी, 300 दिले, पण त्यांनी घेतलेच नाही.
0: 300 म्हणजे 500 नाही, 300 दिले तर. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुझी एक चिंता होती बा, पण ती आता दूर झाली. आता डिंबूच एकदा लग्न ठरलं की सुटलो.
1: आजोबा, काल अजय दादा आलाय.
0: कोण डिंबू? तो कधी आलाय?
1: काल 1 सुमाराला तो इथे आला. जम्मूहून तो सरळ श्रीनगरला आला.
0: काय म्हणजे सांगतेस काय? आणि मला कोणीच तसं सांगितलं नाही अजून.
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: काय म्हणतेस? मला कोणीच तसं सांगितलं नाही.
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: पण मग मला का नाही कोणी सांगितलं? का त्याला देखील आणि त्याला स्वतःला देखील यायला काय झालं होतं इथं?
1: येई अहो, काल तर आलाय. हे बघा, बाबाच आले आता.
2: मी येऊ आज बाबा.
0: घाशा, डिंबू आलोय खरंय?
2: असं म्हणतात खरं, पण मलाही नक्की माहित नाही.
0: अरे बाबा, तुला माहित नाही? तुझ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण मला काय सांगितलं कोणी?
2: अहो, विसरले असतील. डिंबूचं येणं ही काय लपवण्यासारखी गोष्ट आहे का?
0: खरंय बाबा, तो कुठली गोष्ट लपवण्यासारखी असते रे. ठीक आहे, काय बोलणार आता. तर जा, तुला उशीर होतोय ना, तू जा.
2: हे काय कागद पेन घेऊन काय करताय?
1: त्यांना पेन्शनचा फॉर्म भरायचा आहे.
2: बाबा, फॉर्म भरून माझ्याकडे द्या, मी शिपायाकडून पेन्शन आणवतो.
0: नको नको, मी स्वतः जाणार आहे. उगीच कोणाला त्रास देणं मला आवडत नाही.
2: यात कसला आलाय त्रास?
0: तुला नाही म्हणत बाबा, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्रास त्या बिचारा शिपायाला होणार आहे. तो कशाला जायचा? मी स्वतः जाईन, कळलं? त्या निमित्तानं थोडंफार फिरणं होईल. दादा, बस केव्हा मिळेल मिळेल नाहीये, कळलं?
2: ओ, बस मधून कशाला प्रवास करताय? जनक सिंग सरकारी जीप घेऊन तयारच आहे. चला, मी येतो आता.
1: मी पण जाते आजोबा.
0: जा बेटी जा, पण एवढं पेन माझ्याजवळ राहू दे बरं का?
1: बरं बरं.
0: चला आता हा फॉर्म भरूया. नंबर ऑफ PPO issued from Office of Accountant General. तर काय म्हणे, शिपायाकर्मी पेन्शन मागून घेतो. साहेब झालाय ना मोठा, की साहेबगिरी दाखवतोय मला. माझे स्वतःचे पाय धड राहिले पाहिजे. द पिरियड फॉर विच क्लेम्ड. तो डिंबू आलाय काल श्रीनगरहून, आणि या लोकांनी त्याचा मला अजून पत्ता लागूला नाहीये. त्या गाढवाला सुद्धा कळत नाही का? त्या नको मला भेटायला. हे असं वागणं तो त्या घरातल्या मोठ्या माणसाकडून शिकला की काय? ठीक आहे ठीक आहे, देव बिचारायचं भलं करो. चला बाबूजी, फॉर्म भरा. फॉर्म अमाऊंट क्लेम्ड किती भरा? 110 रुपये 25 पैसे मात्र.

ही बस पण निघून गेली. हे बसवाले सुद्धा इतके उर्मट झाले. त्यांच्या जवळच्या पैशाच्या बॅगा तपासल्या तर शेकडो रुपये सुटे मिळतील. कंटाळा आलाय. हा गाशा जर आपले जीभ बदलून नेता तर त्याचा काही कमीपणा होता? इथे उभं राहून वाट पाहणं हेच खरं अपमानास्पद आहे. असं केलं तर म्हणजे उभं राहण्यापेक्षा चालत राजबाग चौकापर्यंत गेलो तर चारा शिरीत जाऊन येणारी बस तिथूनच वळून जाते की म्हणजे तिथे निश्चित बस मिळेल. हे योग्य आहे. चालत जावं हे उत्तम. म्हणजे अंतर तसं फारसं नाहीये म्हणा.

0: अजित पाटील, किरण साळवी, अनुया बाम, सुनीता पाटणकर, नीता जोशी, अनिल दांडेकर, तनुजा साळवी, नीला पालेकर आणि यशवंत वैद्य. सादर करते यशवंत वैद्य.
1: आत्ताच आपण नभोनाट्य हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.